सुप्रभात श्रोते हो, मध्यमलहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आज शनिवार, भारतीय सौर 6 आषाढ शके 1948 म्हणजेच दिनांक 27 जून 2026. सकाळचे 5:54 होत आहेत. आमच्या प्रातकालीन सभेची सुरुवात मंगल वाद्यानं करीत आहोत.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 5:55 झाली आहेत. स्थानिक सूचनांमध्ये आता ऐका हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासात कमाल तापमान 36.4 डिग्री सेल्सिअस, जे सरासरीपेक्षा 2.5 अंशानं जास्त होतं, तर किमान तापमान 24.4 डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आलं, जे सरासरीपेक्षा 0.6 अंशानं कमी होतं. अंदाज असा आहे. आज संपूर्ण दिवस नागपूर आणि आसपास मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 37 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 25 डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे होतं हवामान वृत्त आणि हवामान

हवामानाचा अंदाज आता एका रेल्वे गाड्यांसंबंधी सूचना. विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांकडून आलेल्या सूचनेनुसार 12160 जबलपूर अमरावती एक्सप्रेस 6:25 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 14 मिनिटं उशिराने धावत आहे. 07075 हैदराबाद गोरखपूर 6:25 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 35 मिनिटं उशिराने धावत आहे. 12870 हावडा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस 8 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 34 मिनिटं उशिराने धावत आहे. 12860 गीतांजली एक्सप्रेस 7:40 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 1:22 उशिराने धावत आहे. 12101 ज्ञानेश्वरी डिलक्स 9:35 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 16 मिनिटं उशिराने धावत आहे. 03252 बेंगलुरू दानापूर एक्सप्रेस काल रात्री 12:45 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 9:40 उशिराने धावत आहे. नियोजित वेळेवर धावणाऱ्या गाड्या या प्रकारे. 11045 दीक्षाभूमी एक्सप्रेस 6:45 12724 तेलंगणा एक्सप्रेस 7:10 12139 सेवाग्राम एक्सप्रेस 5:45 03255 चेरापल्ली पटना 7:20 12289 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नागपूर दुरांतो एक्सप्रेस 8:25 12771 रायपूर सुपरफास्ट एक्सप्रेस 8:20 12406 गोंडवाना एक्सप्रेस 8:20 12295 संघमित्रा एक्सप्रेस 8:35 61120 आमला नागपूर मेमू 8:45 12105 विदर्भ एक्सप्रेस 8:55 22706 तिरुपती हमसफर एक्सप्रेस 8:55 20494 चंदीगड मदुरई एक्सप्रेस 9:00 12850 पीए विलासपूर एक्सप्रेस 9:15 12721 दक्षिण एक्सप्रेस 9:20 22692 बेंगलोर राजधानी 9:25 16788 माता वैष्णो देवी कटरा एक्सप्रेस 9:50 12616 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस 10:15 12949 कविगुरु एक्सप्रेस 10:15 आणि 20806 न्यू दिल्ली विशाखापट्टणम 10:25 या सर्व गाड्या आपल्या नियोजित वेळेवरच धावत आहेत. अधिक माहितीसाठी फोन नंबर आहे 139. रेल्वे गाड्यांविषयी यानंतरची सूचना आपण ऐकू शकता आमच्या या सभेत 10:50.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्स वर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 6 वाजत आहेत. काही क्षणातच दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत हिंदी बातम्या.

राम पाठक यांच्या स्वरात ऐकूया राजा मंगळ वेढेकर यांचं गीत. संगीत प्रभाकर जोग यांचं आहे.

दशरथ पुजारी यांनी गायलेल्या या गीताबरोबरच अर्चना इथेच संपवित आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम. 6:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत चिंतन. यामध्ये आज ऐकूया संघर्ष याविषयी डॉक्टर राजेंद्र वाटाणे यांचे विचार.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो आजच्या चिंतन या कार्यक्रमात आपण संघर्ष या विषयावर डॉक्टर राजेंद्र वाटाणे यांचे विचार ऐकणार आहोत.
1: संघर्ष. मानवी जीवन हे सुखदुःखाने विणलेले महावस्त्र आहे. जीवनात दुःखानंतर प्राप्त झालेले सुख

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आजच्या चिंतन या कार्यक्रमात आपण संघर्ष या विषयावर डॉक्टर राजेंद्र वाटाणे यांचे विचार ऐकणार आहोत.
1: संघर्ष. मानवी जीवन हे सुखदुःखाने विणलेले महावस्त्र आहे. जीवनात दुःखानंतर प्राप्त झालेले सुख कायमस्वरूपी आनंद देणारे आणि अविस्मरणीय ठरणारे असते. जीवनाची वाट जशी आनंदाने भरली आहे, तशी संघर्षाच्या काट्याकुट्याने देखील भरलेली आहे. त्यामुळेच संत तुकाराम म्हणतात, संत तोची खरा जो सोशी जनाचे आघात. टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देखील देवपण प्राप्त होत नाही. संघर्षाशिवाय कधीच काही नवीन निर्माण झाले नाही. त्यामुळेच केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे असे समर्थांचे सांगणे आहे. संघर्ष शब्दाची उकल केली तर स म्हणजे सकारात्मक आणि घर्ष म्हणजे घर्षण. चाकोरीबद्ध आणि अन्यायकारक परंपरांना छेद देत मार्गक्रमण करणे म्हणजे संघर्ष. संघर्ष हा निर्मितीचे केंद्र आहे. प्रभू श्रीराम असो की भगवान श्रीकृष्ण असो, या परमेश्वराच्या अवतारालाही संघर्ष टाळता आला नाही. तिथे माणसाचे त्यापासून पळवाट का बरे काढावी? प्रस्थापितांची अन्यायकारक व्यवस्था उलथून टाकण्यासाठी संघर्ष करावा लागतो. अशा या संघर्षमयी आयुष्याच्या वाटेवर गुलाब फुले पदरी पडतात, तर कधी अपयशाचे काटेही वाट्याला येतात. त्यामुळेच कदाचित तुकोबाराय रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असे सांगत असतील. समाजात खऱ्या धर्माऐवजी मूक प्राण्यांचे बलिदान आणि कर्मकांड अशा खोट्या धर्माचे अवडंबर माजले होते, तेव्हा भगवान बुद्धाने त्याविरुद्ध प्रथम संघर्ष केला होता. तर महात्मा फुले यांनी समाजव्यवस्थेविरुद्ध संघर्ष करून वंचित घटकांना पाणी मिळावे म्हणून आपल्या घरातील पाण्याचा हौद खुला केला. मुलींच्या शिक्षणासाठी पहिली शाळा काढली. याशिवाय महर्षी शिंदे यांनीही समाजातील वंचित घटकांसाठी शाळा काढून आश्रमाची उभारणी केली. डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या शिवाजी शिक्षण संस्थेत तर येथे सर्व जातीच्या मुला मुलींना प्रवेश मिळेल असे शाळांमध्ये फलकच लावले होते. यासाठी त्यांना जो संघर्ष करावा लागला त्याला कसलीही तोड नाही. आध्यात्मिक क्षेत्रात ज्ञानदेवांनीही संघर्ष करूनच मराठी या लोकभाषेला ज्ञानभाषा केले. त्यामुळे गीतेतील ज्ञानभांडार मराठी माणसाला उपलब्ध झाले. म्हणूनच तर वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा असे तुकारामांनी प्रतिपादन केले आहे. जीवनातील संघर्षामुळे चिंधी म्हणून जन्मलेली सिंधुताई सपकाळ हजारो अनाथांची आई झाली. दैनंदिन जीवनात रोजच तिला अग्निपरीक्षा द्यावी लागली. पोटाची खळगी भरण्यासाठी स्मशानातील जळत्या चितेवर भाकर भाजून खावी लागली. ज्या पतीने जीवनात दुःखाशिवाय काहीच दिले नाही, त्यालाही अखेरच्या काळात मुलगा म्हणून स्वीकारून त्याच्यावर तिने पुत्रवत माया केली. दुसऱ्याच्या भल्याची उर्मी संघर्षातूनच येत असते. या संघर्षातूनच अनेक महिलांच्या उन्नतीसाठी सीमाताई साखरे घडू शकली. यावरून आपण मनाशी एक खुनगाट बांधून ठेवली पाहिजे, आणि ती म्हणजे अपयश हे काही काळापुरतेच असते. कारण अपयशानंतर पुन्हा यश आपली पाठराखण करण्यासाठी सज्ज असते. त्यामुळे अपयशाने खचून न जाता अविरत प्रयत्न करण्याचे, अभ्यासाशी दुष्कर सर्वता काही नाही, अभ्यास केल्यास कुठलीही गोष्ट अशक्य नाही, याची साक्ष ज्ञानदेवांनीही पटवून दिलेली आहे. परंतु यासाठी कठीण काळात प्रेरणा देणारे विचार अथवा आशावादी माणसं सतत आपल्या आजूबाजूला असायला हवीत. जर आपले मन खंबीर असेल तर जगातील कुठलीही गोष्ट आपल्याला कधीच पराजित करू शकत नाही. यासाठीच सतत मनात प्रेरणादायी विचार स्फुरत ठेवायला हवे. जर तुम्हाला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप भाग्यवान समजा. कारण परमेश्वर संघर्ष करण्याची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये काहीतरी करून दाखविण्याची क्षमता असते. आपल्याकडे जे काही महापुरुष झाले त्या सर्वांनीच संघर्षावर मात केलेली आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज असो की मग महात्मा फुले, आगरकर, लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो की मग क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असो, या सर्वांनी संघर्ष करूनच आपली यशोगाथा सिद्ध केलेली आहे. तेव्हा आपणही संघर्षावर मात करून आपला उत्कर्ष साधला पाहिजे.
0: श्रोतेहो, आत्ताच आपण संघर्ष या विषयावर डॉक्टर राजेंद्र वाटाणे यांचे विचार ऐकलेत आजच्या चिंतन या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता ऐका आज आमच्या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 6:40 शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम प्रसारित करू कृषीवाणी. विषय आहे तेलवर्गीय पिकांसाठी गंधकाचा वापर, भाग 2. पुनःप्रसारण 2:00. 6:45 मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू आरोग्यम धनसंपदा. यामध्ये अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉ कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत. पुनःप्रसारण 2:05. 6:50 परिसर या अंतर्गत पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉ राहुल भागवत यांच्या भाषणाचा भाग 3. पुनःप्रसारण 2:10. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. हे तिन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 7:40 सुगम संगीताच्या कार्यक्रमात मराठी भावगीतं सादर करतील पांडुरंग सुपाळकर. 9:00 सूचनापत्र. 9:30 स्वरांजली गाऊ विठ्ठलाची गाणी. कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप. संगीतकार आशुतोष कुलकर्णी. गायिका सावनी रवींद्र आणि धनंजय पवार. निर्मिती सहाय्य नेहा वैशंपायन. 9:40 वृंदगान पाठ कन्नड भाषा पाठाचा कार्यक्रम. 10:00 ध्वनिमुद्रित प्रायोजित कार्यक्रम केअर हॉस्पिटल हॅलो डॉक्टर. विषय अँटीबायोटिक रेसिस्टंट. तज्ज्ञ डॉक्टर वैभव अग्रवाल. 10:35 दृष्टिक्षेप जागतिक पर्यावरण दिन. पक्षीमित्र संजय गुरव यांच्याशी बातचीत. 11:00 गाता रहे मेरा दिल. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण मुंबई केंद्रावरून सुरू करण्यात येईल. यामध्ये महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. निर्मिती आकाशवाणी सांगली केंद्राची. 1:05 गीतबहार. 1:40 सातारा जिल्हा वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:30 शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. सायंकाळच्या सभेत 5:02 नादब्रह्म. 5:15 पीपल्स पद्म ऑन आकाशवाणी. 5:30 युववाणी. 6:15 मराठी चित्रपट संगीत. 6:30 हिंदी कार्यक्रम विविधा. 7:15 विधिमंडळाचे साप्ताहिक समालोचन. 7:30 माझं घर माझं वावर याअंतर्गत नैसर्गिक शेती मिशन रवींद्र मनोहरे. त्यानंतर शेतीच्या बांधावर प्रगतिशील शेतकरी युवराज बर्डे. मुक्काम पोस्ट गहाणपूर तालुका वरुड जिल्हा अमरावती यांची मुलाखत. 8:15 लोकसंगीत. 8:30 भावधारा. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 राष्ट्रीय विज्ञान मालिका विज्ञान भारती. 10:00 संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम. याअंतर्गत संतूर वादन सादर करतील प्रभात मुखोपाध्याय. ही होती रूपरेषा आज आमच्या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. मध्यम लहरी 512.8 म्हणजेच 585 kHz वर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 6:40 होत आहेत. शेतकरी बंधू भगिनींसाठी प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषी वाणी. विषय आहे तेलवर्गीय पिकांसाठी गंधकाचा वापर, भाग 2.
1: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, तेलवर्गीय पिकांच्या उत्पादन वाढीसाठी गंधकाच्या वापरासंदर्भात डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून आलेली माहिती आपण जाणून घेतो आहोत. शेतकरी म्हणून लक्षात घ्या की गंधकाची मात्रा ही जर जमिनीमध्ये असेल तर पिकांची वाढ ही चांगली होते, त्यापासून आपल्याला अपेक्षित उत्पादन घेता येतं. परंतु ज्या ठिकाणी जमिनीतून गंधकाचं प्रमाण हे अतिशय कमी असतं अशा ठिकाणी कुठल्या प्रकारची लक्षणं आपल्या पिकावर दिसून येतात ते आता आपण लक्षात घेऊया. लक्षात घ्या, कमजोर वाढ आपल्याला दिसून आली किंवा मग वाढ ही खुंटलेल्या प्रकारची दिसून आली तर अशा ठिकाणी गंधकाचं प्रमाण हे कमी असतं. याशिवाय पिकांना येणारी नवीन पालवी आणि पानं ही आपल्याला पिवळसर दिसतात. पानाच्या देठाची लांबी देखील आपल्याला कमी झालेली दिसते. तृणधान्यवर्गीय पिकांचा जर आपण विचार करतो म्हटलं तर पक्वतेचा कालावधी हा लांबत जातो. कडधान्यवर्गीय पिकांच्या मुळावर असणाऱ्या नत्रस्थिरीकरण करणाऱ्या गाठींच्या संख्येत फार मोठ्या प्रमाणात घट

0: आणि त्यामुळे जमिनीत नत्र स्थिरीकरणाचं प्रमाण देखील कमी होत जातं. फळं जी असतात ती पूर्णपणे परिपक्व देखील होत नाही. गळीत धान्यवर्गीय पिकांमध्ये दाण्यांचा आकार हा कमी होतो, तसंच त्यातील तेलाचं प्रमाण देखील कमी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. तर अशा प्रकारचे विविध प्रकारची लक्षणं ही आपल्याला पिकांवर दिसून येतात. आता प्रश्न असा येतो की आपल्याला गंधकाचं प्रमाण हे जमिनीत कमी प्रमाणात आहे ते आपल्या पिकांना कमी प्रमाणात मिळतंय हे ओळखायचं कसं? गंधक अन्नद्रव्याची कमतरता पिकांना झाली की काही विशेष लक्षणं आपल्याला जी दिसतात ती आपण लक्षात घेतली पाहिजे. गंधकाच्या कमतरतेमुळे पिकांना लहान कोवळी पानं ही फिक्कट पिवळ्या रंगाची झालेली आपल्याला दिसतात. अशावेळी बरेचदा आपण नत्रखताची मात्र देतो तरी देखील ती हिरवी होत नाही. द्विदल वर्गातील पिकं, तेलबिया, मोहरी तसंच चाऱ्याची पिकं, कांदा, लसूण यासारख्या पिकांना गंधकाची मात्रा ही फार मोठ्या प्रमाणात द्यावी लागते, कारण या पिकांची ती गरज असते. तसंच कापूस, ज्वारी, गहू, मका या पिकांना देखील गंधकाची आवश्यकता फार मोठ्या प्रमाणात आहे. या पिकांचं उत्पादन भरपूर असल्यामुळे पिकं जी आहेत ती जमिनीतून गंधकाची उचल ही भरपूर प्रमाणात करतात. गंधकाची जमिनीत उपलब्धता कमी असेल तर यापूर्वी सांगितलेली लक्षणं ही आपल्याला पिकांवर दिसून येतात. आणि म्हणूनच योग्य प्रमाणात आपण आपल्या जमिनीत गंधकाचा वापर केला पाहिजे. अशा रीतीनं कास्तकार बंधूंनो, कुठल्याही प्रकारच्या पिकांवर गंधकाचे दुष्परिणाम दिसून येऊ नये या दृष्टिकोनातून डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या शेतामध्ये जमिनीत गंधकाचा वापर योग्य प्रमाणात करूया.
1: कृषीवाणी शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. निवेदक होते सचिन लाडोळे. आता ऐका हवामानाचा आढावा. येत्या 24 तासात विदर्भातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 37 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 25 डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबरोबरच कृषीवाणी कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 6:45 आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉ कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. आजच्या भागामध्ये या अंमली पदार्थांचा माणसाच्या एकूण कार्यशक्तीवर तसंच मानसिकतेवर सुद्धा काय परिणाम होतो हे डॉक्टरांकडून जाणून घेऊया. सर, काय सांगाल याबद्दल?
2: याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीचं जे लक्ष आहे, चित्त, ते बाधित होतं. म्हणजे आपण बघतो तरुण मंडळी जास्त प्रमाणात याच्यात ओढले जातात. अटेन्शन आणि कॉन्सन्ट्रेशन या समस्या येतात आणि हळूहळू मग त्याच्या जे काही अकॅडेमिक्स आहे, त्याचा अभ्यासक्रम आहे, त्याच्यावर त्याचं कुठेतरी रिफ्लेक्शन होतं आणि मग त्याचा परफॉर्मन्स हा एक प्रकारे घसरत जातो. दुसरं म्हणजे हे व्यसन केल्यामुळे बरेच वेळेला निष्क्रियता येते. अशा रीतीने कर्तव्य जे आपले आहे की त्या कर्तव्यामध्ये कसूर ही दिसून येते.
1: म्हणजे ज्या गोष्टीला प्रायोरिटी दिली पाहिजे ते मागे पडतं कुठे
2: पडतात. हो, एखादा समजा नोकरीवर जाणारा असेल तर तो बऱ्याच वेळेला या नशेच्या अधीन असल्यामुळे त्याचे सुद्धा ऍबसेंटिझम हे खूप कॉमन कारण आहे. हे होता होता कुटुंबावरती सुद्धा त्याचे विपरीत परिणाम होतात. बरेचसे जे व्यसनी अंमली पदार्थ आहेत त्याच्यामुळे एक प्रकारचं संशयी वातावरण मनामध्ये येतात, संशयाचे विचार येतात आणि मग त्या अनुषंगाने भांडणं सुरुवातीला, मग मारहाण आणि अगदी जीवावर उठणं वगैरे अशा

0: त्याच्यातून घडू शकतात. तर एकंदरीत म्हणजे जे वैयक्तिक म्हणून जबाबदाऱ्या असतात त्याच्यामध्ये ती व्यक्ती पाठी पडते, आणि त्याचबरोबर चार चौघात जाऊन जे सामाजिक जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्यांमध्ये सगळं मागे पडतो माणूस. बऱ्याच वेळेला कसं असतं, ही जे अंमली पदार्थाचे व्यसन जडतात त्यावेळेला इतरही मानसिक समस्या त्यांना उद्भवतात, डिप्रेशन, स्किझोफ्रेनिया सारख्या, किंवा सायकोसिस आम्ही म्हणतो, अँग्झायटी, अशा गोष्टी त्यांच्यामध्ये दिसून येतात. आणि एकंदरीत तो त्या जे वावटळ निर्माण होतं त्याच्यामध्ये खेचला जातो.
1: बरं, हे सगळे झाले दुष्परिणाम, पण एखाद्या व्यक्तीला जर लक्षात आलं की आपण याच्यापासून दूर राहायला पाहिजे, तर अशा वेळी त्या व्यक्तीनं काय प्रयत्न करावेत?
0: आता याच्यामध्ये पहिला टप्पा आहे म्हणजे मान्य करणं, मी या गोष्टीमध्ये अडकलोय. एकदा का तिची व्यसनाचे विड्रॉल सिम्पटम्स कमी झाले की मग त्याच्यावर ग्रुप थेरपी किंवा काउन्सिलिंग असतात किंवा सायकोथेरपी आम्ही म्हणतो ती करावी लागते. ती केल्यानंतर त्या व्यक्तीला स्वतःचे स्ट्रॉंग पॉइंट्स कळतात, वीक पॉइंट कळू शकतात. ते वीक पॉइंट्स असतील तर त्याच्यावर मात करता येते, किंवा स्ट्रॉंग पॉइंट्स असतील तर ते अधिक कसे बळकट करता येतील याकडे लक्ष देऊन मग तो प्रवास सुखकर होऊ शकतो. पण याच्यामध्ये त्याचे जे मित्र आहेत किंवा आप्तेष्ट आहेत, कुटुंबातील सदस्य आहे, यांनी थोडं त्याला मदत करणं गरजेचं आहे, समजून घ्यायला पाहिजे की हा एक आजार आहे आणि तो आजारी आहे. तर त्याला त्या त्या टप्प्याप्रमाणे काळजी जर घेतली आणि त्याला प्रोत्साहित केलं तर तो या व्यसनांपासून किंवा या अंमली पदार्थांपासून दूर राहू शकतो.
1: तर श्रोते हो, अंमली पदार्थांमुळे होणारं नुकसान, जी हानी होते त्या संदर्भात, त्यावर काय उपचार करता येतील याही संदर्भात आपण मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेबेकर यांच्याकडून अतिशय सविस्तर अशी माहिती घेतलीत, त्याबद्दल त्यांचे आपण आभार मानूया. डॉक्टर, आपण इथे आलात आणि अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्ताने अतिशय महत्वाची माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: श्रोते हो, आज आपण पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण वन्यजीवांचे आपल्या निसर्गात काय महत्त्व आहे ते जाणूया. जेव्हा आपण वन्यजीवांचं रक्षण करतो तेव्हा आपण पृथ्वीवरील जीवनाचं रक्षण करतो. पक्षी, प्राणी, कीटक, सरीसृप, मासे, कासव, साप, झाडं आणि सूक्ष्मजीव हे सर्व मिळून पृथ्वीवरील जीवनचक्र चालवतात. आज मानव स्वतःला पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान जीव समजतो, परंतु सत्य हे आहे की मानव निसर्गावर अवलंबून आहे, निसर्ग मानवावर अवलंबून नाही. जर वन्यजीव आणि नैसर्गिक परिसंस्था नष्ट झाल्या तर मानवाचे अस्तित्वही धोक्यात येईल. निसर्गातील प्रत्येक जीव अन्नसाखळीचा भाग आहे. शाकाहारी प्राणी वनस्पती खातात, मांसाहारी प्राणी शाकाहारी प्राण्यांची संख्या नियंत्रित ठेवतात, तर कीटक, पक्षी आणि सूक्ष्मजीव परिसंस्थेतील विविध प्रक्रिया चालू ठेवतात. जर एखादी प्रजाती नष्ट झाली तर संपूर्ण अन्नसाखळी विस्कळीत होऊ शकते. अनेक पक्षी फळे

0: जातात आणि त्यांच्या विष्ठेद्वारे बिया दूरवर पोहोचवतात. त्यामुळे नवीन जंगले निर्माण होतात. हॉर्नबिल, बुलबुल, बारबेट, कबुतर यांच्यासारखे पक्षी जंगल पुनर्निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. अनेक पक्षी दररोज शेकडो कीटके खातात. बीटर, ड्रॉंगो, सॉलो, वॉबलर यांच्यासारखे पक्षी शेतकऱ्यांचे मित्र आहेत. गिधाड, गरुड, घार यासारखे पक्षी स्वच्छता दूत आहेत. काही वर्षापूर्वी भारतात लाखो गिधाडे होती, परंतु दुधाळ जनावरांना दिल्या जाणाऱ्या डायक्लोफिनाइक या औषधामुळे गिधाडांची संख्या 95% घटली. वन्य प्राण्यांचे पण महत्त्व आहे. वाघ, बिबट्या, रानकुत्री आणि इतर शिकारी प्राणी जंगलाचा समतोल राखतात. जर जंगलात वाघ नसतील तर हरणांची संख्या वाढेल, गवत आणि झाडांची पुनर्निर्मिती कमी होईल, जंगलाचे नुकसान होईल. म्हणूनच शिकारी प्राणी हे जंगलाचे रक्षक आहेत. कीटकांचे पण खूप महत्त्व आहे. मधमाशा आणि परागीभवन ही निसर्गातील सर्वात महत्त्वाची बाब आहे. जगातील सुमारे 75% फुलझाडं आणि 35%पेक्षा जास्त अन्न पिकं परागीभवनासाठी मधमाशांवर अवलंबून आहेत. मधमाशा नसतील तर काय होईल? तर अन्न उत्पादन कमी होईल, जैवविविधतेचा ऱ्हास होईल. आता आपण सरीसूपांबद्दल पण थोडं जाणून घेऊया. साप, पाल, सरडे, घोरपड आणि इतर सरीसूप कीटक नियंत्रणात मदत करतात. ते अन्न साखळीतील महत्त्वाचा दुवा आहेत. सापांचं महत्त्व म्हणजे भारतात सापांविषयी अनेक गैरसमज आहेत. प्रत्यक्षात बहुतेक साप विषारी नसतात. साप हे शेतकऱ्यांचे खरे मित्र आहेत, कारण ते उंदीर नियंत्रण करतात. एक उंदरांची जोडी वर्षभरात शेकडो पिल्ले निर्माण करू शकते. एका सापामुळे वर्षभरात जवळपास 1000 उंदरांचे नियंत्रण होते. आज जगातील जवळपास 50% शेतीचं नुकसान उंदरांमुळे होऊ शकतं जर त्यांचे नैसर्गिक शत्रू साप कमी झाले तर. आपण वापरलेली रासायनिक खते आणि कीटकनाशके ह्यामुळे उंदीर मरतात, साप मरतात, गांडुळे मरतात, शेती उपयुक्त सूक्ष्मजीव नष्ट होतात, परिणामी मातीची सुपीकता कमी होते. म्हणून सेंद्रिय शेती करा, गांडूळ खत वापरा, जैविक खतांचा वापर करा, ही काळाची गरज आहे. कासव ही जल परिसंस्थेतील स्वच्छता कर्मचारी आहे. ती मृत जैविक पदार्थ खातात, जलाशय स्वच्छ ठेवतात आणि परिसंस्थेचा समतोल राखतात. मासे जलसंसाधनांचे आरोग्य टिकवतात, पाण्याच्या गुणवत्तेचे निर्देशक मानले जातात. आता सर्वात महत्त्वाचा शत्रू म्हणजे प्लास्टिकबद्दल बोलूया. प्लास्टिक हे पाऊस कमी होण्याचे थेट कारण नसले तरी त्याचा पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो. पक्षी वाचले तर जंगल वाचतील, मधमाशा वाचल्या तर अन्न वाचेल, साप वाचले तर शेती वाचेल, कासव आणि मासे वाचले तर पाणी वाचेल, आणि वन्यजीव वाचले तरच निसर्ग वाचेल. म्हणून वन्यजीव वाचवा, निसर्ग वाचवा आणि भविष्य सुरक्षित करा.
1: पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: चावकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 किलोहर्ट्स वरून
1: देशाच्या नंबर वन रेडिओ चॅनल वर आपल्या लोकप्रिय कार्यक्रमांना आपल्या ब्रँडचं नाव द्यायचंय, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात। तर आता प्रतीक्षा संपली। मधुमालती, सांसधारा आणि बेला के फूल या आपल्याच लोकप्रिय कार्यक्रमांना आपण प्रायोजित करू शकता, तेही फक्त 2856 रुपयात। तर विचार काय करताय, आज संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी। संपर्क क्रमांक 0712-2548-271, 2548-271। मेल आयडी csunagpur@gmail.com। कंडिशन्स अप्लाय। नव्या आशा, नव्या दिशा,
2: नवी क्षितिज, नव्या वाटा
3: देतोय तुमच्या पंखांना उडण्याची आस, युवकांच्या सर्वांगीण विकासाची धरून आकाश।
1: कला, साहित्य आणि करिअरला फुलू द्या जोमात,
2: मांडून या आपले विचार आपल्याच आवडत्या युववाणी कार्यक्रमात।
3: तेव्हा ऐकायला विसरू नका आकाशवाणी नागपूरची निर्मिती असलेला युववाणी कार्यक्रम 585 किलोहर्ट्ज आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍप वर दर गुरुवारी संध्याकाळी 5:30
1: तर ऐकायला विसरू नका
2: युववाणी कार्यक्रम।
4: सीमा, अगं मोबाईल वर चक्क रेडिओ ऐकतेस, कुठलं स्टेशन ग?
5: अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र।
4: आकाशवाणी नागपूर केंद्र? काय सांगतेस काय, मग आता आकाशवाणी नागपूर ऐकायला रेडिओ सेटची गरज नाही?
5: मुळीच नाही मीनू, अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र देश विदेशात कुठेही तू ऐकू शकशील, तेही आपल्या मोबाईल ऍप वर।
6: श्रोते हो, त्यासाठी आपल्या मोबाईल वर न्यूज ऑन एअर हे ऍप डाऊनलोड करा। त्यानंतर ऍप मधील रेडिओ सिम्बॉल वर क्लिक करा आणि नागपूर आकाशवाणी सिलेक्ट करा। ऐका आकाशवाणी नागपूरचे दर्जेदार कार्यक्रम कुठेही आणि केव्हाही।
7: जनमनाची वाणी नागपूर आकाशवाणी, मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्ज वर नागपूर आकाशवाणी ऐकत रहा, जनसामान्यांची वाणी नागपूर आकाशवाणी।
1: राधिका, किती वाट बघायची, चल ना लवकर।
8: अहो हो, आलेच।
9: कान लगे होते थे, दिल लगा होता था, बस आवाज सुन भारत हसता था, रोता था।
8: आणि हे काय, कार चालवताना हा डेकचा आवाज, यामुळे लक्ष विचलित होतं हो।
1: अगं ऐक जरा, आता नव्याने प्रसार भारतीने वेव्ज OTT प्लॅटफॉर्म लॉन्च केलाय। या दूरचित्रवाणीचे 65 लाइव्ह चॅनल्स 12 पेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहेत। यात बातम्या, माहितीपट, इन्फोटेनमेंट, लाइव्ह TV स्ट्रीमिंग, फ्री टू प्ले गेमिंग सह विविध प्रकारची सामुग्रीही उपलब्ध आहे।
8: अरे वा, किती छान। मी पण आताच हा OTT प्लॅटफॉर्म आपल्या मोबाईल वरती डाउनलोड करते आणि माझ्या मित्र मैत्रिणींना सांगते।
9: न्यू रिलीजेस बॉलिवूड की न्यू थिंग भी है। डॉगी भी है, न्यू 4G भी है।
10: प्रसार भारती है कराता, भारत के हर रूप का दर्शन।
4: सीमा, अगं मोबाईल वर चक्क रेडिओ ऐकतेस, कुठलं स्टेशन ग?
5: अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र।
4: आकाशवाणी नागपूर केंद्र? काय सांगतेस काय, मग आता आकाशवाणी नागपूर ऐकायला रेडिओ सेटची गरज नाही?
5: मुळीच नाही मीनू, अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र देश विदेशात कुठेही तू ऐकू शकशील, तेही आपल्या मोबाईल ऍप वर।
6: श्रोते हो, त्यासाठी आपल्या मोबाईल वर न्यूज ऑन एअर हे ऍप डाऊनलोड करा। त्यानंतर ऍप मधील रेडिओ सिम्बॉल वर क्लिक करा आणि नागपूर आकाशवाणी सिलेक्ट करा। ऐका आकाशवाणी नागपूरचे दर्जेदार कार्यक्रम कुठेही आणि केव्हाही।
11: जहां आवाज का जादू, सर चढ़कर बोले

0: पुरस्कारांची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे 7:07 यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या.
1: ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, ते तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
2: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
3: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो. बाकीचा कुठे जातो विचार करा.
1: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
2: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
3: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
4: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।

0: आकाशवाणी पुणे, पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. येत्या 3 वर्षात अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी देशानं जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी सारथीचं कार्य उल्लेखनीय असल्याची मुख्यमंत्र्यांची प्रशंसा. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि राज्यात मोसमी पावसाचा लपंडाव. आता सविस्तर बातम्या. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारतानं त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. अंमली पदार्थ हे देशाच्या सुरक्षेला, सामाजिक स्थैर्याला आणि अर्थव्यवस्थेला आणि विशेषतः युवा पिढीला गंभीर धोका पोचवत असल्याचं त्यांनी सांगितलं. नवी दिल्लीत नॉर्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीत बोलताना त्यांनी अंमली पदार्थांविरोधातील लढा पुढील 3 वर्षात निर्णायक टप्प्यावर पोचेल असा विश्वास व्यक्त केला. या मोहिमेत सर्व यंत्रणा आणि नागरिकांनी एकत्र येण्याचं आवाहन शाह यांनी केलं. ते म्हणाले,
1: मेरा आप सबसे

0: विनम्र आग्रह है कि देश के आने वाले 100 वर्ष के भविष्य के लिए ये लड़ाई हमने जीतनी चाहिए, दृढ़ता के साथ जीतनी चाहिए और हमारे संयुक्त प्रयास से जी। ये लड़ाई कोई एक विभाग, कोई एक राज्य, कोई एक सरकार, कोई एक व्यक्ति लड़ ही नहीं सकते। इसके लिए सभी सरकारों को एक साथ एक मंच पर आना होगा और सभी सरकारों में सभी विभागों को एक मंच पर आना होगा।
1: या बैठकीत भारताला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याच्या उद्दिष्टाला साध्य करण्यासाठीचा सविस्तर कृती आराखडा गृहमंत्र्यांनी मांडला, तसंच तस्करी रोखण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन पोर्टल्सची माहिती देत सर्व राज्यांनी माहितीची त्वरित देवाणघेवाण करण्याचे निर्देश दिले। अंमली पदार्थांविरुद्धच्या लढ्यात कार्यरत असणाऱ्या लोकांच्या प्रयत्नांचं शहा यांनी कौतुक केलं। अंमली पदार्थ विरोधी दिन काल पाळण्यात आला।
2: समाज आणि आपण सगळे छत्रपतींचे मावळे आहोत आणि छत्रपतींनी कधी मावळ्यांमध्ये भेदभाव केला नाही। कुठलाही समाज मागे राहिला तरी देखील आपला जो महाराष्ट्र धर्म आहे त्या धर्माचं पालन आणि छत्रपती शिवरायांनी जी शिकवण आपल्याला दिली त्या शिकवणीचं पालन आपण करू शकणार नाही। आणि म्हणून या निमित्ताने मी निश्चितपणे आश्वस्त करतो, या ज्या सगळ्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत आणि मराठा समाजातला हा जो मागे राहिलेला सगळा वर्ग आहे ज्याला खऱ्या अर्थानं आर्थिक आणि शैक्षणिक अशा पद्धतीनं मदतीची आवश्यकता आहे त्याच्या पाठीशी महाराष्ट्राचं सरकार आणि आम्ही सगळे अत्यंत खंबीरपणे या ठिकाणी उभे राहू हा विश्वास मी आपल्याला देतो।
1: मराठा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी शिक्षण, कौशल्य विकास, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, उद्योजकता आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित संधी उपलब्ध करून देण्याचं धोरण राज्य शासनानं स्वीकारले असून या उद्दिष्टासाठी स्थापन झालेल्या सारथी संस्थेच्या माध्यमातून झालेलं कार्य उल्लेखनीय आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। सारथी म्हणजेच छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानवी विकास संस्थेच्या वतीनं पुण्यात आयोजित विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या सन्मान सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते। यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह आदी मान्यवर उपस्थित होते। नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, लातूर आणि कोल्हापूर इथं सारथीची विभागीय केंद्र, विद्यार्थी वसतिगृह आणि प्रशिक्षण सुविधा उभारण्याचं काम सुरू असून पुढील वर्षभरात ही कामं पूर्ण होतील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली। स्पर्धा परीक्षांमध्ये गुणवत्तेनं पात्र ठरूनही जागा कमी असल्यामुळे नोकरी न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी निपुण सेतू उपक्रम सुरू करण्यात येणार असून अशा विद्यार्थ्यांना खासगी क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, तसंच त्यांच्या प्रशिक्षणाचा खर्चही राज्य शासन उचलणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। शेती क्षेत्रातही राज्य शासनानं कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित महाविस्तार ॲप सुरू केला असून सुमारे 50 लाख शेतकरी त्याचा वापर करत आहेत अशी माहिती त्यांनी दिली। मराठा समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी पोहोचवण्यासाठी सारथी संस्थेची स्थापना करण्यात आली आहे असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले,
2: समाज आणि आपण सगळे छत्रपतींचे मावळे आहोत आणि छत्रपतींनी कधी मावळ्यांमध्ये भेदभाव केला नाही। कुठलाही समाज मागे राहिला तरी देखील आपला जो महाराष्ट्र धर्म आहे त्या धर्माचं पालन आणि छत्रपती शिवरायांनी जी शिकवण आपल्याला दिली त्या शिकवणीचं पालन आपण करू शकणार नाही। आणि म्हणून या निमित्ताने मी निश्चितपणे आश्वस्त करतो, या ज्या सगळ्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत आणि मराठा समाजातला हा जो मागे राहिलेला सगळा वर्ग आहे ज्याला खऱ्या अर्थानं आर्थिक आणि शैक्षणिक अशा पद्धतीनं मदतीची आवश्यकता आहे त्याच्या पाठीशी महाराष्ट्राचं सरकार आणि आम्ही सगळे अत्यंत खंबीरपणे या ठिकाणी उभे राहू हा विश्वास मी आपल्याला देतो।
1: सारथी ही सामाजिक परिवर्तन, शैक्षणिक प्रगती आणि युवा सक्षमीकरणाची प्रभावी चळवळ असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं। संस्थेच्या उभारणी आणि बळकटीकरणामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विशेष योगदान असल्याचंही त्यांनी नमूद केलं। हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून मन की बातच्या 135व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत। आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, त्यांच्या युट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून मन की बात ऐकता येणार आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व आगामी पूर्वपरीक्षा संगणकाधारित म्हणजेच CBT पद्धतीनं घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेतल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी दिली। परीक्षांमधील विलंब कमी करून भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी आयोगानं व्यापक सुधारणा सुरू केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। ते काल प्रसारमाध्यमांशी बोलत होते। आयोगानं पूर्वपरीक्षांचे निकाल 21

0: दिवसात जाहीर करण्याचं नियोजन केलं आहे. सीबीटी पद्धतीमुळे परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि कालबद्ध होईल. तसंच भरती प्रक्रियेतील विलंब मोठ्या प्रमाणात कमी होऊन उमेदवारांना दिलासा मिळेल असा विश्वास भीमनवार यांनी व्यक्त केला. सीबीटी पद्धतीचा निर्णय केवळ पूर्व परीक्षांसाठी लागू असेल असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. राज्यात सर्वत्र काल राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची 152वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कोल्हापूरमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचं जन्मस्थळ असलेल्या लक्ष्मी विलास पॅलेस इथं विविध मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केलं. हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्या वतीनं समता दिंडीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचबरोबर कोल्हापुरातील राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचं नूतनीकरण करून सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण करण्यात आलं. पिंपरी चिंचवड, सांगली, नाशिकसह राज्यात सर्वत्र सामाजिक न्याय दिन विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे पुरोगामी विचार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणारे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार यांना 40वा राजर्षी शाहू महाराज पुरस्कार काल कोल्हापूर इथं मरणोत्तर प्रदान करण्यात आला. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार डॉ पवार यांच्या वतीनं त्यांच्या पत्नी वसुधा पवार यांनी स्वीकारला. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी काल पुण्यात खेत बचाओ अभियानच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. बैठकीत अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक उपाययोजना, शेतकऱ्यांपर्यंत योजनांचा अधिक व्यापक लाभ पोहोचवण्याचे मार्ग आणि कृषी क्षेत्रासमोरील विविध आव्हानांवर विचारमंथन करण्यात आलं. महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्यासह कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल श्री क्षेत्र आळंदी इथं भेट देऊन संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या विश्वस्तांसोबत बैठक घेऊन संस्थानच्या विविध कार्यक्रमाचा आढावा घेतला. श्री क्षेत्र आळंदी हे राज्यातील महत्वाचं तीर्थक्षेत्र असून इथं येणाऱ्या लाखो भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मोसमी पावसानं राज्यात पदार्पणानंतर काही ठिकाणी दडी मारली आहे. धुळे जिल्ह्यात 2 दिवसातच पावसानं पाठ फिरवली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. अकोला जिल्ह्यात काल रिमझिम पाऊस झाला. धाराशिव शहर आणि परिसरात काल जोरदार पावसानं हजेरी लावली, परंतु खरीपाच्या पेरण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. बुलडाणा जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्यानं जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव परिसरात पेरणीला प्रारंभ झाला आहे. अल निनोचा प्रभाव लक्षात घेता शेतकऱ्यांनी कशी काळजी घ्यावी याबाबत जिल्हा कृषी प्रशासनाकडून विविध तालुक्यात कार्यशाळा घेतल्या जात आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात विश्रांतीनंतर काल सकाळी पावसानं हजेरी लावली. हवामान. येत्या आठवड्यात राज्यभरात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकणात 30 जूनपर्यंतचा पावसाचा जोर असेल आणि किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विदर्भातही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. येत्या 3 वर्षात अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी देशानं जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी सारथीचं कार्य उल्लेखनीय असल्याची मुख्यमंत्र्यांची प्रशंसा. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि राज्यात मोसमी पावसाचा लपंडाव. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:20 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित गीत शिवराज्याभिषेक.
2: सादर करत आहोत सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन प्रस्तुत शिवराज्याभिषेक गीत.
3: प्रेरणा ॲडव्होकेट आशिष शेलार, मंत्री सांस्कृतिक कार्य विभाग. मार्गदर्शन डॉक्टर किरण कुलकर्णी, सचिव सांस्कृतिक कार्य विभाग.
2: स्टुडिओ स्वरगंधर्व सुधीर फडके स्टुडिओ, पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी मुंबई.

0: श्रोतेहो, आताच आपण शिवराज्याभिषेक गीत ऐकलं. या गीताचे प्रायोजक होते सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन.
1: शिवराज्याभिषेक गीत आपण ऐकलं. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ऍप सहित 558 किलो हर्ट्झ वर आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात मी वृषाली पाटील आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. श्रोतेहो, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते तर होतेच, पण त्याचबरोबर ते आधुनिक शेती, जलसंधारण, सहकार, उद्योग, व्यापार, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासाचे सुद्धा शिल्पकार होते. रयतेच्या समृद्धीसाठी, शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी, महिलांना शिक्षणासोबतच सन्मान आणि समान संधी मिळाव्यात, तसेच सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचवावं यासाठी ते आयुष्यभर कार्यरत राहिले. या ध्येयातून प्रेरित होऊन त्यांनी अनेक लोकहितकारी आणि दूरदृष्टीचे निर्णय घेतले होते. अशा या लोककल्याणकारी राजाच्या बहुआयामी कार्याचा उलगडा करण्यासाठी आजही आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ साहित्यिक तथा राजर्षी शाहू अभ्यासक डॉक्टर जे के पवार सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, शेतकरी, कष्टकरी, मागासवर्गीय आणि समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी शाहू महाराजांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले होते. त्यांच्या कार्याचा समाजावर नेमका कसा परिणाम झाला होता?
1: शाहू महाराजांच्या काळामध्ये 80% लोक हे शेतीवरती अवलंबून होते.
0: हो,
1: बहुसंख्य लोक शेतीवरच आपली उपजीविका करीत होते. अर्थात शेतीमध्ये अनेक समस्या होत्या. प्रामुख्याने शेतकऱ्यांचे अज्ञान, त्यांचा अशिक्षितपणा, भांडवलाची कमतरता, शेताचा लहान आकार, शेतमाल विकण्याबाबत संघटनेचा अभाव, अशा प्रकारच्या अनेक समस्या होत्या. शाहू महाराजांनी या सर्व समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केलेले दिसून येतात. पहिली गोष्ट, शेतीसुद्धा करण्यासाठी शिक्षणाची गरज आहे आणि म्हणून शाहू महाराजांनी शेतीविषयक शिक्षणाच्या सोयी ग्रामीण भागामध्ये सुरू केलेल्या आहे. मोफत आणि सक्तीचं शिक्षण ज्या शाळांमध्ये दिलं जायचं त्याच ठिकाणी शेतकऱ्यांना शेतीविषयक शिक्षण दिलं जात होतं. शेती ही वर्षभर केली जावी यासाठी शेतीमध्ये वेगवेगळे प्रकारचे प्रयोग केले गेले होते, त्याबद्दलचं शिक्षण दिलं जात होतं. आधुनिक पद्धतीनं शेती केली जावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अवजारे शोधून काढलेली होती आणि ती सर्व अवजारे शेतकऱ्यांना पुरवली जायची. एवढंच नव्हे तर वेगवेगळ्या प्रकारचे अवजारे जे निर्माण केली गेली होती, या अवजारांचा वापर कसा करायचा याच्यासाठी म्हणून अधिकारी नेमले गेलेले होते.
0: अच्छा.
1: की जे अधिकारी त्या शेतकऱ्यांना त्याचा डेमो दाखवण्याचा कार्य करीत होते. अशा अनेक गोष्टी केलेल्या दिसून येतात की ज्यामध्ये शेतकऱ्यांना अधिक सहाय्य केलं जावं. कृषीविषयक प्रदर्शनं भरवलेली आहेत की वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचं त्यांना ज्ञान मिळावं. त्यामध्ये शेतीस उपयुक्त असणाऱ्या पशुधनांचंही त्या प्रदर्शनामध्ये सहभाग असायचा. अधिक चांगल्या प्रकारे शेती करणाऱ्यांसाठी म्हणून बक्षीस योजना शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेली दिसून येते. शेतीविषयक पूरक अशा प्रकारचे पशुधनाची अधिक मोठ्या प्रमाणावरती निर्मिती व्हावी यासाठी म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केलेले दिसून येतात. शेती आणि शेतकरी या संदर्भामध्ये जे लिखाण केलं गेलेलं आहे ती पुस्तके शाहू महाराजांनी दरबारातर्फे वेगवेगळ्या शाळांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत होता. शाहू महाराजांचं असं म्हणणं होतं की शेतकऱ्याची उन्नती झाल्याशिवाय समाजाची उन्नती होणार नाही आणि म्हणून शेतकऱ्याच्या उन्नतीवरती अधिक भर देण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी केलेला आहे. याच काळामध्ये तुम्ही कष्टकरी, कामगार विशेषतः आपण त्याला म्हणतो, या कामगारांच्या संदर्भामध्ये सुद्धा शाहू महाराजांनी अनेक प्रकारचे कार्य केलेलं आपणाला दिसून येत. प्रामुख्याने हा कामगार वर्ग जो आहे तो विखुरलेला आहे, त्यामुळे त्याची पिळवणूक होते आणि म्हणून जागतिक पातळीवरती ज्या कामगार संघटना निर्माण झालेल्या आहेत तशा प्रकारच्या कामगार संघटना आपल्या देशामध्ये निर्माण व्हाव्या यासाठी शाहू महाराजांनी प्रयत्न केलेला आहे. एक राजा असून सुद्धा या

सर्व लोकांना संघटित व्हा, तुम्ही संघटित झाल्याशिवाय तुमच्या समस्या सुटणार नाहीत. तुमच्या समस्यांवरती एकच उपाय आहे, ते म्हणजे तुम्ही सर्वांनी एकसंघ होणं, तुमचे संघ निर्माण करणं आणि त्यातून तुमची स्वतःची उन्नती करणं. अशा प्रकारचं मार्गदर्शन शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेलं दिसून येतं. कामगार संघटनांची निर्मिती व्हावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि सहाय्य केलेलं आहे. दुसरा तुमचा त्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे मागासवर्गीय आणि इतर समाजातील विशेषतः वंचित घटकांच्या उन्नतीसाठी केलेलं कार्य. आता या संदर्भामध्ये शाहू महाराजांचा जो आरक्षणाचा निर्णय आहे, आरक्षणाचं जे धोरण आहे, जो जाहीरनामा आहे

0: शिक्षणाचे जे धोरण आहे जो जाहीरनामा आहे तो जाहीरनामा या कार्याचं उदाहरण म्हणून अत्यंत प्रभावी आहे असं मला वाटतं. शाहू महाराजांनी जो जाहीरनामा की ज्या जाहीरनाम्यानुसार 50% या सर्व लोकांना नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये आरक्षण दिलेलं आहे.
1: अच्छा सर, कृषी जलसंधारण आणि सहकार क्षेत्रात सुद्धा शाहू महाराजांनी दूरदृष्टीनं अनेक कामं केली होती, याबद्दल आपण माहिती द्याल का?
0: अगदी बरोबर आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी जेवढे उत्तुंग कार्य केलेले आहे तेवढेच उत्तुंग कार्य कृषी आणि इतर क्षेत्रामध्ये केलेले आपणाला दिसून येते. महात्मा ज्योतिबा फुले यांचा शेती आणि शेतकरी यांच्या संबंधी असणारा दृष्टिकोन राजर्षी शाहूंनी आयुष्यभर जोपासला होता. म्हणूनच तर राजर्षी शाहू महाराजांनी केवळ पाणी पुरवठ्याच्या योजनांवरती भर दिला नाही तर शेती आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी विकासासाठी त्यांनी अनेक उपक्रम केलेले दिसून येतात. त्यामध्ये शेतीचे आकारमान सुयोग्य राहावे म्हणून इनामे कायद्याने अविभाज्य ठरविली, शेतीला कर्ज पुरवठा केला, शेतीत नवनवीन लागवडीचे प्रयोग केले, शेती संशोधनाला प्रोत्साहन दिले, आदर्श शेतीचे म्हणजेच मॉडेल फार्म प्रयोग राबविले, शेती शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था सुरू केल्या, शेतीमध्ये वेगवेगळ्या खतांचे प्रयोग केले, सहकारी संस्था सुरू केल्या, शेतीविषयक प्रदर्शने भरवली, शेतमाल विक्रीसाठी बाजारपेठा उभारल्या, अशा प्रकारे उत्पादन वाढीसाठी पाणी पुरवठ्यापासून ते त्या उत्पादित मालाच्या विक्रीपर्यंत राजर्षी शाहूंनी शेकडो प्रकल्प राबविले आणि संस्थानातील शेतकऱ्यांना सुखी आणि समृद्ध केले, त्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणला. अर्थात लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या काळामध्ये संस्थानात 1896-97, 1899-1900, 1901-2, 1905-6 आणि 1918-19 असा 5 वेळा भीषण दुष्काळ पडला होता. या दुष्काळावर मात करण्यासाठी शाहू महाराज सतत विचार करत होते. आणि ज्यावेळेला शाहू महाराजांनी युरोपचा दौरा केलेला होता या दौऱ्यात शाहू महाराजांनी तेथील देशस्थितीचे आणि समाजस्थितीचे बारकाईने निरीक्षण केले होते. युरोपातील लोकांनी निसर्गातील साधन संपत्तीचा प्रत्येक स्रोत मोठ्या कल्पकतेने आपल्या भौतिक प्रगतीसाठी वापरल्याचे राजर्षी शाहूंनी पाहिले होते. आणि मग शाहू महाराजांना असे वाटले की आपल्याकडे असे का होऊ नये, त्यातूनच त्याचे अनुकरण आपण का करू नये, हा विचार शाहूंच्या मनामध्ये आला आणि त्या विचारानुसार कृती करण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी केलेला आहे. त्यातूनच कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
1: हो, आणि जलसंधारणाबद्दल आपण काय सांगाल सर?
0: शाहू महाराजांनी संस्थानातील शेतीला कायमचा पाणी पुरवठा व्हावा यासाठी जलसंधारणाच्या लहान मोठ्या अनेक योजना राबवलेल्या आपल्याला दिसून येतात. प्रामुख्याने 1906 पासून याकडे अधिक लक्ष दिलेले आहे. संस्थानात 1905-6 या कालावधीत 11,700 इतक्या विहिरी होत्या. शाहू महाराजांनी त्याकडे अधिक लक्ष दिल्यानंतर या जलसंधारणाच्या कार्यातून 1920-21 या वर्षात 12,800 इतक्या विहिरींची संख्या वाढलेली दिसून येते. जुन्या विहिरींची दुरुस्ती आणि नव्या विहिरींची खुदाई यासाठी दरबारामार्फत तगाईच्या रूपाने शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यात आला. त्याचबरोबर जलसंधारणाचा विचार केला तर वडगाव, शिरोळ, रायबाग, शहापूर, रुकडी इत्यादी ठिकाणी 20+ लहान मोठे तलाव बांधण्यात आले तर भेडसगाव, कटकोळ, अतिग्रे इत्यादी ठिकाणी असणाऱ्या तलावांची दुरुस्ती करण्यात आली. सरकारी आणि खाजगी विहिरीतील गाळ काढण्यात आला. सन 1915-16 च्या अहवालावरून असे दिसते की नद्यांपासून 39,700

0: 783 एकर, विहिरींपासून 39,854 एकर आणि तलावांपासून 232 एकर असे एकूण 79,860 एकरांना पाणी पुरवठा होत होता.
1: अच्छा, म्हणजे शाहू महाराजांनी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी किती, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा किंवा घटकाचा विचार करून किती उपक्रम राबवले होते हे दिसते.
0: अगदी बरोबर आहे.
1: राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा आवाका इतका व्यापक आणि बहुआयामी आहे की त्यातील अनेक प्रेरणादायी पैलूंचा उलगडा आपण पुढील भागात सुद्धा करणार आहोत. श्रोते हो, तेव्हा दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा भेटूया सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: महाराष्ट्र
1: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्झ वर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे.
2: हॅलो मनभावन श्रोते हो, आकाशवाणी नागपूर सर्व रसिक श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे सुमधुर मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम.
3: सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी.
2: हॅलो मनभावन सुमधुर मराठी गाण्यांची
4: सांग तू माझा
2: तुमच्या आवडीची
3: पाहिले नमी तुला
2: संगीतमय मेजवानी प्रत्येक रविवारच्या दिनी
3: दिसशी तू नव तरुणी काश्मीरी
2: सकाळी ठीक 10 वाजता अवश्य ऐका तुमच्या आवडीच्या मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम. हॅलो मनभावन
5: आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 किलोहर्ट्झ वरून
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीत. आज यामध्ये ऐकूया मराठी भावगीत. कलाकार आहे पांडुरंग सुपाळकर.

सुगम संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकलीत पांडुरंग सोपाळकर यांनी गायलेली मराठी भावगीतं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत बातम्या. 8 वाजता समाचार प्रभात या हिंदी बातम्या, त्यानंतर 8:15 इंग्रजी बातम्या मॉर्निंग न्यूज, त्यानंतर 8:30 मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे, सकाळचे ठीक 8:30 वाजले आहेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून नशामुक्त भारतासाठी सविस्तर कृती आराखडा सादर. सहकारी तत्वावर आधारित देशातल्या पहिल्या टॅक्सी सेवेचा म्हणजेच भारत टॅक्सी

चा आज गांधीनगर इथं केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते प्रारंभ, कल्पकम इथं हायड्रोजन निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन आणि व्हेनेझुएलामध्ये झालेल्या दोन शक्तिशाली भूकंपातील मृतांची संख्या 920 वर भारताकडून मदतीसाठी बचाव पथक आणि साहित्य रवाना. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी 3 दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर आज सकाळी रवाना होत आहेत. पंतप्रधानांनी यापूर्वी 2015 सेशेल्सला भेट दिली होती. या सोहळ्यात भारतीय संरक्षण दलाचं एक पथक आणि नौदलाची दोन जहाजही सहभागी होणार असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान

निवेदनात म्हटलं आहे. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर पॅट्रिक हार्मनी यांच्याशी द्विपक्षीय सहकार्याच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. भारताला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचा सविस्तर कृती आराखडा काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडला. ते काल नवी दिल्लीत नार्को समन्वय केंद्राच्या 10व्या बैठकीला संबोधित करत होते. विविध संबंधित घटकांशी सखोल चर्चा करून तयार केलेल्या अंमली पदार्थ नियंत्रण दृष्टिकोन दस्तावेज 2026-2029 अनावरणही त्यांनी यावेळी केलं. अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचं शहा यांनी यावेळी नमूद केलं. गेल्या 12 वर्षात 1,18,00,000 किलोग्रॅम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. ही आकडेवारी अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध सरकारची मोहीम सातत्यानं प्रगती करत असल्याचं दर्शवत आहे असं शहा यावेळी म्हणाले. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. गृहमंत्र्यांनी या बैठकीत अंमली पदार्थ विल्हेवाट 15 या उपक्रमाचा आरंभही केला. या अंतर्गत जप्त केलेल्या 2,09,500 किलोग्रॅमहून अधिक अंमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. सहकारी तत्वावर आधारित देशातल्या पहिल्या टॅक्सी सेवेचा म्हणजेच भारत टॅक्सीचा प्रारंभ आज गुजरातमध्ये गांधीनगर इथं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. अमित शहा गुजरातच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर असून विविध कार्यक्रमांना हजर राहणार आहेत. अमूल, इफको आणि नाबार्ड यासारख्या 8 प्रमुख सहकारी संस्थांच्या सहकार्यानं ही शून्य दलाली तत्वावर चालणारी टॅक्सी सेवा विकसित करण्यात आली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्राथमिक तत्वावर तिची सुरुवात करण्यात आली होती. आतापर्यंत या प्लॅटफॉर्मवर केवळ गुजरातमध्येच 1,50,000 अधिक चालक आणि 7,00,000 ग्राहकांची नोंदणी झाली आहे. दररोज 3,500 अधिक फेऱ्या पूर्ण केल्या जात आहेत. आता ही सेवा अहमदाबाद, सुरत आणि वडोदरासह 14 प्रमुख शहरांमध्ये सुरू करण्यात येणार असून 1 महिन्याच्या आत संपूर्ण राज्यात विस्तारित करण्याचं उद्दिष्ट आहे. जगातल्या पहिल्या कॉपर क्लोरीन थर्मोकेमिकल प्रक्रियेवर आधारित हायड्रोजन निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन काल कल्पकम इथं भारताच्या अणुऊर्जा विभागाचे सचिव अजित कुमार मोहंती यांच्या हस्ते झालं. कल्पकम इथल्या इंदिरा गांधी सेंटर फॉर अॅटॉमिक रिसर्चमध्ये हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. मुंबईतल्या भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्रानं स्वदेशी तंत्रज्ञानानं विकसित केलेल्या कॉपर क्लोरीन थर्मोकेमिकल प्रक्रियेद्वारे अणुऊर्जेचा वापर करून हायड्रोजन निर्मितीची पडताळणी करण्यासाठी हा प्रकल्प एक तंत्रज्ञान प्रात्यक्षिक म्हणून उभारण्यात आला आहे. अणुप्रक्रिया उष्णतेचा हायड्रोजन निर्मितीशी केलेला यशस्वी मेळ ही महत्वपूर्ण तांत्रिक प्रगती असून यामुळे प्रगत अणु रिएक्टर्सचा वापर करून मोठ्या प्रमाणावर कार्बन मुक्त हायड्रोजन निर्मितीचा आशादायक मार्ग खुला झाला आहे असं यावेळी मोहंती यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. व्हेनेझुएलामध्ये 2 शक्तिशाली भूकंपातील मृतांची संख्या 920 पोहोचली आहे तर यात सुमारे 3,300 लोक जखमी झाले आहेत. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असून व्हेनेझुएलाचे हंगामी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आणीबाणी जाहीर केली आहे. दरम्यान व्हेनेझुएला मदत करण्यासाठी भारतानं ऑपरेशन अमिस्ताची घोषणा केली आहे. या मोहिमेअंतर्गत भारतीय वायुसेनेची 2 CC-17 विमानं काल व्हेनेझुएलाकडे रवाना झाली. यात 41 सदस्यांचं बचाव पथक आणि 35 टनांहून अधिक मदत साहित्य, औषधं आणि वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रती भारतानं शोक व्यक्त केला असून व्हेनेझुएला सरकारच्या आणि जनतेच्या पाठीशी भारत खंबीरपणे उभा असल्याचं म्हटलं आहे. भारत आणि ब्रिटन यांच्यातल्या सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारामुळे दोन्ही देशातील संबंध एका महत्वपूर्ण टप्प्याकडे वाटचाल करत असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. लंडनमध्ये आयोजित व्यावसायिक अधिवेशनात ते काल बोलत होते. या व्यापार करारामुळे विकासाची नवी क्षितिजं खुली होत असून दोन्ही देशांमधील उद्योगांना परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्याचं, नाविन्यपूर्ण उपक्रमांना गती देण्याचं आणि अधिक गुंतवणूक करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

0: होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये काल एका मालवाहू जहाजावर इराणनं केलेल्या ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेनंही इराणवर हल्ले केले आहेत. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणनं युद्धविराम कराराचं उल्लंघन केल्यास त्याचे काय परिणाम होतील हे लवकरच समजेल असं म्हटल्यानंतर काही वेळातच हे हल्ले झाले. दरम्यान दोन्ही देशांमध्ये वाद कमी करणारं शिष्टमंडळ स्थापन करण्याचा निर्णय अमेरिका आणि इराणनं घेतला असून यात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड आणि अमेरिकेच्या लष्कराच्या सेंट्रल कमांड या पथकातले अधिकारी असतील अशी माहिती अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हान्स यांनी दिली आहे. नवी दिल्ली इथं उद्यापासून 2 दिवसीय राष्ट्रीय ग्रामीण विकास परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिषदेत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे ग्रामीण विकास मंत्री वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. यात सर्वसमावेशक ग्रामीण विकासावर चर्चा, प्रमुख योजनांचा आढावा आणि ग्रामीण भारताच्या विकासाचा भविष्यातील आराखडा तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत गट एक मध्ये काल झालेल्या सामन्यात फ्रान्सनं नॉर्वेचा 4-1 असा पराभव केला तर याच गटात सेनेगलनं इराकचा 5-0 असा पराभव केला. दरम्यान इक्वाडोर, आयव्हरी कोस्ट, नेदरलँड आणि तुर्की यांनी या स्पर्धेत आपापले सामने जिंकले आहेत. आयर्लंडमध्ये बेलफास्ट इथं काल झालेल्या पुरुषांच्या T20 क्रिकेट सामन्यात आयर्लंडनं भारताचा 34 धावांनी पराभव केला. आयर्लंडचा भारतावर कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये हा पहिलाच विजय आहे. प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडनं निर्धारित 20 षटकात 9 बाद 182 धावा केल्या तर भारताचा डाव 18 षटकं आणि 5 चेंडूत 148 धावांमध्ये आटोपला. 28 धावात 3 बळी घेणारा मॅथ्यू हॉलॉर्ड सामनावीर ठरला. या मालिकेतला दुसरा आणि अंतिम सामना उद्या खेळला जाणार आहे. लंडन इथं काल झालेल्या FIH पुरुष प्रो लीग हॉकी सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 7-1 असा धुव्वा उडवला. पाकिस्तानला सुरुवातीला आघाडी मिळाल्यानंतर भारतानं 7 वेगवेगळ्या खेळाडूंच्या गोलसह शानदार पुनरागमन केलं. आता उद्या भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून नशामुक्त भारतासाठी सविस्तर कृती आराखडा सादर. सहकारी तत्वावर आधारित देशातल्या पहिल्या टॅक्सी सेवेचा म्हणजेच भारत टॅक्सीचा आज गांधीनगर इथं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रारंभ. कल्पकम इथं हायड्रोजन निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन. आणि व्हेनेझुएलामध्ये झालेल्या 2 शक्तिशाली भूकंपातील मृतांची संख्या 920 भारताकडून मदतीसाठी बचाव पथक आणि साहित्य रवाना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा सुरुवातीला ऐकूया पुष्पा रानडे यांना.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 8:42 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमाची सुरुवात करूया एक डाव भूताचा या चित्रपटातील गीताने. स्वर श्रीकांत पारगावकर आणि अनुराधा पौडवाल, रचना सुधीर मोघे यांची आहे, संगीतबद्ध केलंय भास्कर चंदावरकर यांनी.

ग दि माडगूळकर यांचं गीत ऐकूया, धरतीची लेकरे या चित्रपटातून. आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या युगलस्वरातील या गीताला संगीत दिलं आहे दत्ता डावजेकर यांनी.

हे म्हणून काय ग तू माझी आखाड सासू।

सुलक्षणा पंडित यांच्या स्वरात ऐकूया शरद निफाडकर यांचं गीत. स्वरसाज चढवलाय प्रभाकर जोग यांनी. चित्रपटाचं नाव आहे ढगाला लागली कळा.

छत्रपती शिवाजी ऐकूया या चित्रपटातून लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात पी सावळाराम यांचं गीत. संगीत दिलंय सी रामचंद्र यांनी.

उषा मंगेशकर यांच्या स्वरात ऐकूया चांडाळ चौकडी या चित्रपटातलं गीत. रचना जगदीश केबुडकर यांची आहे, संगीत राम कदम.

0: मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम इथेच संपवित आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 9 वाजले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी नागपूर केंद्र सादर करीत आहोत नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम सूचनापत्र.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचे आयोजन दिनांक 28 जून रोजी. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दिनांक 28 जून 2026 ला आयोजित करण्यात आलेली आहे. भंडारा जिल्ह्यात पेपर 1 करिता 14 पेपर 2 करिता 20 परीक्षा केंद्रांची निवड करण्यात आलेली आहे. पेपर 1 करिता 3844 परीक्षार्थी आणि पेपर 2 करिता 4936 परीक्षार्थी परीक्षा देत आहेत. पेपर 1 ची परीक्षा सकाळी 10:30 ते 1 या वेळात आणि पेपर 2 ची परीक्षा दुपारी 2:30 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत होणार आहे. परीक्षा केंद्राचे नाव. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांचे नाव: जे एम पटेल कॉलेज भंडारा, नानाजी जोशी विद्यालय शहापूर, लालबहादूर शास्त्री विद्यालय भंडारा, विनोद विद्यालय सिल्ली, जकातदार विद्यालय भंडारा, जिल्हा परिषद हायस्कूल आणि न्यू कॉलेज वरठी, जिजामाता विद्यालय भंडारा, सन पलंग स्कूल वरठी, चैतन्य विद्यालय मानेगाव आणि मानेगाव बाजार, महर्षी विद्यामंदिर अशोकनगर भंडारा, जेसिस कॉन्व्हेंट भंडारा, नूतन कन्या विद्यालय भंडारा, रॉयल पब्लिक स्कूल भंडारा, श्रीमती रेखाबेन आणि पटेल कॉलेज भंडारा, सेंट पीटर स्कूल बेला, सेंट मेरी स्कूल भंडारा, महेंद्र ज्युनियर कॉलेज बेला, बन्सीलाल लाहोटी नूतन महाविद्यालय भंडारा, नगर परिषद गांधी विद्यालय भंडारा, नवप्रभात हायस्कूल आणि न्यू कॉलनी वरठी येथे होणार आहे. परीक्षार्थी परीक्षा केंद्रावर येताना प्रवेश पत्रासोबत आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहनचालक परवाना,

0: निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, यापैकी एखादे मूळ ओळखपत्र जवळ असणे आवश्यक आहे. ज्या परीक्षार्थींचे नावात बदल आहे अशा परीक्षार्थींनी राजपत्र, अधिसूचना, विवाह नोंद प्रमाणपत्र किंवा प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्रांच्या प्रवेशाच्या ठिकाणी प्रत्येक परीक्षार्थींची हँड होल्ड डिटेक्टरच्या सहाय्याने तपासणी केली जाणार आहे. तसेच बायोमेट्रिक पण सुद्धा घेतली जाणार आहे. प्रत्येक परीक्षार्थींचे फेस रेकॉग्निशन पण सुद्धा केले जाणार आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी 1 तास 30 मिनिटे आधी परीक्षा केंद्रात उपस्थित राहणे आवश्यक आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रात वर्ग खोल्या आणि प्रवेशद्वारावर CCTV लावण्यात आलेले आहेत. पेपर सुरू होण्यापूर्वी 20 मिनिटे आधी परीक्षागृहात प्रवेश देण्यात येईल. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षा केंद्र परिसरात किंवा परीक्षागृहात परीक्षार्थी, पर्यवेक्षक, समवेक्षक, लिपिक, शिपाई यांना मोबाईल वापरण्यास सक्त मनाई आहे. परीक्षार्थीने मोबाईल फोन, कॅल्क्युलेटर, कॅमेरा, डिजिटल डायरी किंवा तत्सम प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साधने तसेच वह्या, पुस्तके, कोणत्याही प्रकारची कागदपत्रे प्रवेश पत्राशिवाय आणू नयेत. असे साहित्य केंद्रावर किंवा परीक्षागृहात आणण्यास मनाई आहे. परीक्षेसंबंधी दिलेल्या सूचनेचा भंग केल्यास तो गैरप्रकार समजण्यात येईल. परीक्षा सुरू झाल्यानंतर ते परीक्षा कालावधी संपेपर्यंत परीक्षार्थीस कोणत्याही कारणासाठी परीक्षागृहाबाहेर जाण्यास परवानगी दिली जाणार नाही. पेपर 2 साठी परीक्षार्थींनी निवडलेला ऐच्छिक विषय ऐनवेळी बदलता येणार नाही. तोतया परीक्षार्थी आढळून आल्यास परीक्षार्थी आणि तोतया विद्यार्थी यांचे विरुद्ध द महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ मेल प्रॅक्टिसेस ऍक्ट 1982 नुसार कारवाई करण्यात येईल. सन 2026 परीक्षेत गैरप्रकारात अथवा इतर कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारात समाविष्ट असलेल्या परीक्षार्थ्यांना सदर परीक्षा देता येणार नाही. तरीही उमेदवाराने आवेदन पत्र भरून परीक्षेत प्रविष्ट झाल्याचे निदर्शनास आल्यास कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी रद्द करण्यात येईल.
1: आताच आपण नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम ऐकलात. सूचनापत्र हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 9:05 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमाची सुरुवात करूया बोट लावील तिथे गुदगुल्या या चित्रपटातील गीताने. रचना आहे राजेश मुजुमदार यांची, स्वर उषा मंगेशकर, संगीतकार राम लक्ष्मण.

ग दी माडगूळकर यांचं गीत ऐकूया. आशा भोसले यांच्या स्वरात, संगीतकार सुधीर फडके, चित्रपट बायको माहेरी जाते.

0: ते देखील आपने
1: फसला अनोळख्या पासून बचाव करा.
2: आरबीआय सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा.
3: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये आता ऐकूया जगदीश केबुडकर यांची रचना. गायिका आशा भोसले. संगीत दिले सुधीर फडके यांनी. चित्रपटाचं नाव आहे बाजीरावचा बेटा.

अष्टविनायक ऐकूया या चित्रपटातून अनुराधा पौंडवाल यांच्या स्वरात शांता शेळके यांचं गीत, स्वरसाज चढवलंय अनिल अरुण यांनी.

महेंद्र कपूर आणि सुमन कल्याणपूर यांच्या युगलस्वरात ऐकूया अपराध या चित्रपटातलं गीत. गीतकार मधुसूदन कालेलकर, संगीतकार एन दत्ता.

या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीत इथेच संपवित आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम. 9:30 झाली आहेत.
1: सादर करत आहोत सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. आजच्या स्वरांजली कार्यक्रमात सादर करतोय कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं गीत. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी. या गीताचे संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार. गीत ऐकण्यापूर्वी कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं मनोगत ऐकूया.
2: उन्हाच्या काहिलीचा कळस होतो, तापलेल्या धरणे मायेचा आणि तिच्या लेकरांचा आर्त स्वर आभाळाला भिडतो. उन्हा तान्हात घामाच्या धारात काळ्या आईच्या उदरात बी पेरण्याची एकच धांदल उडते. नांगरणे, कोळपणे आणि पेरणे सगळी कामं करता करता ओठांवर गाणी असतात विठ्ठलाची. नजर आभाळाकडे लागलेली, कृष्ण मेघांकडे. पांडुरंगा, निळभोर निरभ्र आकाश काळ्या ढगांनी भरून जावं ही प्रार्थना सावळ्या विठाई माऊलीकडं. विठुराया, तो पांडुरंग कनवाळपणे आणि पेरणे सगळी कामं करता करता ओठांवर गाणी असतात विठ्ठलाची. नजर आभाळाकडं लागलेली, कृष्ण मेघांकडे. पांडुरंगा, निळभोर निरभ्र आकाश काळ्या ढगांनी भरून जावं ही प्रार्थना सावळ्या विठाई माऊलीकडं. विठुराया, तो पांडुरंग कनवाळ म्हणत सोपा होऊन जातो, सोपा होऊन जातो. निळ्या आभाळी सावळा मेघ, निळ्या आभाळी सावळा मेघ तसा पंढरपुरी सखा पांडुरंग. अमृत वर्षाव दोहोंचा धर्म, अमृत वर्षाव दोहोंचा धर्म भाव भोळ्या भक्तीचे ते जाणत आत वर्म. व्याकुळते माती, व्याकुळते माती भक्तांच्या डोळ्यात कनवाळो विठुराया करी मेघांची बरसात. व्याकुळते माती भक्तांच्या डोळ्यात कनवाळो विठुराया करी मेघांची बरसात. अंकुरले बीज, अंकुरले बीज झाली आता पेरणी भक्तांच्या मनी फुटे आशेची पालवी. गाओ विठ्ठलाची गाणी, गाओ विठ्ठलाची गाणी, गाओ विठ्ठलाची गाणी.

प्रांजली या कार्यक्रमात आपण ऐकत होता कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं गीत. हे गीत संगीतबद्ध केलं होतं आशुतोष कुलकर्णी यांनी आणि संगीत संयोजन होतं मिलिंद गुणे यांचं. गायक कलाकार होते सावनी रवींद्र आणि धनंजय पवार. वादक कलाकार हार्मोनियम अथर्व कुलकर्णी, तबला पद्मनाभ जोशी, पखवाज प्रसाद जोशी, तालवाद्य उद्धव कुंभार, सतार प्रसाद गोंदकर, गिटार आकाश कुलकर्णी, कीबोर्ड मिलिंद गुणे आणि आमोद कुलकर्णी, कोरस आसावरी गोडबोले, मोहिनी मिस्त्री, अनिकेत हुमरे आणि नितीन पवार. निर्मिती सहाय्य नेहा वैशंपायन आणि स्वाती प्रभुमिराशी. सादर करते गौरव शिंपी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 9:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत वृंदगान पाठ, कन्नड भाषा पाठाचा हा कार्यक्रम.

त्याचा हा कार्यक्रम आपण ऐकला. अदिती हाऊ हरुथी हाऊ हे गीत होतं बी आर गीता यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: देशाच्या नंबर वन रेडिओ चॅनल वर आपल्या लोकप्रिय कार्यक्रमांना आपल्या ब्रँडचं नाव द्यायचंय, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात। तर आता प्रतीक्षा संपली। मधुमालती, सांजधारा आणि बेला के फूल या आपल्याच लोकप्रिय कार्यक्रमांना आपण प्रायोजित करू शकता, तेही फक्त 2856 रुपयात। तर विचार काय करताय, आज संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी। संपर्क क्रमांक 0712-2548-271, 2548-271। मेल आयडी csunagpur@gmail.com। कंडिशन्स अप्लाय।
1: जहां आवाज का जादू सर चढ़कर बोले, जो कानों से दिखाता है, जहां मनोरंजन का सपना साकार होता है, वो है आकाशवाणी। और आकाशवाणी की लंबी कतार में सप्तरंगी कार्यक्रमों का अनूठा केंद्र है आकाशवाणी नागपुर।
2: आपने कथा आकाशवाणी चा नागपुर केंद्राचे कार्यक्रम 10 वाजले आहेत, प्रसारित करीत आहोत प्रायोजित ध्वनी मुद्रित कार्यक्रम हॅलो डॉक्टर। प्रायोजकत्व आहे केअर हॉस्पिटल यांचं।
3: सादर करीत आहोत कार्यक्रम केअर हॉस्पिटल हॅलो डॉक्टर। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत केअर हॉस्पिटल, पंचशील स्क्वेअर, नागपूर।
4: श्रोतेओ नमस्कार। केअर हॉस्पिटल पंचशील स्क्वेअर नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी सारिका तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते। श्रोतेहो, आजचा आपला विषय आहे अँटीबायोटिक्सचा गैरवापर, आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत केअर हॉस्पिटल पंचशील स्क्वेअर नागपूरचे तज्ज्ञ डॉक्टर वैभव अग्रवाल, जे कन्सल्टंट इंटरनल मेडिसिन आणि क्रिटिकल केअर आहेत। तर चला आपण त्यांच्याकडनं याविषयी अधिक जाणून घेऊया। डॉक्टर वैभव अग्रवाल, आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत।
5: नमस्कार मॅडम। फर्स्ट ऑफ ऑल मी माझ्या बाबतीत, माझं नाव डॉक्टर वैभव गोपालदास अग्रवाल आहे। मी केअर हॉस्पिटल नागपूरमध्ये फुल टाईम कन्सल्टंट आहे इंटरनल मेडिसिन आणि क्रिटिकल केअरमध्ये।
4: डॉक्टर, आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की पूर्ण म्हणजे तसं म्हणतात तर जगभरातच अँटीबायोटिक रेझिस्टन्स हे एक अदृश्य महामारीसारखं पसरलं आहे असं म्हटलं जातं, मग याविषयी आम्हाला सोप्या शब्दात आपण कसं मार्गदर्शन कराल?
5: मॅडम, कसं आहे, तुमचा हा जो विषय एकदम अगदी परफेक्ट किंवा अगदी ज्वलनशील म्हणायचे आत्ताची घडीला। अँटीबायोटिक जेव्हा ह्याचा शोध झाला 1940 किंवा 50 किंवा 30 मध्ये, जेव्हा सगळ्यात आधी पेनिसिलिन नावाची ड्रग आली आणि त्याच्यानंतर विश्वभरात जगभरात आधी जे जंतू संसर्गनी होणारी डेथ होती किंवा मृत्यू होती ती खूप जास्त होती, मग पेनिसिलिन आल्यापासून खूप लोकांचे जीव वाचले। तर आता त्याचे एवढा गैरवापर होऊन राहिलाय की आपल्याकडे कुठली अँटीबायोटिक किंवा कुठली औषध राहिलेली नाहीये। म्हणजे साधे अर्थात की आधी आपण एवढा गैरवापर करून घेतला मागच्या 70-80 वर्षात किंवा 90 वर्षात की आता आपल्याकडे अँटीबायोटिक साठी किंवा नवीन काही राहिलंच नाहीये।
4: अच्छा,
5: तर हा जे तुमचा आजच्या विषय आहे, मी खूप आभारी आहे की तुम्ही अँटीबायोटिक रेझिस्टन्स किंवा अँटीबायोटिक गैरवापर वरती एक हे घेतलं आजचा शो। तर याच्यामध्ये खूप काही आहे मॅडम। तर जसा एक याच्यात मध्ये असतो अँटीबायोटिक रेझिस्टन्स म्हणजे काय, तर याला जर आपण पाहायला गेलं तर अँटीबायोटिक रेझिस्टन्स जेव्हा आपण कुठली बॅक्टेरियाला मारण्याकरता किंवा बॅक्टेरियाला इन्फेक्शनला ट्रीट करण्यासाठी जे काही आपण अँटीबायोटिक वापरतो त्याच्या जर आपण व्यवस्थित नीट डोस नाही वापरला, म्हणजे जसं समजा की डॉक्टरने सांगितलं 5 दिवस घ्यायचं, आपण 2 दिवस घेऊनच बंद केलं किंवा स्वतःच्या मनाने घेतलं किंवा आज एक गोळी घेतली एझिथ्रोमायसिन बरा नाही वाटला उद्या आपण एमॉक्सिसिलिन घेतली, जेव्हा असा अर्थ आपण काही करतो तर त्याच्यामध्ये क्रॉस रेझिस्टन्स म्हणता येईल किंवा त्यांचे जे बॅक्टेरिया आधी एक डोसनी मरायचे तर ते आता मरत नाही किंवा त्यांचा जसा रिझल्ट पाहिजे तसा येत नाही। तर याला एक मोठा हे आहे ज्याला आपण अँटीबायोटिक रेझिस्टन्स म्हणतो। याच्यामध्ये खूप आतमध्ये खूप हे आहे की क्रॉस रेझिस्टन्स, म्युटेशन आणि बरंच काही आहे।

0: आणि त्यामुळेच मग हा इतका मोठा चिंतेचा विषय आहे असं म्हणता येईल का?
1: हो, कारण आता आपल्याकडे फारसं काही औषध उरलेले नाहीये. आपण जेवढी काही आतापर्यंत अँटीबायोटिकची रिसर्च केलं ते सगळ्यांचा आपण खूप जास्त गैरवापर केलाय.
0: अच्छा, म्हणजे ते जे अँटीबायोटिक्स आपल्याला लिहून दिले जातात प्रिस्क्रिप्शन मध्ये ते मानवाच्या शरीरावर म्हणजे उपाय त्याचा होत नाही का असं म्हणण्याचं आहे?
1: असं म्हणता येईल. किंवा आधी समजा आपण उदाहरणात सांगतो की आधी समजा आपण 50 ग्राम मध्ये 100 बॅक्टेरिया मारायचे, तर आता 100 ग्राम मध्ये पण 50 बॅक्टेरिया मरत नाही. हा समजण्यासाठी सायंटिफिक नाही आहे.
0: म्हणजे श्रोत्यांना यातनं नक्कीच मार्गदर्शन मिळेल की नेमकं काय घडतं आहे. आणि म्हणजे बहुतेकदा असं बघायला मिळतं आपल्याला की सर्दी खोकला वगैरे झाला, बारीकसा ताप असला की जनरली लोक मेडिकल स्टोअरला जातात आणि अँटीबायोटिक विकत घेतात आणि ते घ्यायला सुरुवात करतात. तर एक फिजिशियन म्हणून आपण काय सांगू इच्छितो?
1: हे बघा, आता आपल्याकडे जर दरवर्षी वर्षात 3 वेळ साथ येते सर्दी खोकला तापाची, ठीक आहे, एक आता पावसाची वेळ येईल, एक तिथे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये येईल, तिथे मार्च फेब्रुवारी मार्च मध्ये येते. हे जनरली व्हायरलनी असते किंवा विषाणूमुळे असते. आणि बॅक्टेरिया हा जीवाणू असतो, दोघांमध्ये अंतर आहे. आपण जे अँटीबायोटिक घेतोय ते विषाणूवरती काम करत नाही, व्हायरलवरती काम करत नाही, त्यांच्यासाठी अँटीव्हायरल आहे. 90% असं होते की जे काही आपल्याला हे झालेलं आहे सर्दी खोकला किंवा हे सगळे व्हायरलमुळे असतं. जसं स्वाईन फ्लू व्हायरस आहे किंवा कोरोना व्हायरस आहे किंवा RSVP आहे, हे सगळे जे व्हायरस आहे ह्यांच्यामुळे होते. पण बरेच वेळ काय होतो की लोक स्वतःहून जातात फार्मसीकडे किंवा दुसऱ्याची उरलेली घरी एझिथ्रोमायसिन देऊन द्या. कोविडच्या काळात हा खूप चाललं, खूप म्हणजे अतिशय चालला. ज्याला खोकला झाला एझिथ्रोमायसिन स्वतःनी घेतला, तर त्याचा दुर्दैव असा झाला की एझिथ्रोमायसिन फक्त सर्दी खोकल्यासाठी नव्हती ना, हा टायफॉइड मध्ये पण काम करायची, इतर अजून काही रोग आहे ज्याच्यावरती ती चांगला काम करायची, ते आता कुठेच काम करत नाही. तर साधे शब्दात जर सांगितलं तर आधी समजा आपला समजण्याच्या हिशोबाने 200 रुपयात उपचार होत होता, तर आता आपल्याला 2000 इंजेक्शन घ्यावं लागतं.
0: म्हणजे कॉस्ट पण वाढत,
1: कॉस्ट वाढली, त्याच्या मोड ऑफ ड्युरेशन वाढलं. आणि बरेच वेळ आता गोळ्या नाही आहे काही, इंजेक्शनच घ्यावं लागेल, तर मोड ऑफ हे पण वाढला. IV घेणं हा एवढा सोपं नसतो.
0: डॉक्टर, मग जर का सर्दी खोकला झाला, बारीक ताप आला, तर अशा वेळेस त्वरित काय करायला?
1: बरोबर, सर्दी खोकला आला तर सगळ्यात आधी आपण का नाही करत तो आहे रेस्ट. माणसाला इमिजिएट पाहिजे की मी आता सर्दी खोकला झाली, मला हा गोळी द्या. आणि अँटीबायोटिकनी सर्दी खोकल्यामध्ये बरेच वेळ आम्ही पाहिलं की लोक स्टेरॉइडचा सुद्धा वापर करतात.
0: अच्छा,
1: तो आगीमध्ये तुपाचं काम करतो, एवढा डेंजर असतो, पण लोक घेत आहे कारण इन्स्टंट रिलीफ पाहिजे. तर सर्दी खोकल्यामध्ये सगळ्यात आधी काय करावं, तर माणसाने करावा आराम.
0: अच्छा,
1: जर तू 2 दिवस आराम करला अगर, तर सगळ्यात आधी आराम करणे. दुसरं चांगलं हायड्रेशन, म्हणजे पाणीची किंवा जे काही तुम्हाला नारळ पाणी ताक हे भरपूर मात्रात घेणे, हे दुसरं. तिसरं, जर ताप मोजायचा थर्मामीटरवरती 100 वर आहे तर पॅरासिटामॉल आपण सेफली घेऊ शकतो.
0: अच्छा,
1: ह्याच्यानंतर जर आपल्याला नाक गळते किंवा शिका खूप येते, तर कुठली एक अँटी एलर्जिक अँटी हिस्टामिनिक सेट्रिझिन वगैरे आपण घेऊ शकतो. ह्याच्यामध्ये काय होतो ना, आपण व्हायरल झाल्यानंतरही काम करतो, मग ते जे दुसरे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे ते आतमध्ये येतं आणि त्याच्यासाठी मग अँटीबायोटिक घ्यावं लागतं. कारण इम्युनिटी कमी असते म्हणून हा झालाय, तर दुसरे आपले बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ नये. तर आपण आजारामध्ये आधी म्हणायचे ना आपल्या जुन्या काळामध्ये की भाई हे तू 3 दिवस फक्त आराम कर. तुम्ही जर जुन्या काळाचे वैद्य पाहिले किंवा हे पाहिले, ते सगळ्यात आधी काय म्हणायचं, पत्त काय करायचं काय नाही करायचं, तर त्याच्यात सगळ्यात बेस्ट आहे की तुम्ही आराम करा एक रूम मध्ये, जेणेकरून ते इतर लोकांना पण पसरणार नाही आणि तुम्ही लवकर रिकव्हर होतील.
0: डॉक्टर वैभव अग्रवाल, आपण खूप छान माहिती सांगता आहात आम्हाला. पुढे असं विचारायचं आहे की जेव्हा एखाद्या रुग्णाला 5 दिवसाचा अँटीबायोटिकचा डोस दिला जातो, पण 2 दिवसात जर का बरं वाटलं तर ते 5 दिवस पूर्ण कोर्स कम्प्लीट केला जात नाही रुग्णाकडून, याविषयी आपण काय मार्गदर्शन?
1: हे अगदी तुमचं म्हणजे डे टू डे मध्ये येणारा प्रश्न आहे. आता हे जे अँटीबायोटिकचं आहे, थोडासा वेळ गेल तुमचं, ह्याच्यामध्ये 5 दिवसाचं जेव्हा आपण देतो तर हा विचार करून घेतो की भाई 2 दिवसात जरी हे क्लिअर झालं तर कुठलंही रेमिनेंट नको राहिला किंवा रिव्हर्स नको व्हायला, म्हणून आपण 5 दिवसाचं देतो. पण लोक काय करतात, 2 दिवसात बरं वाटलं तर बंद करून टाकतात. ह्याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे TB.
0: अच्छा,
1: आधी आमच्याकडे 5 प्रकारच्या गोळ्या व्हायचे जे आम्ही द्यायचं, जेणेकरून TB लवकर बरी व्हायचं. TB ची औषध 6 महिने, 12 महिने, 18 महिने, कोणाकोणाला 2 वर्ष, डिपेंड करतो तो कसल्या प्रकारच्या TB आहे.

0: त्याच्यावरती तेवढे ड्युरेशनमध्ये द्यावं लागतं. तर लोक काय करतं, महिने दोन महिना खातं मग बंद करून टाकतं. त्यामुळे ते टीबीमध्ये एवढा एक विषय तयार झाला आहे ज्याला म्हणतो MDR, मल्टी ड्रग रेझिस्टंट ट्युबरक्लोसिस, ज्याच्यामध्ये कुठलीच मेडिसिन काम करत नाही. आणि त्याच्या पलीकडे XDR, एक्सटेंडेड ड्रग रेझिस्टंट ट्युबरक्लोसिस, तो तर अशी आहे की ज्याच्यात म्हणजे झालाय म्हणजे फारच वाईट परिस्थिती, दोन दोन वर्ष गोळ्या घेऊनच तो बरा होत नाही. तर हा बिकॉज ऑफ दिस की आपण हे जे काही ड्युरेशन दिलं आहे हा पूर्णपणे पाळत नाही आहे, त्यामुळे ह्या अवस्था निर्माण होते. तर मला विविध भारतीचे माध्यमांनी सगळ्यांना सांगू इच्छितो की जे जर तुम्हाला 3 दिवसाच्या किंवा 5 दिवसाच्या दिलेलं ड्युरेशन आहे किंवा मेडिसिन सांगितली आहे, तुम्ही ते पूर्ण करा. जरी तुम्हाला बरा वाटत असेल तरी तो पूर्ण करा. हां, जर त्याचे तुम्हाला काही साईड इफेक्ट दिसत आहे, कोणाला पातळ संडास होते, कोणाला लूज मोशन लागून जाते, उलट्या होते, तेव्हा तुम्ही डॉक्टरांना पुन्हा कन्सल्ट करून तो बंद करून किंवा त्याच्याऐवजी दुसरी घेऊ शकता. पण स्वतःच्या मनाने जेव्हा आपण बंद करतो ना, तर तो अर्धवट ट्रीटमेंट म्हटला जातो किंवा अर्धवट आहे. म्हणजे अजून सोप्या शब्दात सांगू की आपण एका दुश्मनाचे किंवा एक हल्ला केला, तिथे आपण अर्ध दुश्मन मारले अर्ध राहिले, तर जे उरलेले अर्ध आहे ते अजून पॉवरफुल होऊन तुम्हाला त्रास देतील.
1: नक्कीच.
0: म्हणून हा एक ड्युरेशन सायंटिफिक प्रमाणे केला गेलाय, काही मेडिसिनच्या 3 दिवस, काहीचं 5 दिवस, काहीच्या 7 दिवस.
1: हो.
2: श्रोतेहो, आपण ऐकत आहात केअर हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.
1: डॉक्टर, आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे मग की बरेचदा आपल्याला सांगण्यात पण येतं डॉक्टरांकडनं की इम्युनिटी तुमची स्ट्रॉंग ठेवा, हेल्दी लाईफ जगा, याविषयी काय सांगू इच्छित आपण?
0: पटक मॅडम, मी सांगू याच्यावरती तुमचे 3 लेक्चर घेऊ शकतो हेल्दी लाईफ मध्ये. हा एवढा मोठा आहे पण एका लाईन मध्ये सांगायला तर हा थोडासा कठीण आहे, तरी प्रयत्न करतो. हेल्दी लाईफची सुरुवात असते तुमचे आहार आणि विचार मध्ये. जर तुमचे आहार आणि विचार चांगले आहे तर ऑटोमॅटिक तुमची इतर सगळ्या गोष्टी नॉर्मल होते. दुर्दैवाने आत्ताची घडीला आहारचे पाक हाल झालेले आहे, विचार तर जे काही आपण मोबाईलवरती दिवसभर बघत बसतो त्यामुळे आपले विचारही सगळे प्रदूषित झाले. म्हणून जर तुम्ही पाहिलं तर 90% लोक किंवा 95% लोक जरी पाहिलं तर ते मेंटली डिस्टर्ब आहे. आयदर त्यांच्यामध्ये राग आहे किंवा ते काही ना काही छोटे शिल्लक कारणाने थोडं रागून जात आहे. सगळ्यांच्या घरी ही परिस्थिती झाली आहे. तर काय होतो, जेव्हा आपला आहार आणि विचार खराब होतो, आपले स्ट्रेस हार्मोन ज्याचं की एड्रिनलिन, नॉरएड्रिनलिन, ग्लुकेगॉन, हा वाढत आहे. हा जेवढा जास्त वाढणार तेवढी आपली इम्युनिटी कमी होणार.
1: नक्कीच.
0: छोटी छोटी गोष्टी पण जे आपण गुस्सा करतो किंवा रागवतो किंवा चिडतो, आपल्याला वाटते काही नाही आहे, पण ह्याच्या जर दुर्दैवी तुम्ही परिणाम पाहिले तर ह्यांनी आपली इम्युनिटी फार कमी होते, डायबिटीज होते. म्हणजे हे खूप मोठं आहे,
1: मोठं चक्र आहे.
0: हा, आणि लोकांना हा समजेपर्यंत खूप उशीर होऊन जाते. हे खास कर जे आपली तरुण आहे, म्हणजे समजा आपले वयाचे लोक तर तरी ठीक आहे, थोडाफार आहे. आत्ताची जी पिढी आहे मागच्या 20-30 वर्षाची, त्यांच्यामध्ये धैर्य नाही आहे. धैर्य नसला तर जे लॉस तुमचा फायनान्शियली होईल तो भाग वेगळा, पण फिजिकली तुमची इम्युनिटी लो राहणार आहे.
1: श्रोते हो, आपण ऐकतोय केअर हॉस्पिटल पंचशील स्क्वेअर नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम. आजचा आपला विषय आहे अँटीबायोटिक्सचा गैरवापर, आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहेत तज्ज्ञ डॉक्टर वैभव अग्रवाल, जे कन्सल्टंट इंटरनल मेडिसिन आणि क्रिटिकल केअर आहेत. नक्कीच. मग आज या माध्यमातून आपण काय सांगू इच्छिता?
0: मॅडम, हा माध्यमातून मी पुन्हा तेच सांगेल की आपला आहारमध्ये आपण काय घेतोय, कधी घेतोय, किती घेतोय, हे पण इम्पॉर्टंट आहे.
1: नक्कीच.
0: एक टाइम टेबल प्रमाणे जसं जुन्या काळात जर पाहिलं असेल तर आपण सूर्यास्तपर्यंत रात्रीचं जेवण होऊन जातो. अगर तोही आपण पाळतोय तर बऱ्यापैकी आपण इम्युनिटीला वाचू शकतो. आपण रात्री 12 वाजता पण जेवण करतोय, कधी पण जेवण करतो, कधीच काही खातोय, हे जेपर्यंत तुम्ही आहारची पद्धत इम्प्रूव्ह करणार नाही त्यापर्यंत कुठलीही औषध, कुठलंही मल्टीव्हिटामिन, कुठलंही टॉनिक तुमची इम्युनिटी दुरुस्त नाही करू शकत. दुसरा विचार, जेवढा तुम्ही विचाराला शुद्धता ठेवेल किंवा लेट गो करणार किंवा जाऊ देण्यावाला ठेवणार त्यापर्यंत तुमची इम्युनिटी चांगली राहील. तुम्ही अगदी प्रत्येक गोष्टीला मनात लावलं तर मग अवघड आहे, मग ब्लड प्रेशर, डायबिटीज आणि इतर तुम्हाला होणारच.
1: आपण खूप महत्वाचं मार्गदर्शन करताय डॉक्टर वैभव अग्रवाल. श्रोत्यांना यातनं नक्कीच लाभ होईल अशी आपण आशा करूया आणि पुढच्या प्रश्नाकडे वळूया.
0: जी मॅडम.
1: भारतात मेडिकल स्टोअर्समध्ये डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय पण औषधं देतात, अँटीबायोटिक्स मिळतात, याविषयी काय सांगू इच्छिता आपण?
0: मैडम कसं होतं ना,

0: हा जे मेडिकलमध्ये दिल्या जात आहे गोळ्या, याला ओटीसी ओव्हर द काउंटर जे आपण म्हणतो, हा एक वेगळंच हे आहे. म्हणजे ह्याच्या तुम्ही हेच नाही लावू शकत अंदाज की किती आहे. कारण बरेच लोक डॉक्टरकडे जाण्याला घाबरताय, किंवा त्यांच्याकडे पैसे नसते तिथपर्यंत जायच्या, किंवा ते गेले तर त्यांचा नंबर किती कधी येईल, त्यांची वेळ किती जाईल, हे सगळ्यांमुळे ते काय करतात, फार्माकडे जात, म्हणजे फार्मसीकडे जात आहेत मेडिकल स्टोअरला. ते म्हणतात बाबा मला सर्दी खोकला, तो काही ना काही गोळ्या देऊन हे होऊन जातो आणि त्याची काही कोणाची जबाबदारी नसते. हा चुकीचा आहे. मला असं वाटते जर आपल्याला पैसेची अडचण आहे किंवा आर्थिक दृष्टीने नाही जाऊ शकत, तर आपल्याकडे गव्हर्नमेंटचे खूप चांगले चांगले सुविधा आहे, आपण तिथे घेऊ शकतो. पण ओव्हर द काउंटर कुठलीच मेडिसिन नाही घ्यावं, फक्त अँटीबायोटिक नाही, कुठलीच नाही,
1: नक्कीच.
0: कारण तो जो मेडिसिन तुम्हाला देणार आहे तो तुम्हाला त्याचे साईड इफेक्टच्या बाबतीत तेवढं नाही सांगू शकत, किंवा त्याचे होणारे दुष्परिणामसाठी जे डॉक्टर एक डोक्यात विचार करून देईल तसं मला नाही वाटत आहे की तो देऊ शकेल.
1: आणि मग डॉक्टर, अँटीबायोटिकचा जर वापर वारंवार होत असेल तर मग जे आपलं पोटाचं सुरक्षा चक्र असतं ते बिघडू शकतं का, याविषयी जाणून घ्यायचं.
0: अगदी बरोबर मॅडम. हे बघा, जेव्हा आपण अँटीबायोटिक देतो किंवा कुठले अँटीबॅक्टेरियल देतो, तो हा त्याच्यामध्ये डिफरेन्शिएट नाही करत, भेदभाव नाही करत, हा चांगला आहे की हा वाईट आहे. तो मारायला गेला तो सगळ्यांना मारतो, तो चांगला असेल किंवा वाईट असेल. एका ठिकाणी परमाणू बम टाकला, अणुबम, तो काय होईल, सगळेच मरणार आहे, चांगले आणि वाईट हे नाही करत. तर आपली बॉडीमध्ये चांगले बॅक्टेरिया खूप असतं, मेन कशामध्ये जे आपले आतडे असतं मोठी आणि लहान, त्याच्यामध्ये तो आपली इम्युनिटीसाठी, आपले पाचनतंत्रासाठी, आपली इतर डायबिटीज किंवा शुगर कंट्रोल करण्यासाठी, आपली डेली हॅबिटसाठी खूप गरजेचं असतं. तर तेही त्याच्यासोबत निघून जात आहे आणि तो फायदा करण्याऐवजी आपल्याला नुकसान जास्त करते.
1: नक्कीच.
0: तर आपल्याला अँटीबायोटिक घेताना फक्त केवळ ह्याच्यावरच काम करेल किंवा हेच होईल हा असं नाही सांगू शकत, बिकॉज इट किल्स ऑल द बॅक्टेरिया.
1: मग आपला गट सुरक्षित ठेवावा, हेल्दी ठेवावा, यासाठी काय करायला हवं?
0: पुन्हा तोच विचार आणि आहार. जर आपण हे गटचे जे बॅक्टेरिया हे कशाने बनलं जाते, जे आपण काही खातोय किंवा जसं दही आहे, हेमचे मध्ये जे आपले चांगले बॅक्टेरिया ते गट निर्माण करतं, किंवा आपण खूप शिळ किंवा खराब खाणं खाल्लं तर डेफिनेटली आपलं खराब गट होणार आहे. आपण फळ फूड किंवा हिरवे पाळे भाजी किंवा चांगलं जेवण केलं तर आपली गट चांगलं राहील.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात केअर हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.
1: आणि बरेचदा प्रसार माध्यमांच्या मध्ये आपण जाहिराती पाहतो की तुम्ही हे औषधं घ्या तर तुमचं गट एकदम स्ट्रॉंग होईल, हे कितपत योग्य असतं?
0: पण हे सगळ्यांचे लिमिटेशन्स आहे. लोकांनी आपला स्वतःच्या डोका वापरून हा घ्यायला पाहिजे. कोण काय जाहिरात देतो त्याच्यापेक्षा त्यांना स्वतःला विचारून किंवा ते गोष्टीचे जे तज्ञ आहेत त्यांच्याकडनं कन्सल्ट करूनच घेतलेलं बरं राहील असं मला वाटतं.
1: नक्कीच. डॉक्टर, जर का एखादा व्यक्ती अँटीबायोटिकचा बराच काळपर्यंत वापर करतो आहे, मग त्या रुग्णाच्या शरीरावर काही दुष्परिणाम होऊ शकतात?
0: मॅडम, डिपेंड करतो आपण काय ट्रीट करतोय.
1: अच्छा,
0: ठीक आहे. आता जसं मी मगाशी तुम्हाला बोललो की टीबी मध्ये आम्ही 6 महिने, 9 महिने, 12 महिनेही देतोय, तर तिथे आमच्या जे टार्गेट आहे तो टीबी आहे. तिथे आम्हाला तो देणं भाग आहे पेशंटला बरं करणे केले. तर आपण काय ट्रीट करतो त्याप्रमाणे आपण अँटीबायोटिक देतोय. स्वतःच्या मनाने कोणी घेत असेल तर अवघड आहे. असं नाही आहे आम्ही जे लॉंग टर्म देतो त्याच्यामध्ये पण काही साईड इफेक्ट येतात, पण आम्ही त्याची खात्री घेऊन त्याला नाही येणं किंवा ते कमी करण्यासाठी सोबत दुसरं औषध पण देतो आहोत.
1: विचारपूर्वक तिथे निर्णय घेतला जातो तज्ज्ञ डॉक्टरांकडनं. आणि बरेचदा प्रिस्क्रिप्शनवर, म्हणजे डॉक्टरांकडनं जे प्रिस्क्रिप्शन मिळतं, अँटीबायोटिक सोबत बीडी, टीडीएस किंवा एम्प्टी स्टमक लिहिलेलं असतं, काय असतं ह्याचा?
0: मॅडम, याचा अर्थ जे आहे ना की ती गोळी उपाशीपोटी जास्त चांगलं काम करेल किंवा जेवणानंतर जास्त चांगलं काम करेल. बरंच मेडिसिन कसं आहे ना मॅडम की आधी जर तुम्ही ऐकलं असेल तर मलेरियाची औषधं पण दूध सोबत घ्यायचं जेणेकरून एसिडिटी होऊ नये. काही औषध अगर जेवणानंतर घेतलं तर त्यांचा एब्झॉर्प्शन कमी होऊन जातो म्हणून त्यांना एम्प्टी स्टमक घ्यायला होतं. काही औषध आपण त्यांच्या जे बायो अवेबिलिटी आहे किंवा त्यांचे जे ब्लडमध्ये लेवल आहे ते 12 तासात संपते म्हणून त्यांना 2 वेळ घ्यायला होतो म्हणून त्याला बीडी म्हटलं जाते. काही 3 वेळ घ्यावं लागतं कारण ते 8 तासात त्याचं लेवल कमी होतो. तर त्याच्या हिशोबाने आपण त्याला बीडी, टीडीएस, टीआयडी किंवा क्यूआयडी किंवा एम्प्टी स्टमक किंवा

0: एक वेळ ओटी असं तिथं
1: अच्छा
0: डिपेंड करतो त्याची बायोअवेबिलिटी आणि ब्लड ड्रग लेवल किती राहते.
1: हो, आणि बरेचदा रुग्णांना लक्षणांच्या आधारित औषधं दिल्या जातात, तर मग कल्चर आणि सेन्सिटिव्हिटी टेस्ट करणं किती महत्वाचं असतं किंवा ती केव्हा केल्या जाते?
0: मला असं वाटतं मॅडम, जर तुम्ही अँटीबायोटिक चालू करताय कुठलंही कारणाने, तर पहिले कल्चर करून घ्यायला पाहिजे.
1: अच्छा,
0: आता कल्चर केलं म्हटलं की त्याची रिपोर्ट यायला 3 दिवस लागतील. दुसरा 3 दिवस लोक थांबत नाही, त्याचा एक खर्च वाढून जातो. पण आम्हाला असं वाटतं की बिन कल्चर करून कुठली अँटीबायोटिक घेणे किंवा देणे तो थोडासा त्रासदायक आहे पेशंटसाठी पण आणि मेडिसिन पॉईंट ऑफ व्ह्यूनी पण. आता जेव्हा कुठलं तुमचं असं म्हणणं येईल की मॅडम हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यावर लगेच का चालू करतो, तर जेव्हा आम्ही हॉस्पिटलला काही अशी शॉकची स्थिती किंवा हे ट्रीट करतो तर आम्ही त्याच्या सिम्पल कल्चरला पाठवून मग इमिजिएट चालू करतो आणि या गृहित धरून चालतो की बाबा याला पोटाचं इन्फेक्शन आहे तर हा अँटीबायोटिक काम करेल, याला लघवीचे आहे तर हा अँटीबायोटिक काम करेल, फुफ्फुसाचे आहे तर हा अँटीबायोटिक काम करेल. हा गृहित धरून त्याचे ठराविक मापदंड ते पूर्ण करून आम्ही ते अँटीबायोटिक देतो.
1: बरेचदा एखाद्या रुग्णाला ताप येतो आणि जसं आपण सांगितलं की पॅरासिटामॉल घेऊ शकतात आणि त्यांनी घेतली त्यांना बरंही वाटलं, पण मग दुसऱ्या दिवशी पुन्हा ताप आला तर अशा वेळेस काय करायला हवं किंवा अँटीबायोटिकचा कोर्स मग केव्हा सुरू करतात?
0: मॅडम ताप येण्याचे बरंच कारण आहे. ताप येण्याचं फक्त अँटीबायोटिक घेण्याचं एक कारण नाही की अँटीबायोटिक घ्यावं. ताप येण्याचं कारण असू शकतो जीवाणू, विषाणू म्हणजे बॅक्टेरियल, व्हायरल, फंगल, त्यानंतर ऑटोइम्युन डिसीज म्हणजे वातेचे प्रकार. एक आहे खूप जास्त काम झालं तरी ताप. आपण नागपूरला राहतो, इथे ऊन खूप आहे, उष्णता खूप आहे, त्यामुळे येणारा ज्याला हीट वेव्ह म्हणतो तोही एक तापाचा प्रकार आहे. डिहायड्रेशन, तिथेही ताप वाप. तर तापाचे खूप कारणं आहेत.
1: हो,
0: आपण प्रत्येक कारणामध्ये अँटीबायोटिक नाही देऊ शकत. तर पॅरासिटामॉल घेतो तात्पुरता ताप कमी करण्यासाठी. जर आपला असं वाटतं की 2 दिवस झाले ताप कमी नाही होऊन राहिलाय तर आपल्याला डॉक्टरला कन्सल्ट करून ते तापाचं कारण शोधायला पाहिजे. तो जर असं वाटतं की हा बॅक्टेरियल कारणानी आहे त्याच्यानंतर आपण अँटीबायोटिक घ्यावं, नाही आहे तर मग काही अर्थ नाही आहे.
1: आणि बरेचदा बऱ्याच घरांमध्ये असंही बघायला मिळतं की एका रुग्णाजवळ जर तापाच्या औषधाचं प्रिस्क्रिप्शन आहे ते औषधं उरले त्यांचे, औषधं प्लस अँटीबायोटिक्स, तर दुसऱ्याला झालं घरातल्या तर ते औषध ठीक आहे तू पण हेच घेऊन घे, असं बरेचदा करण्यात येतं. याविषयी आम्हाला जाणून घ्यायचंय.
0: मॅडम आता हे कसं आहे की घरी समजा रात्रीच्या पिझ्झा उरला तर दुसऱ्या दिवशी आपण दुसऱ्याला खाऊ देणार का? नाही ना. मग आपण मेडिसिन मध्ये असं का करतोय? जे काही आधी कोणाला दिली आहे मेडिसिन किंवा अँटीबायोटिक ते काही कारणाने दिली आहे, काय त्यांची किडनी लिव्हरची परिस्थिती त्याप्रमाणे दिली आहे, काही डोज मध्ये दिली हा वेगळं असते. प्रत्येकाच्या म्हणजे पाची बोट सारखी नसते, तसेच प्रत्येकाच्या शरीर वेगळा असतो. तर हा सरासरी जनरली करायला नको पाहिजे.
1: आपण कन्सल्टंटकडे जाऊन आपण
0: विचारू शकतो, आपले जे कोण फॅमिली डॉक्टर आहे किंवा कोण आहे त्यांना आपण विचारू शकतो, जाऊन दाखवू शकतो. असू शकते आपल्याला जे साधा ताप वाटते ते कदाचित काहीतरी दुसरा कारणानी असेल, तर आपण त्याला दाखवू शकतो.
1: नक्कीच.
2: श्रोतेहो, आपण ऐकत आहात केअर हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.
1: आपण अँटीबायोटिक हा शब्द आता खूप प्रचलित झाला आहे, सगळे अँटीबायोटिक्स म्हणजे नावाला ओळखतात, पण अँटीबायोटिक घेतल्यावर ते आपल्या शरीरात काय असर करतं आणि कसं त्याचा रोल असतो हे जाणून घ्यायचं आहे, म्हणजे श्रोत्यांना पण यातनं मार्गदर्शन मिळेल.
0: मॅडम अँटीबायोटिक म्हणजे काय? एका प्रकारचा केमिकल, ठीक आहे, तो ब्लड मध्ये जातो. आपण पोट घेतला तो पोटात जाते, तिथून ते विरघडते, त्याचा ऍब्झॉर्प्शन असतो, ब्लड मध्ये जातो, ब्लडच्या मार्फतानी तो पूर्ण शरीराचे प्रत्येक अवयवामध्ये सगळी ठिकाणी जातो. त्याचं एक ठराविक काम आहे की बाबा जे जे कोण असे असे असेल म्हणजे बॅक्टेरिया ज्याचे समजा बॅक्टेरियामध्ये पण एक हे असते काय म्हणायचं आयडेंटिफिकेशन, जसं कार्बोपेनवेम वाले बॅक्टेरिया आहे किंवा हे आहे त्याच्यावरती तो जाऊन ऍक्ट करते. त्याला तो सेल वॉल असते किंवा जे बॅक्टेरियाची बॉडीची हे असते त्याला बनू देत नाही किंवा त्याच्या आतला जाऊन तो त्याला डिस्ट्रॉय करतो. तो नेमका तो प्रत्येक बॅक्टेरियाला मारायला जातो. यातलं 2 प्रकार असतात, एक होतं बॅक्टेरिया स्टॅटिक आणि एक होतं बॅक्टेरिया सायडल. सायडल म्हणजे तो मारून टाकते कुठे असेल, स्टॅटिक म्हणजे तो त्याला वाढू देत नाही.
1: अच्छा, म्हणजे ही पूर्ण केमिकल प्रोसेस आपल्या शरीरात घडत असते. डॉक्टर वैभव अग्रवाल, भारतात किंवा इतर कुठल्याही देशातलं म्हणजे जर का कन्सिडर केलं

0: तर अँटीबायोटिकचं जे संकट आहे ते माणसांपर्यंतच सीमित नाही आहे. ते तर आता म्हणजे जे पशुपालन करतात, पोल्ट्री फार्मचं काम आहे, तिथे पण ह्याचा खूप गैरवापर होतोय. मग आपल्या जेवणावर याचा कसा प्रभाव होतो?
1: तुम्ही एकदम हे कळलं, लोकांना अँटीबायोटिकच्या बाबतीत फक्त एवढंच माहिती आहे की इन्फेक्शन झालं, डॉक्टरांनी दिली आहे. पण अँटीबायोटिकचा सगळ्यात जास्त वापर पोल्ट्री किंवा याच्यामध्ये जे आपण नॉनव्हेज खातोय, म्हणजे काय म्हणायचं ते मुर्गी आणि हे सगळ्यामध्ये वापरलं जाते. सगळी जास्त अँटीबायोटिक जे यूज होते ते व्हेटनरीमध्ये होते आणि त्यांना मोठा करण्यासाठी, म्हणजे समजा एक कोंबडी आहे त्याच्या वजन वाढवण्याकरता किंवा त्याला लवकर मरू नये किंवा ते जे आपले बकरी असते किंवा हे गोट फॉर्म असते त्याच्या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त वापरलं जाते. आणि तो त्यांनी म्हणजे प्रोडक्शन वाढवण्याकरता, वजन वाढवण्याकरता, ते लवकर मरायला नाही पाहिजे, त्यांना आजार नाही व्हायला पाहिजे म्हणून ते सगळे अँटीबायोटिक काही पण डोजमध्ये कितीही प्रमाणात ते वापरताय. आणि अल्टिमेटली त्याच्या एंड कन्झ्युमर कोण आहे? माणसं. ते नॉन म्हणजे जे मटण त्याच्या बनणार आहे किंवा नॉनव्हेज ते खाणार आहे, ते अंडे खाणार आहे, ते दूधमध्ये, हे सगळं एक सायकल आहे. आणि अल्टिमेटली एंड युजर ह्युमनमध्ये येते. आणि ह्युमनमध्ये असा असा रेझिस्टंट बघायला मिळाला आम्हाला की तुम्हाला काय सांगू.
0: अच्छा, म्हणजे ही बाब खूप गंभीर आहे.
1: गंभीर आहे म्हणजे माणसापेक्षा जे ह्याच्यामध्ये यूज होते म्हणजे पोल्ट्री फार्म मध्ये किंवा ह्याच्यामध्ये व्हेटरनरी मध्ये त्याच्या खूप जास्त प्रमाणात वापर
0: आहे. आपण खूप छान मार्गदर्शन केलं आम्हाला. जाता जाता आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना काय सांगू इच्छिता?
1: मॅडम, माझा जो मेन फोकस असतो प्रत्येक पेशंटसाठी किंवा आजाराबाबतीत, तो मेन फोकस असतो आहार आणि विचारावर. हा दोन अशी आपल्याला देवानी दिलेली संधी आहे, जर आपण हा दोन आपण चांगला पाळला तर आपण बऱ्याच आजारांनी वाचू शकतो. दुसरा, तुम्ही जर कुठेही काही पाहिलं तर सगळी ठिकाणी तुम्हाला भीतीदायक वातावरण निर्माण केलं जाते, चाहे तो ॲडव्हर्टाईजमेंटच्या माध्यमेनी असो, चाहे तो इतर कुठली मुलाखताच्या माध्यमेनी असो, तर तो भीतीदायक निर्माणचं थोडासा आपण कुठपर्यंत घाबरायचं तो एक माणसानी हे बघायचं. कारण मी स्वतः आज तुमच्या 96 पासून विविध भारती ऐकतोय. इतर सगळे जर पाहायला गेले आणि विविध भारती पाहायला गेले तर या दोघांमध्ये एकच अंतर आहे की एक आहे ज्याच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होत नाही आणि एक आहे ते सगळं माहीतच आहे. तर इथे एंडमध्ये ही सांगेल, चांगला आहार घ्या आणि विचार चांगले ठेवा. लेट गो करायचं शिका, सोडायला शिका. जे होणार आहे ते होणारच आहे.
0: नक्कीच. डॉक्टर वैभव अग्रवाल, आज आपण आलात आणि अँटीबायोटिक्सचा जो गैरवापर होत आहे याविषयी आम्हाला उत्तम मार्गदर्शन केलं. श्रोत्यांना यातनं निश्चित लाभ होईल. आपल्या उपस्थितीसाठी आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. नमस्कार.
1: धन्यवाद आकाशवाणी नागपूर सर आणि मॅडम, तुम्ही सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद मला संधी दिली. सगळे श्रोतांना धन्यवाद करतो. थँक्यू.
0: श्रोतेहो, आताच आपण केअर हॉस्पिटल पंचशील स्क्वेअर नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम ऐकला. आजचा आपला विषय होता अँटीबायोटिक्सचा गैरवापर आणि आपल्याला मार्गदर्शन केलं होतं तज्ज्ञ डॉक्टर वैभव अग्रवाल यांनी, जे कन्सल्टंट इंटरनल मेडिसिन आणि क्रिटिकल केअर आहेत. याबरोबरच आजचा केअर हॉस्पिटल प्रस्तुत हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम संपण्याची वेळ सुद्धा होत आली आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते सतीश रेवे यांच्यासह मी सारिका आता आपली रजा घेते. नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते केअर हॉस्पिटल पंचशील स्क्वेअर नागपूर.
2: श्रोतो, आपण ऐकत होता केअर हॉस्पिटल प्रस्तुत हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.
3: प्रायोजित कार्यक्रम हॅलो डॉक्टर आपण ऐकलात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून.

विजेच्या लखलखाटात आकाशात निना देणारी ती देववाणी, धरित्री ते आकाश हे अंतर जिंकणारी ती नभोवाणी, ज्ञान सूचना आणि मनोरंजनाची खाण ती नागपूर आकाशवाणी। ऐकत रहा मध्यम लहरी 512.5

0: 8.0 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्स वर आकाशवाणी नागपूर केंद्र.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट गीत. मोहम्मद रफी आणि गीता दत्त यांच्या स्वरात ऐकूया मिस्टर अँड मिसेस 55 या चित्रपटातलं हे गीत.

0: प्रसारित करण्यात आला.
1: हॅलो मनभावन श्रोते हो, आकाशवाणी नागपूर सर्व रसिक श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे सुमधुर मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम.
2: सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी.
1: हॅलो मनभावन सुमधुर मराठी गाण्यांची
3: सांग तू माझा
1: तुमच्या आवडीची
2: पाहिले नमी तुला
1: संगीतमय मेजवानी प्रत्येक रविवारच्या दिनी
2: दिसशी तू नव तरुणी काश्मीरी
1: सकाळी ठीक 10 वाजता अवश्य ऐका तुमच्या आवडीच्या मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम. हॅलो मनभावन.

0: तुमच्या आवडीची
1: हिले नमी तुला
0: संगीतमय मेजवानी प्रत्येक रविवारच्या दिनी
1: दिसशी तू नव तरुणी काश्मीरी
0: सकाळी ठीक 10 वाजता अवश्य ऐका तुमच्या आवडीच्या मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम हॅलो मनभावन
2: आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 किलोहर्ट्स वरून

0: राष्ट्रपिता महात्मा गांधीजी, त्यांचं जीवन म्हणजे सत्याचा साक्षात्कार करविणारं आत्मदर्शन, त्यांचा जीवन वृत्तांत ऐकवणारी त्यांच्या सत्यविषयक प्रयोगांची कहाणी गांधी स्मृती, प्रसारण दर शुक्रवारी सकाळी 9:50.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम. 10:35 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक वृत्त विभागाचा कार्यक्रम दृष्टिक्षेप. आता आपण ऐकणार आहोत पर्यावरण दिन विशेष. या विषयावर प्राध्यापक संजय गुरव यांची आभारणी पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत.

0: नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी आभाराणी पटवर्धन आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, 2026 हे वर्ष सर्वाधिक उष्ण वर्ष म्हणून घोषित झालं आहे. हिमनद्यांचं वितळणं, सागरी उष्णतेच्या लाटा आणि अनियमित मान्सून हे आता केवळ अंदाज राहिलेले नसून अब्जावधी लोकांना प्रभावित करणारी ही सद्य परिस्थिती आहे. याचसाठी जागतिक पर्यावरण दिनाचं महत्त्व, या निसर्गातील बदलांवरचा मानवासाठीचा उपाय देखील निसर्गातच दडला आहे. तेव्हा ह्या 5 जून रोजी साजरा होणाऱ्या जागतिक पर्यावरण दिनाचं महत्त्व जाणून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे पर्यावरण अभ्यासक आणि पक्षीमित्र संजय गुरव सर यांना. पर्यावरण पूरक परसबाग घरोघरी रोपवाटिका उपक्रमाअंतर्गत दरवर्षी 2000 रोप निर्मिती, वृक्ष बीज संकलन, नैसर्गिक पद्धतीनं जंगल निर्माण, वनराई बंधारे निर्मितीतून पाणी जिरवा उपक्रम, पक्षी संवर्धन, कमळबाग निर्माण यासारखे पर्यावरण पूरक अनेक उपक्रम राबवून ते हवामान बदलाला आळा घालण्यासाठी मोलाचं योगदान देत आहेत. नमस्कार गुरव सर.
1: नमस्कार.
0: आपलं आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे. सर, दरवर्षी 5 जून रोजी साजरा होणाऱ्या आणि यंदाच्या वर्षी अझरबैजान हा देश या दिनाच्या मुख्य कार्यक्रमाचं यजमानपद भूषवित असलेल्या जागतिक पर्यावरण दिनाचा मुख्य उद्देश काय आहे?
1: मुख्य उद्देश असा आहे की जो हवामान बदल झाला आपण म्हणतो, तर अचानक बदल झालेला नाही हवामानामध्ये. आपली जी जीवन पद्धती आहे, माणसाने आपल्या जीवनामध्ये अनेक बदल, यांत्रिक बदल खूप घडवून आणलेले आहेत. त्यामुळे हे जे तापमान अचानक वाढलेलं नाही आहे, हळूहळू याचा रेशो वाढत चाललेला आहे. आणि जागतिक दिन जगभरात साजरे होत असतात, तर त्याचं निमित्त तेच असते की जनजागृती हा त्यामागचा एक उद्देश असतो. आणि नवीन लोक या कार्यामध्ये उपक्रमांमध्ये जुडले पाहिजे, निसर्गाशी जुडले पाहिजे, पर्यावरणाशी जुडले पाहिजे, हा त्या मागचा उद्देश आहे. भारत देश हा जो देश आहे, भरपूर लोकसंख्येचा देश आहे, 150 कोटी लोकांचा देश आहे. म्हणजे 150 कोटी x2 म्हणजे 300 कोटी हात आमच्याकडे उपलब्ध आहेत काम करण्यासाठी. तर त्या संख्येच्या मानाने आमच्याकडे तेवढी ऊर्जा आहे काम करण्याची, असं मला वाटतंय.
0: सर, निसर्गापासून प्रेरणा हवामानासाठी आणि आपल्या भविष्यासाठी ही यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. तर याचे 3 महत्वाचे मुद्दे जर आपण विचारात घेतले, तर आजच्या भयंकर हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर निसर्गापासून प्रेरणा ही संकल्पना कशी महत्वाची ठरते?

0: आमच्या वारकरी संप्रदायातल्या संतांनी हे सगळं आम्हाला 300, 500, 800 वर्षापूर्वीच त्यांच्या अभंगातून सांगितलेलं आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे.
1: अगदी खरंय.
0: आणि झालंय काय की निसर्ग फक्त देत राहतो, मागत काहीच नाही की तुम्ही झाडं लावू नका, तुम्ही झाडांना पाणी घालू नका. फक्त तुम्हाला काय करायचं की झाडं तोडू नका. एक झाड काय काय देतो? एक झाड म्हणजे एक परिसंस्था आहे की प्राणवायू झाड देतात, पानं फुलं देतात, औषधी देतात, पक्ष्यांना अधिवासासाठी जागा निर्माण करून देतात, कीटकांना अधिवासासाठी मित्र कीटक शत्रू कीटक सगळे त्या झाडावर राहतात. त्या झाडाच्या सावलीमध्ये कोण येऊन बसतो तो झाड काही आपल्याला विचारत नाही.
1: खरंय.
0: ती नदी, त्या नदीचं पाणी कोण पितो ती नदी विचारत नाही. तिचं काम आहे देणं, झाडाचं काम आहे फक्त देणं. पण तुम्हाला जर असं वाटत असेल की माझ्या अंगणातलं पर्यावरणही समृद्ध असावं, त्याकरता माझ्या अंगणात दोन झाडं असली पाहिजे की ज्या झाडावर पक्षी थांबे तयार होतात. पक्ष्यांचं तुमच्याकडे, कीटकांचं, फुलपाखरांचं तुमच्या अंगणात येणं जाणं असलं पाहिजे. म्हणजे मी माझ्यापासूनच त्याची सुरुवात केली पाहिजे, माझ्या घरापासून, माझ्या अंगणापासून.
1: बरोबर.
0: आणि निसर्ग काहीच मागत नाही. आमच्या एका आरतीमध्ये म्हटलेलं आहे, तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा.
1: खरंय.
0: आम्ही जे जे देऊ तेच निसर्ग आमचं आम्हाला परत करते. म्हणजे आम्ही जे देऊ तेच आम्हाला परत मिळेल. आणि झालं तेच की आम्ही एवढं काही म्हणजे क्रूर वागलेलो आहोत कि ते आमचं आम्हाला त्याच्या 4 पटीनं परत मिळून राहिलेलं आहे. दोन बाजू असतात, एक असते सृजन आणि दुसरी बाजू आहे विध्वंस. आमचं सृजनाकडे दुर्लक्ष होऊन राहिलं आणि विध्वंसाकडे आम्ही चाललेलो आहोत.
1: अगदी खरंय.
0: म्हणजे घरापासूनच पर्यावरण संवर्धनाचे धडे आम्ही घेतले पाहिजे.
1: निश्चितच. म्हणूनच आपण म्हणू शकतो की निसर्गापासून आपण प्रेरणा घ्यायला हवी. याच मध्यवर्ती संकल्पनेतला दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे हवामानासाठी. तर जागतिक तापमान वाढ मर्यादित करण्याच्या विश्वासार्ह मार्गाचे अत्यावश्यक घटक म्हणून वनीकरण आणि पुनर्वनीकरण महत्वाचं मानलं जातं. या अनुषंगाने आपणही जंगल निर्मितीचे उपक्रम राबवत असतो.
0: हो,
1: आपण त्याविषयी सांगूया.
0: मी एका ग्रामपंचायतीमध्ये राहतो आणि माझ्या घरापासून 3 किलोमीटर अंतरावर 4 टेकड्या आहेत. आणि त्या टेकड्यांवर नैसर्गिक पद्धतीने जंगल निर्मिती कशी करता येईल यासाठी लॉकडाऊनच्या काळापासून माझा भरपूर प्रयत्न चालू आहे. काही लोक माझ्यासोबत जुळलेले आहेत. ही संख्या वाढली पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ग्रामपंचायतीचं, नगरपालिकांचं, आमदार खासदारांचं, अधिकारी वर्गांचं सहकार्य लाभलं पाहिजे. अशा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ग्रामपंचायतीने, नगरपालिकेने, आमदार खासदारांनी, नगराध्यक्षांनी मला घोषणा केल्या पाहिजे की या गावातील हा जो ई क्लास लँड आहे गावालगतचा, हा 30 वर्षाकरता याच्या स्वाधीन केला. त्यांनी इथं जंगल निर्मिती करून दाखवावी. त्याकरता लागणार सहकार्य शासनाकडून मिळेल, ग्रामपंचायतीकडून मिळेल, नगरपालिकेकडून मिळेल. तर ते शासनाने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे की आता गायरान जे आहेत त्यावरती गवताळ प्रदेश निर्माण करता आले पाहिजे. गवताळ प्रदेश, काटेरी प्रदेश जे आहेत, काटेरी झुडपांचे प्रदेश आहेत, ते आमचे संपलेले आहेत. त्यामुळे काय झालं की पावसाचं पाणी जेवढ्या स्पीडने ते त्याच्या 10 पटीनं धोधो धोधो पाणी ते वाहून जाते. आणि गवत, झाडं, काटेरी झुडप हे जे आहेत, लाखो लिटर पाणी जमिनीत मुरवण्यास मदत करतात. म्हणजे आमच्या लहानपणी, आज माझं वय 60 आहे, माझ्या लहानपणीची गोष्ट सांगतो की जानेवारी फेब्रुवारी पर्यंत आमच्या गावचे नाले ओढे झुडझुड झुडझुड वाहायचे. आता ते सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जीव सोडून देतात, आटून जातात. आणि जे नैसर्गिक पाझर जो म्हणतो आपण नदीचा, तो तयार करण्याची ताकद फक्त गवताळ प्रदेशामध्ये आहे. तर ते गवताळ प्रदेश जे आहेत ते निर्माण करण्यासाठी शासनाने अशा सामाजिक संस्थांना मदत केली पाहिजे.
1: निश्चितच सर, शासनाबरोबरच लोकांनी वैयक्तिक किंवा शालेय संस्थात्मक पातळीवरती कसे कोणते उपक्रम राबवले पाहिजेत जेणेकरून झाडांची संख्या वाढेल?
0: पहिली गोष्ट तर झालंय का माहितीये का, की आम्ही लोक की नाही दुसऱ्याच्या लेकराला खांद्यावर घेतो. लक्षात घ्या, म्हणजे विदेशी झाडं. काय आहे की ही जी विदेशी झाड आहे ना, या झाडांवर आमचे पक्षी, आमचे पक्षी म्हणजे माझ्या प्रदेशातले स्थानिक पक्षी जे आहेत, स्थानिक कीटक जे आहेत, हे त्यावर उतरतच नाहीत. आणि पक्षी कीटक हे सृष्टीचे लागवड अधिकारी आहेत. सर्वात मोठ्या संख्येने बीज प्रसार करण्याची ताकद फक्त पक्ष्यांमध्ये आणि कीटकांमध्ये आहे. लाखोच्या संख्येने हे पक्षी आणि

0: कीटक बीज प्रसार करत असतात, परंतु त्यांना पक्षी थांबे लागतील ना,
1: हो
0: उंच उंच झाडं लागतील ना, तर ते उंच झाडं नाही आहेत, देशी झाडं नाही आहेत, आमची जी स्थानिक झाडं जी आहेत त्यांची संख्या घटलेली आहे. त्यामध्ये खास करून वड, पिंपळ, चिंच, जांभूळ. आता बघा, आमच्या भारत देशामध्ये मधुमेहाचे पेशंटची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली, आणि हे 10,000 वर्षापूर्वी आमच्या ऋषी मुनींच्या लक्षात आलं होतं, आम्हाला मधुमेह होऊ शकतो. म्हणून त्यांनी त्या काळातच जास्तीत जास्त भारत देशामध्ये जांभळाची झाडं लावून ठेवली होती, नदीच्या काठी, तलावांच्या काठी, म्हणजे जे पानवठे होते आमचे, त्या पानवठ्यांच्या काठी जांभळाची लाखो करोडो झाडं होती, आणि म्हणून आमच्या देशाला जांभळांच्या झाडांचा देश म्हणायचे.
1: अच्छा,
0: जंबूद्वीप म्हणायचे. जांभळाला संस्कृतमध्ये जंबू म्हटलेला आहे, कारण की जांभळाच्या झाडामध्ये ताकद आहे की पाण्यामध्ये इन्सुलिन सोडतात त्याची मुळं, आणि ती पाणी जर आपण पित राहिलो तर आम्हाला भविष्यात मधुमेह होणार नाही, डायबिटीस होणार नाही.
1: किती
0: आता मला सांगा बरं, एकाही नदीच्या काठी जांभळाची झाडं राहिलेली नाही. माझ्याच गावामध्ये जो तलाव आहे नगरपालिकेचा, त्या नगरपालिकेच्या तलावाच्या एका बाजूला पूर्ण जांभळाचं बन होतं, त्याला जांभूळ बन म्हणायचे, तिथं आज एकही झाड नाही. तर याच्याकडे सामाजिक संस्थांनी लक्ष घालावं की आपल्या गावालगतच्या जे नदी तलाव आहेत त्या काठी जास्तीत जास्त या वर्षी जांभळाच्या बिया कलेक्ट करून झुडपांमध्ये टाकाव्या. झुडपांमध्ये टाकल्याने काय होईल की नैसर्गिक पद्धतीने जंगल वाढवेल.
1: बरोबर.
0: जंगल वाढीचे पण दोन प्रकार आहेत, एक आहे की दत्तक पुत्र आणि दुसरा जो आहे आईच्या गर्भात संस्कारित झालेला पुत्र. आता दत्तक पुत्र म्हणजे कसा की रोपवाटिकेत तयार झालेलं एखादं झाड असेल, रोप असेल, वेळेवर त्याला खत पाणी सगळं मिळते, परंतु त्याच्या मुळा ज्या आहेत त्या बॅगमध्ये जर त्याचा कालावधी जर जास्त झाला तर त्या मुळा तिथं कॉईल होतात, आणि ती झाडं जर आपण कुठं लावली तर त्याचं आयुष्यमान 25 वर्षाच्या नंतर धोक्यात येते, ती झाडं कोलमडू शकतात, आणि त्याच्यावर संस्कारच नसतात ना आईचे. त्याला बोनविटाची सवय झाली, त्याला कॉम्प्लानची सवय झाली, त्याला तर त्याला तिखट, मीठ, लोणचं, कुरडई, सांडई, पापड हे त्याला माहितच नाही त्या झाडाला. आणि जर तुम्ही जर समजा काटेरी झुडपांमध्ये जर समजा बिया टाकल्या तर काय होईल, पावसाच्या पाण्याने ते रुजतील, त्याच्यावर पर्यावरणाचे निसर्गाचे संस्कार होतील आणि त्याची मुळं खोलवर जातील. खोलवर गेल्याने काय होईल की त्याचं आयुष्य भरपूर राहील. त्याचं आयुष्य भरपूर राहिलं तर तुमचं माझं भविष्य सुखकर होईल.
1: बरोबर. सर, आता मध्यवर्ती संकल्पनेतला शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या भविष्यासाठी. आता तुम्ही जसं म्हणालात की आपलं भविष्य सुरक्षित राहील, तर अर्थातच शाश्वततेसाठी आपण याला म्हणूयात, तर नाऊ फॉर क्लायमेट या मोहिमेअंतर्गत आता सौर ऊर्जा, बिजली घर योजना, हरित वाहनं, पवनचक्क्या यासारखे शाश्वत विकासाचे प्रकल्प सरकारने हाती घेतलेच आहेत, पण आपल्या स्वतःच्या भविष्यासाठी किंवा आपल्या येणाऱ्या पिढ्यांच्या भविष्यासाठी आपलं काय योगदान असायला पाहिजे आणि आपण काय सल्ला द्याल आमच्या श्रोत्यांना?
0: यांत्रिक साधनांचा वापर शक्यतोवर टाळावा. जसं की मला भाजीपाला घ्यायला जायचा आहे, बाजार करायला जायचा आहे, जर मला ते पायी अंतरावर असेल तर त्याचा अवलंब जास्त करावा, किंवा सायकल, सायकलचा वापर जास्तीत जास्त वाढवावा. आणि शासकीय जे कार्यालय आहेत, शाळा आहेत, महाविद्यालय आहेत, तर त्या ठिकाणी यासाठी काहीतरी योजना आखल्या पाहिजे की जे विद्यार्थी, जे शिक्षक, जे नोकरदार आहेत ते सायकलनी जर येत असतील तर त्याच्यासाठी शासनाच्या योजना शासनाने निर्माण कराव्या, पुरस्कार वगैरे काय असतील तर ते प्रोत्साहनपर म्हणजे सायकलचा वापर वाढला पाहिजे. सायकलचा वापर वाढला की आपसुकच प्रदूषण कमी होईल. प्रदूषण कमी झालं याचा सिम्बॉल काय आहे की आकाश निरभ्र दिसायला लागते,
1: कार्बन उत्सर्जनाला देखील आळा बसेल, त्यामुळे
0: आळा बसेल. आणि हे जे आता मी एक छोटा शेतकरी आहे तर शेतावरची कामं करण्यासाठी जी आमची पारंपरिक साधनं होती, नांगर, वखर, डवर, निंदण, खुरपण, ते याचा अवलंब आता करायला पाहिजे. आणि जे आम्ही रासायनिक फवारण्या करतो त्या सर्वात आधी थांबायला पाहिजे, कारण की रासायनिक फवारणी केल्यानंतर त्याच्यावर पाऊस पडतो आणि ते जे रासायनिक द्रव्य आहेत ते वाहून कुठं चालले, नदी तलावांमध्ये.
1: बरोबर.
0: आणि कॅन्सरचे पेशंट किती वाढत आहेत याची मेन कारण तीच आहेत की मधमाशांची संख्या कमी होण्याचं कारण रासायनिक फवारण्या त्या टाळल्या पाहिजे.
1: खरंय.

0: आणि नैसर्गिकच उपाययोजना आखल्या
1: हा
0: तर निश्चितच आपण शाश्वत विकासाकडे आपली पावलं नेतोय असं आपल्याला म्हणता येईल.
1: हा पर्यावरण गीत सादर करू शकतो ताई.
0: हां बिलकुल.
1: प्लास्टिकचा वापर टाळावा, कापडी पिशवी घरून घरून निघावं बाजाराला जाताना. त्यावर एक गीत आहे, गल्लीत प्लास्टिक नाल्लीत प्लास्टिक नदी ही प्लास्टिक न भरली, प्लास्टिकच्या पायी पायी न रे भाई अवस्था कशी ही झाली, या प्लास्टिक न प्लास्टिक न र नासली सृष्टी सारी, या प्लास्टिक न प्लास्टिक न र नासली सृष्टी सारी. पूर्वी किराणा पुडीत बांधून येई, पूर्वी किराणा पुडीत बांधून येई, त्या पुडीचा अहो त्या पुडीचा दोराजीबाई गुंडाळून ठेवी, त्या पुडीचा दोराजीबाई गुंडाळून ठेवी, त्या दोऱ्यान ताईन आई वाकळा शिवून घेई, अनाता या प्लास्टिक न प्लास्टिक न र नासली सृष्टी सारी.
0: खूप छान सर, आज तुम्ही आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आलात आणि पर्यावरण दिनाच्या औचित्याने आपण आमच्या श्रोत्यांना शाश्वत विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या उपाययोजनांविषयी अतिशय सुंदर सल्ला दिलात. त्यासाठी आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद सर.
1: धन्यवाद.
2: आताच आपण ऐकलीत पर्यावरण दिन विशेष या विषयावर प्राध्यापक संजय गुरव यांची आभाराणी पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत. दृष्टिक्षेप वृत्त विभागाचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. स्थानिक सूचनांमध्ये आता ऐका हरवलेल्या व्यक्तींसंबंधी सूचना. वीरेंद्र रामदासजी हाडगे वय 52 वर्ष हे गृहस्थ राहत्या घरून बेपत्ता झाले आहेत. उंची 5 फूट 3 इंच, बांधा सडपातळ, चेहऱ्याची ठेवण लांब असून यांना मराठी आणि हिंदी भाषा येते. अशा वर्णनाचे गृहस्थ आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे जयश्री वीरेंद्र हाडगे, राहणार E5 रामबाग कॉम्प्लेक्स खामला रोड, देवनगर नागपूर, किंवा पोलीस स्टेशन धंतोली नागपूर इथं कळवावं. देवकीनंदन प्रल्हाद पटवा हे गृहस्थ 20 मार्च 2026 पासून बेपत्ता आहेत. उंची 5 फूट 5 इंच, बांधा मध्यम, चेहऱ्याची ठेवण गोल असून यांना हिंदी भाषा येते. अशा वर्णनाचे गृहस्थ आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे कांता देवकीनंदन पटवा, राहणार समतानगर नागपूर, किंवा पोलीस स्टेशन जरीपटका नागपूर इथं कळवावे. अश्लेषा दीपक पराते ही 19 वर्षाची तरुणी बेपत्ता झाली आहे. उंची 5 फूट 5 इंच, बांधा मध्यम, रंग गोरा असून चेहऱ्याची ठेवण लांब आहे. हिला मराठी आणि हिंदी भाषा येते. अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे इंदिरा दीपक पराते, राहणार घर क्रमांक 1061 तांडापेठ पाचपावली, किंवा पोलीस स्टेशन तहसील नागपूर इथं कळवावे. सायली प्रदीप मसराम ही 33 वर्षाची महिला बेपत्ता झाली आहे. उंची 5 फूट 5 इंच, बांधा सडपातळ, चेहऱ्याची ठेवण लांब असून हिला मराठी आणि हिंदी भाषा येते. अशा वर्णनाची महिला आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे जुईली प्रदीप मसराम, राहणार व्यंकटेश अपार्टमेंट 3 माळा, ब्लॉक नंबर 301 आयचित मंदिर रोड, SBI ATM समोर, महाल नागपूर, किंवा पोलीस स्टेशन महाल इथं कळवावे. रज्जू इस्माईल शेख हे 41 वर्षाचे गृहस्थ बेपत्ता झाले आहे. उंची 5 फूट, बांधा मजबूत, रंग सावळा, चेहऱ्याची ठेवण लांब असून यांना हिंदी भाषा येते. अशा वर्णनाचे गृहस्थ आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे वंदे नवाज नगर गल्ली नंबर 10 यशोधरा नगर नागपूर, किंवा पोलीस स्टेशन यशोधरा नगर नागपूर शहर इथं कळवावे. मुस्कान फातिमा हैदर अली ही 22 वर्षाची तरुणी

राहत्या घरून बेपत्ता झाली आहे. उंची 4 फूट 10 इंच, बांधा सडपातळ, रंग सावळा, चेहऱ्याची ठेवण लांब असून हिला हिंदी भाषा येते अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे, राहणार मोंढा कामठी नागपूर किंवा पोलीस स्टेशन कामठी नागपूर इथं कळवावे. गणेश उर्फ गणू लक्ष्मण सातपुते हे 45 वर्षाचे गृहस्थ बेपत्ता झालेले आहेत. उंची 5 फूट 7 इंच, बांधा सळपातळ, रंग सावळा, चेहऱ्याची ठेवण लांब असून यांना हिंदी आणि मराठी भाषा येते अशा वर्णनाचे गृहस्थ आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे, रोशन गिरीधर सातपुते, राहणार प्रेमनगर झेंडा चौक, प्लॉट नंबर 960, शांतीनगर नागपूर किंवा पोलीस स्टेशन शांतीनगर नागपूर शहर इथं कळवावे. कृष्णा संजय चोईत रामाणी हा 19 वर्षाचा तरुण बेपत्ता झाला आहे. उंची 5 फूट 5 इंच, बांधा मध्यम, रंग सावळा, चेहऱ्याची ठेवण गोल असून उजव्या हातावर हरिणाचा टॅटू आहे, याला हिंदी भाषा येते अशा वर्णनाचा तरुण आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे, ॲपेक्स हॉस्पिटल समोर जरीपटका नागपूर किंवा पोलीस स्टेशन जरीपटका नागपूर शहर इथं कळवावे. विनीता मनोरंजन उईके ही 44 वर्षाची महिला बेपत्ता झाली आहे. उंची 5 फूट, बांधा सळपातळ, रंग सावळा, चेहऱ्याची ठेवण गोल असून उजव्या हातावर विनीता असे नाव गोंदलेले आहे, हिला हिंदी भाषा येते अशा वर्णनाची महिला आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे, तीरथ प्रजापती यांच्या घरी इटाभट्टी आउटर रिंग रोड जवळ समतानगर किंवा पोलीस स्टेशन जरीपटका नागपूर शहर इथं कळवावे. जमनेश्वरी उर्फ पूजा राजकुमार मार्को ही 21 वर्षाची तरुणी बेपत्ता झाली आहे. उंची 5 फूट, बांधा सळपातळ, रंग गोरा, चेहऱ्याची ठेवण गोल असून हिला मराठी भाषा येते अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे, प्रवीण ठाकरे यांचे घरी श्रीकृष्णनगर श्रीकृष्ण मंदिर जवळ हुडकेश्वर नागपूर किंवा पोलीस स्टेशन हुडकेश्वर नागपूर शहर इथं कळवावे. हरवलेल्या व्यक्तींसंबंधी सूचना आपण ऐकलीत आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. आता ऐका हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासात कमाल तापमान 36.4 डिग्री सेल्सिअस जे सरासरीपेक्षा 2.5 अंशानं जास्त होतं, तर किमान तापमान 25 डिग्री सेल्सिअस जे सरासरी इतकंच होतं. अंदाज असा आहे आज संपूर्ण दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून कमाल तापमान 37 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 25 डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आता ऐका रेल्वे गाड्यांसंबंधी सूचना. विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांकडून प्राप्त सूचनेनुसार 03252 बेंगलुरू दानापूर ही काल रात्री 12:45 गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 11:23 उशिराने धावत आहे. 12129 आझाद हिंद एक्सप्रेस आज सकाळी 9:50 गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 3:33 उशिराने धावत आहे. 12810 हावडा मुंबई मेल दुपारी 1:55 गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 16 उशिराने धावत आहे. 18030 शालिमार LTT एक्सप्रेस दुपारी 1:15 गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 1.5 तास उशिराने धावत आहे. 12906 शालिमार पोरबंदर एक्सप्रेस 2:15 गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 46 उशिराने धावत आहे. 12843 पुरी अहमदाबाद एक्सप्रेस दुपारी 2:45 गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 50 उशिराने धावत आहे. नियोजित वेळेवर धावणाऱ्या गाड्या या प्रकारे 22846 हटिया पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस 10:55 12792 सिकंदराबाद एक्सप्रेस 11:00 12969 कोइंबतूर जयपूर एक्सप्रेस 11:05 12809 हावडा मेल 11:15 12615 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस 11:25 12626 केरला एक्सप्रेस 11:45 11404 छत्रपती शाहू महाराज नागपूर एक्सप्रेस 12:00 12409 गोंडवाना एक्सप्रेस 12:35 12578 बागमती एक्सप्रेस 1:05 12622 तामिळनाडू एक्सप्रेस 1:05 18029 LTT शालिमार एक्सप्रेस 1:05 12621 तामिळनाडू एक्सप्रेस 1:45 12968 जयपूर चेन्नई एक्सप्रेस 2:10 2805 विशाखापट्टणम न्यू दिल्ली एक्सप्रेस

2:10 20911 नागपूर वंदे भारत एक्सप्रेस 2:35 22691 राजधानी एक्सप्रेस 2:55 12194 जबलपूर यशवंतपूर एक्सप्रेस 3:05 12540 लखनऊ यशवंतपूर एक्सप्रेस 3:20 12723 तेलंगाना एक्सप्रेस 3:20 11039 महाराष्ट्र एक्सप्रेस 3:25 या सर्व गाड्या आपल्या नियोजित वेळेवरच धावत आहेत. अधिक माहितीसाठी फोन नंबर आहे 139.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम. 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत गाता रहे मेरा दिल. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात मराठी चित्रपट संगीत.

गात रहे मेरा दिल ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. आज या कार्यक्रमात ऐकूया मराठी चित्रपट गीतं. कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत समूह स्वराने एका देशभक्तीपर गीताने. रचना आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची.

मोरया ऐकूया या चित्रपटातून अवधूत गुप्ते आणि फरीद साबरी यांच्या स्वरात संदीप खरे यांचं गीत. संगीतबद्ध केलंय अवधूत गुप्ते यांनी.

अजय गोगावले आणि चिन्मयी श्रीपदा यांच्या स्वरात ऐकूया सैराट या चित्रपटातलं गीत. संगीतकार आहेत अजय अतुल.

पुढचं पाऊल ऐकूया या चित्रपटातून आशा भोसले यांच्या स्वरात सुधीर मोघे यांचं गीत. स्वरसाज चढवलाय सुधीर फडके यांनी.

सुरेश वाडकर, विनय मांडके आणि सहकाऱ्यांच्या स्वरात ऐकूया अनिल मोहिले यांचं गीत. चित्रपट आहे हमाल दे धमाल.

0: कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटासाठी आटा पिटा कशासाठी वीस भर पोटासाठी
1: अरे बजरंगाची कमाल हमाल दे धमाल हमाल दे धमाल हमाल धमाल हमाल धमाल
0: दूध सर वाट कर संभाल।

0: मागे हा मालीची बोली होती आधीची नोट 2 रुपयाची खट्टा हाय गरीबाची त्याच्या परी देऊ नका पैसा बोला बजे रंगाची कमाल हमाल
1: हमाल
0: हमाल
1: हमाल
0: हमाल
1: हमाल
0: हमाल दूध वाट करा समाल
2: ब्यागेला हात जेव्हा ध्यानात एकच बात माझ्या वाटेला गेला।

अशी ही बनवा बनवी ऐकूया या चित्रपटातून शैलेंद्र सिंग सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीत दिलंय अरुण पौडवाल यांनी.

मंदार चोळकर यांचं गीत ऐकूया दुनियाधारी या चित्रपटातून. संगीत अमित राज यांचं आहे, गायक आदर्श शिंदे.

या गीताबरोबरच गात रहे मेरा दिल कार्यक्रम इथेच संपविता होत द्या रजा.

0: गातं रहे मेरा दिल. आज या कार्यक्रमात आपण ऐकलीत मराठी चित्रपट गीतं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ॲपने.
2: फसला अनोळख्यापासून बचाव करा.
3: RBI सांगते
2: जाणकार बना सतर्क रहा.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 12 वाजत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण मुंबई केंद्रावरून सुरू करीत आहोत. प्रथम ऐकूया महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ.

0: प्यासा सावन या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. मैत्रिणींनो, या गीतातलं वर्णन ज्यांना अचूक शोभतं अशा एका पती पत्नीला आज आपण भेटणार आहोत. आपण नेहमी म्हणतो की संसार हा फक्त दोन व्यक्तींचा सहवास नसतो, तर तो सुखदुःखात एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचा प्रवास असतो. आयुष्यात काही असे प्रसंग येतात जेव्हा नात्याची खरी परीक्षा होते. अशावेळी काही जण परिस्थितीसमोर हतबल होतात, तर काही प्रेम, विश्वास आणि धैर्याच्या बळावर संकटावर मात करतात. मैत्रिणींनो, सत्यवान सावित्रीची कथा आपल्याला माहितीये. आपल्या पतीच्या प्राणासाठी यमराजालाही नमवणारी सावित्री म्हणजे नात्यातलं समर्पण, प्रेम, हुशारी, जिद्द याचं प्रतीक आहे. आज काळ बदलला, वैज्ञानिक प्रगती झाली, पण आपल्या माणसांसाठी काहीही करण्याची भावना मात्र तितकीच जिवंत आहे. आजच्या कार्यक्रमात आपण एका दाम्पत्याला भेटणार आहोत. गंभीर आजाराचा सामना करत असताना एका पतीला नवजीवनाची गरज होती. त्यावेळी त्याच्या पत्नीनं एक मोठा आणि धाडसी निर्णय घेतला. स्वतःच्या लिव्हरचा, यकृताचा 65% भाग दान करून त्यांनी आपल्या पतीला नवजीवन दिलं. आर्थिक विवंचना होत्या, पोटच्या मुलांची काळजी होती, स्वतःच्या जीवाचीही भीती होती, पण वैद्यकीय क्षेत्रावरचा विश्वास, नात्यातील श्रद्धा, तसंच जगण्याची आणि पतीला जगवण्याचीही उमेद, या सगळ्याचा हा प्रवास आहे. अवघ्या एका दिवसांनी येणाऱ्या वटपौर्णिमेच्या निमित्तानं एका पत्नीच्या धैर्याची आणि त्यामुळं पतीला नव्यानं मिळालेल्या आयुष्याची ही कहाणी ऐकूया. आपल्या मनोगतातून अवयवदान म्हणजे जीवनदान ते किती महत्वाचं आहे हे सांगणारं हे जोडपं. भेटूया लातूरच्या राजकुमार साळवे आणि उज्ज्वला साळवे यांना. ऐकूया त्यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत. ती होती म्हणून
1: नमस्कार दादा.
2: नमस्कार, मी राजकुमार साळवे लातूर मधून बोलतोय.
1: काय झालं होतं नेमकं तुम्हाला, काय होता आजार?
2: म्हणजे लिव्हर सिरोसिसचा आजार होता. तर पिण्याची तर सवय होतीच मला, पण अशा कोरोना काळामध्ये जे आमच्या बंधूचं

0: मृत्यू झाला कोरोनामुळे, त्यामुळे पूर्ण जबाबदारी कुटुंबाच्या माझ्यावर आल्यामुळे मी खचलो थोडा मानसिकरित्या. आणि त्याच्यानंतर माझ्या ड्रिंकचं प्रमाण पिण्याचं थोडस वाढलं. वाढल्याच्या नंतर मला असं झालं की नंतर अन्न पाणी पण पचन होऊन झालं. त्यानंतर बायकोने आणि घरच्या नातेवाईकांनी डॉक्टरकडे घेऊन गेलो, तिथं झाला इलाज. त्याच्यानंतर मला बरं झालं असं वाटल्यामुळे मी परत एक वेळेस अजून दारू पिणं चालू केलं. मग दारू पिणं चालू केल्याच्या नंतर ते आजार जास्तच झाला. परत डॉक्टरनी म्हणले आता इलाज होऊ शकत नाही, जास्तीत जास्त 10 ते 15 दिवस वाचते, तुम्ही घरी घेऊन जावा. हिला ज्या वेळेस कळलं हिला काही सुधारलंच नाही, का तर घरात सगळ्यात मोठं म्हणलं तर मीच होतो, का तर दोन्ही बंधू वारले होते, वडील वारलेले आणि एकत्रित कुटुंब होत. मग हिलाच थोडस मन घट्ट केलं आणि नातेवाईक अशी यांचे त्यांच्याशी विचारपूस चालू केली तिथेच दवाखान्यातच असताना. आमच्या भागातले नगरसेवक आहेत, त्यांनी म्हणले आमच्या मित्राचं असं असं हैदराबादला झालेलं आहे लिव्हर ट्रान्सप्लांट वगैरे, ट्रान्सप्लांटची गरज पडणार नाही पण इलाज होईल बघा.
1: पण पहिल्यांदा तुम्हाला हा लिव्हर ट्रान्सप्लांटचा जो पर्याय असा होऊ शकतो किंवा हा इलाज करावा लागेल आता, हे तुम्हाला कुणी सांगितलं आणि कधी सांगितलं?
0: हैदराबादला डॉक्टरांनी सांगितलं, म्हणजे इथून निघायची तयारी झाली. पण हे 2-3 वर्षात आर्थिक परिस्थिती खूप बिकट झाली होती, इकडून तिकडून मदत करून हिने थोडे दागिने विकले. इथून हैदराबादला पोहोचलो, 8-15 दिवस तिथं इलाज चालला. त्या 8-15 दिवसामध्ये 15 ते 16 लाख तिथं खर्च झाले. मग आता लोकांनी केलेली मदत आणि हे जे काही दागिने हे सर्व काही पैसे आमचे संपलेले होते. डॉक्टरांनी परत त्याच्यात काय म्हणले की आता इलाज होऊ शकत नाही, तुम्हाला लिव्हर ट्रान्सप्लांट शिवाय पर्याय नाही, 30 ते 35 लाख खर्च येईल. हेच एवढा खर्च लोकांनी दिलेले दागिने विकून सगळं केलं होतं. मग आता परत लिव्हर ट्रान्सप्लांट कुणाचं द्यायचं लिव्हर या गोष्टी पुढे आल्या. तिथं माझा एक मित्र होता रवी लांबचरे, म्हणजे मी बेशुद्ध अवस्थेत असल्यासारखा होतो. हिलाच त्या मित्राने फोन करून सांगितलं रवी लांबचरे म्हणून की केम हॉस्पिटलला मुंबईला शासकीय आहे गव्हर्नमेंट, मी तिथं केलेलं तुम्हाला कमी ह्याच्यामध्ये आणि शासकीय मदत पण भेटेल, तुम्ही तिथं बघा ट्राय करा. हिनं पण निर्णय घेतली केमला जाण्याचा. सगळ्यांनी मिळून आमचे जे भाता भाची होते, माझा पुत्या होता, म्हणजे लहान लहान पण आता मोठं तर कुणी
1: नव्हतं,
0: यांनीच निर्णय घेतले आणि हिनंच पुढाकार घेतली. ठीक आहे म्हणजे जाऊ म्हणले, तिथून केम हॉस्पिटलला आलो.
1: म्हणजे हैदराबादला तुमचा इलाज झाला आणि त्यानंतर तुम्ही केईमला गेलात, पण हैदराबादच्या डॉक्टरने जेव्हा सांगितलं की आता तुम्हाला म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांट शिवाय दुसरा कुठलाही पर्यायच नाहीये, तर त्यानंतर डोनर शोधणं हे जे काही गोष्टी आहेत, कुणाचं यकृत मिळू शकतं किंवा काही
0: विशेष न काय म्हणजे मी नवऱ्यासोबत जे 4 दिवस सुखाचे घालवले त्याच्या आता वाईट प्रसंगी मी कसं काय नाही म्हणू. मला कुणाच्याच लिव्हरची गरज नाही किंवा कुणाची शोधायची नाही, तुम्ही माझ्या टेस्ट घ्या आणि माझच लिव्हर घ्या.
1: हैदराबादच्या डॉक्टरना साईंनी सांगितलं की
0: बर तिथं जे खर्च सांगितले त्या खर्च मुळे तिथं करणं तर शक्यच नव्हते. तिथून आम्ही केमला गेल्याच्या नंतर मग तिथल्या डॉक्टरांनी पण हिला विचारलं की कोण आहे डोनर. मग हिनं म्हणजे मीच आहे. म्हणजे तुम्ही जर डोनर आहात तर आता जर नवऱ्याचं ऑपरेशन तुमचं पण ऑपरेशन मग तुम्हाला बघणार कोण, तुमचे तर सगळे लहान लहान लेकर आहे तुम्हाला बघणार कोण. तर हिनं म्हणले जसं होईल तसं पण डोनर बघणं होत नाही आणि बाकी तर लहान लहान आहेत त्यांचे कुणाचे देऊन. मग हिनं म्हणजे मी स्वतःच देणार आहे. शेवटपर्यंत हिनं माझं डायपर चेंज करणं, मला खाऊ पिऊ घालणं हिनं स्वतःच केली आणि हिनं स्वतःच निर्णय घेतले. मग डॉक्टरांनी ज्यावेळेस ऑपरेशन होतं त्यावेळेस हिला स्क्रीन वरती लिव्हर दाखवलं की 65% तुमचं लिव्हर एवढं कट होणार आहे आणि तुमच्या जीवाला धोका होईल. तर हिनं म्हणजे ठीक आहे काय हरकत नाही मी द्यायला तयार आहे. ज्या दिवशी ऑपरेशन होतं त्या दिवशी सकाळी माझ्याकडे आली 5 वाजता आणि येऊन माझं डायपर वगैरे चेंज केली, मला बोलली माझं ऑपरेशन आहे म्हणली आणि थोड्या वेळाने तुम्हाला पण घेऊन जाते.
1: हा म्हणजे तेव्हा तुम्ही शुद्धीवर होतात.
0: हा शुद्धीवर होतो म्हणजे कळत होत, पण जास्त समोर जे माणूस येईल का त्याच्याशी काय बोलायचं काय बोलायचं एवढंच कळत होत.
1: तुम्हालाही कल्पना होती का की आता लिव्हर ट्रान्सप्लांटेशनचं आपलं ऑपरेशन होणार आहे किंवा डोनर आता शोधावे लागतील किंवा मिळालाय किंवा जी काही परिस्थिती आजूबाजूला तुमच्या सुरू होती त्याची काही कल्पना होती तुम्हाला तेव्हा?
0: हो हो.

0: आणि ज्यावेळेस लिव्हर ट्रान्सप्लांट करणार आहे हे ज्यावेळेस डॉक्टरांनी सांगितले त्यावेळेस ही न स्वतःहून मला हातात हात धरून म्हणली होती की मी शेवटपर्यंत तुम्हाला लिव्हर ट्रान्सप्लांट साठी मीच डोनर म्हणून राहणार, कुणाची बघायची पण काही गरज नाही, मी आहे तुमच्या पाठीशी.
1: आणि काय म्हटलं तुम्हाला म्हणजे?
0: आता पण सांगते वेळेस डोळ्यात पाणी येत आहे आणि त्यावेळेस पण आलं. नशिबानं भेटते त्या अशा जोडी. ज्या दिवशी ऑपरेशन होतं त्या दिवशी सकाळी माझ्याकडे आली 5 वाजता, मला धीर देऊन परत गेली आणि सर्वांना उठवली. चला माझं ऑपरेशन आहे.
1: म्हणजे हॉस्पिटलमध्ये जे वॉर्ड मध्ये लोक होते त्यांना नातेवाईक वगैरे?
0: नातेवाईक जे होते, बाची, पुतण्या आणि मुलगा, मोठं तर कोणीच नव्हतं, हेच होते. यांना उठवलं, नवला हिला ऑपरेशन थिएटरला घेऊन गेले. परत हिचं 8-10 घंटे, माझं 16-17 घंटे ऑपरेशन चाललं. ते ऑपरेशन सक्सेस झालं, हिचा जीव धोक्यात आला. हिचं परत पाणी पण पिणं हिला आवड झालं. पाणी पिऊ लागलं की ते परत बॅक मारू लागलं, उलट्या होऊ लागल्या. मग डॉक्टरांनी म्हणले परत हिचं डबल ऑपरेशन करावं लागेल, हिची नाजूक परिस्थिती झाली. आणि परत हिचं डबल ऑपरेशन झालं, आम्ही दोघं पण वाचून आलो सुखरूप. झाला खर्च ते देण्यासाठी राहतं, घर पण विकावं लागलं. पण काही वाटत नाही, आजच्या कंडिशनला आम्ही दोघं नवरा बायको आणि लेकर दोघं पण सुखाचं. आम्ही दोघं एकमेकाला खंबीर साथ देत आतापर्यंत चलत आले. मुलगा आता जॉब करू लागलाय, त्याच्या 8-10 हजार येतील पेमेंट, मेडिसिन टेस्ट ही सगळं काही भागवत चालू लागलाय गाडा असा संसाराचा.
1: त्यांना जेव्हा पहिल्यांदा ऑपरेशनला नेलं तेव्हा तुम्ही पण ऑपरेशन थिएटर मध्येच असाल होय की नाही? म्हणजे काही जी पूर्व तयारी आहे ती जी काही सुरू होती तर तेव्हा कशी धाकधूक तर असणारच आहे मनामध्ये, पण तेव्हा पण काय विचार सुरू होते तुमच्या मनात की काय होईल यानंतर, कशी परिस्थिती उद्भवणार आहे, तिच्या जीवाचं काय होईल, माझं काय होईल, मुलांकडे कोण बघेल, हे सगळे विचार तर आलेच असतील ना?
0: आले होते. मी तेवढा सक्षम नव्हतो, फक्त एवढंच कळत होते की मला ऑपरेशनला घेऊन जाणार आहे, तिला पण घेऊन जाणार आहे. पॉझिटिव्ह होतो मी कधी पण की आम्ही दोघं पण सुखरूप राहू मला वाटत होत. तेवढपर्यंत मला एवढा धीर होता की आपण कधी कुणाचं वाईट केलं नाही. आता आली आहे परिस्थिती, आपल्या हातूनच झाले, आपण पिलो नसतो तर झालं नसतं. चूक झाली आहे, मोठी चूक झाली आहे आयुष्यातली. आता एवढं रिव्हर्स येणं सगळं काही, बाकी विचारले करा बाळाचं तर येणार.
1: बरोबर.
0: आणि जे टीम होती का केम हॉस्पिटलची, अंकिता मॅडम, डॉक्टर अंकिता मॅडम तर फॅमिली मेंबर सारख्या, एवढं धीर द्यायला दोघाला पण, तिची बहीणच असल्यासारखं त्या माझ्या बेड पशीच बसून, त्या तर त्यांना पण आम्हा दोघांचा जिवाळा एवढा हे वाटू लागला. कोण डोनर तयार होत नाही, नातेवाईकातलं रक्तातलं देखील तयार होत नाही. बायको तयार झाल्या आणि हसत खेळत तिनं सगळ्या टेस्ट दिवसभर तिच्या पायाला फोडून आले होते. इकडून तिकडं फिरत, तिकडून इकडं फिरत, इकडची टेस्ट झाली की तिकडं, तेवढ्या टेस्ट करून तिनं म्हणजे कुठेच खचली नाही तिनं, एकटीच फिरत गेली सगळीकडे. इकडची इकडच्या टेस्ट करून घेतले का म्हणले की हो मॅडम, तिकडं टेस्ट केल्या. म्हणजे एवढं सगळं काही तिनं पार पाडली, मी नशिबवान आहे अशी बायको भेटणं.
1: म्हणजे खूप गंभीरपणे त्या सगळ्या परिस्थितीला सामोऱ्या गेल्या.
0: तुला आता सांगता येणार नाही तेवढं, पण मला जाणवतंय की तिने काय परिस्थितीला तोंड.
1: आपल्यासाठी आपली पत्नी इतका मोठा त्याग करते हे समजल्यावर कुठल्या भावना आल्या, काय वाटलं तुम्हाला तेव्हा?
0: सतीनं जे सत्यवानाला वाचवलंय ते तर फक्त कहाणीमध्ये ऐकून आहे, पण प्रत्यक्षात जर बघितलं असेल तर मी माझ्या बायकोला बघितलं म्हणलं माझा जीव वाचून आणतो. ती खरी सती साहेब म्हणून पोस्ट टाकली होती मी. ऐकण्यात होत की सत्यवानाला सती सावित्रीने यमापासून वाचून आणलं होतं, पण साक्षात मी सावित्री पाहिली माझ्या अर्धांगिनीच्या रूपात. होय, अर्धांगिनी, कारण तिचं अर्धांग म्हणजे 65% लिव्हर मला देऊन स्वतःचा जीव धोक्यात टाकून मला वाचून घेणाऱ्या माझ्या सौभाग्यवतीस हार्दिक शुभेच्छा बायको, अशी पोस्ट होती.
1: म्हणजे त्यांच्याविषयी तुम्हाला जी काही कृतज्ञता वाटते ती तुम्ही अशी व्यक्त केली. तुमच्या दोघांमधलं नातं या सगळ्या प्रसंगानंतर आणखीन मजबूत झालं असं वाटतं का? म्हणजे तुमचा या नात्याकडे बघायचा दृष्टिकोन सुद्धा बदलला असेल ना? म्हणजे एक नवरा बायकोचं हा टिपिकल नातं तर असतंच, त्यामध्ये म्हणजे प्रेम असतं, विश्वास असतो, पण या सगळ्या प्रसंगानंतर दोघंही ज्या कठीण परिस्थितीला सामोरे गेलात त्याच्यानंतर एक नातं तुमचं मजबूत झालं असं वाटतं?
0: खूप मजबूत. आता असं झालंय की माझं मला जाणवते, मला जरी हार्ट झालं तर तिच्या डोळ्यात पाणी आल्यासारखं माझं मला जाणवते. हा, तिच्याविषयी माझ्या मनामध्ये मरेपर्यंत ती वेगळा एक आदर राहील,
1: आदर राहील, आदरयुक्त प्रेम राहील.
0: हा,

0: नंतर अगोदर पण होत मरेपर्यंत राहील.
1: कुठला क्षण कठीण होता या सगळ्यामध्ये प्रवासात?
0: आता भावनेच्या भरात तर तिनं निर्णय घेतला होता लिव्हर देण्याचा, पण जर आम्हा दोघांचं पण काय झालं तर लेकरांना कोण बघणार? का तर परिवारापैकी मोठ्या म्हणलं तर पुरुष पैकी आणि मोठ्यापैकी मीच होतो, नंतर कोण यांना बघणार? हे मोठा प्रसंग होता ना. आता शेवटी हा जो खर्च झाला याच्यातून जी काय आता आम्ही सध्याची जी आहे कंडिशन ही थोडी कठीण आहे, पण होईल. आज ना उद्या मी जरा खंबीरपणे थांबत आजारातून ह्या जरा शारीरिक दृष्ट्या जर अजून सुदृढ झालं तर कुठल्या तरी काम धंदा चालू केला तर होईल. चालू
1: किती वर्ष झाली या गोष्टीला ऑपरेशन वगैरे होऊन?
0: 1.5 वर्ष झाले बघा ना, सप्टेंबर मध्ये झालेलं 2005.
1: मग आता काय काम करता तुम्ही, कसं आहे तुमच्या कामाचं स्वरूप?
0: असं जास्त वेळ जर बसलो मी तर पायावर वगैरे सुजित आहे, अगोदर करत होतो. आता कुणालाही वाटतंयच ना, पुन्हा ह्याला दवाखान्याला काही लागले तर आमच्यावर अजून बोज, म्हणून नाही आराम करतो आता जरा आरामच कर म्हणून टाळू लागले प्रत्येक जण. आणि स्वतःचा काही बिझनेस करायचं म्हणलं तर आता आर्थिक परिस्थिती राहिली नाही. माझं शिक्षण म्हणजे झालेलं होतं, मी 2011 डिप्लोमा केला होता कन्स्ट्रक्शन सुपरवायझर, त्याचं लायसन वगैरे काढलेलं आहे गुत्तेदारीचं. बघू काही आर्थिक मदत मिळाली तर एखादी कॉन्ट्रॅक्ट वगैरे घेऊन कामधंदा चालू करेन.
1: ताईने जेव्हा तुम्हाला सांगितलं की म्हणजे मीच तुमच्यासाठी डोनर होणार आहे आणि मी माझं यकृत तुम्हाला देणार आहे, तर तेव्हा रिस्क दोघांच्याही जीवाला, त्यांच्याही जीवाला होती तुमच्याही जीवाला होती, होय की नाही? तेव्हा तुम्ही त्यांना काय सांगितलं जेव्हा त्यांनी त्यांचा निर्णय पहिल्यांदा तुम्हाला ऐकवला तेव्हा?
0: बघ काय डॉक्टर म्हणते, परत म्हणलं लेकरांचा कसा दिन, म्हणले तुम्ही जर माझ्या सोबत जर राहिलो तरच मी पुढचं आयुष्य आणि लेकराचं काहीतरी बघू शकतो, तुमच्या नंतर तर माझ्यानं काहीच होऊ शकत नाही, मी पण वाचून काही उपयोग नाही, त्यावेळेस डोळ्यात पाणी आलं पाहिजे. आता जर मी तुमचा आधार नाही बनले तर मग पुढे काय होणार आहे माझं? त्यावेळेस तिनं बोलली माझं शरीर पण साथ दिलं नंतर पॉझिटिव्ह झालं, नाहीतर मी पण खचलो होतो पूर्ण. आता जरी नाही कुणी बोलून दाखवलं की बाबा तुझं आयुष्य संपलं, तरी मला त्यांच्या डोळ्यातून बोलण्यातून लक्षात येऊ लागलं होतं की आपण जास्त दिवस नाही. ज्यावेळेस हिनं जरी देत गेली होऊ शकते डॉक्टर अंकिता मॅडम ने मला म्हणते कसले हलकीत मी करून दाखवते होतोय, आम्ही एकमेकाला धीर देतच विचार तर येतच होते की पुढे कसं होणार आहे, पण आता तोंड तर देणं गरजेचं होत.
1: अजून काही सांगायचंय या सगळ्या प्रवासाविषयी, आपल्या पत्नीविषयी?
0: पत्नीविषयी तर सांगण्यासारखं आता भरपूर काही आहे, पण प्रेम होत, आदर होता, आणि ह्या सर्व गोष्टीतूनच तिनं पण कुठंतरी लिव्हर देण्यासाठी डोनेट करण्यासाठी तयार झाली. तिचा जर मी आदर सन्मान किंवा तिला जर काही प्रेम जर देऊ शकलो नसतो तर तिनं पण मला लिव्हर देण्यासाठी तेवढी ही दाखवली नसती. माझं एवढंच म्हणणं आहे की नवरा बायकोनी कधी पण एकमेकाचं आदर मान सन्मान प्रेम एकाशी जिव्हाळा असं महत्वाचं आहे.
1: आणि सुदैवानं सगळ्या गोष्टी मॅच पण झाल्या.
0: हा मॅच पण झाल्या. ते म्हणत होते ना डॉक्टर लाखातून अशी एखादी गोष्ट होत म्हणजे मॅच होते आणि तयार पण होते, नाहीतर कोण तयारच होत नाही. आता तिथं मी पाहिलं एक ऑपरेशन झाल्याच्या नंतर फॉलोअपला जात होतो ना, डॉक्टर मला मोटिवेट करण्यासाठी कुणा कुणा पेशंटकडे घेऊन जायचे, यांचं झालंय त्यांना तुम्ही सांगा जरा धीर द्या. तर त्यांचे जे पण डोनर आता त्यांच्या रक्तातले डोनर आणि सरते शेवटी ऑपरेशनच्या वेळेस माघार घ्यायचे, नाही माघार देणं होत, म्हणजे ही पण परिस्थिती बघितली आहे मी. त्याच्यामुळे तर बायकोचा अजून इतक्या माझ्या नजरेमध्ये आदर वाढला, प्रेम वाढलं, मान वाढलं, सगळंच काही. आता स्वतःची माय मी दिलेली बघितली नाही लेकराला, त्या लेकराला लागणार होत म्हणजे गरज होती डोनरची, माईचं मॅच होऊ लागलं होतं त्याच्या आईचं, पण ती तयार झाली नाही आई देण्यासाठी. अशा भरपूर केसेस तिथं बघितल्या, म्हणजे आईचा एक जन्म दुसरा जन्म बायकोचा.
1: डॉक्टरांनी ऑपरेशनच्या आधी तुम्हालाही एकत्र बसवून चर्चा केली असेल, काही गोष्टी समजावून पण सांगितल्या असतील ना?
0: मला तेवढं नाही, पण हिलाच बोलले होते. माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी खरंच तुम्ही जी मला चान्स दिला, जी माझ्या मनामध्ये होत ते कुठं ना कुठं व्यक्त करायचं होतं. मी तर फेसबुक वरती स्टेटस वरती तर टाकतच होतो, पण अशा ठिकाणी मला जे भेटलं त्याबद्दल म्हणजे व्यक्त करण्यासाठी खूप खरं खूप खूप धन्यवाद.
1: कठीण परिस्थितीमध्ये अशा काही जर जोडपी असतील तर त्यांना काही तुम्हाला सांगायचंय?
0: एकमेकांनी एकमेकां चे मनोवळखोर.

0: आणि साथ दिली तर कसलाही कठीण प्रसंग असेल तर त्यातून मार्ग निघतो. फक्त दोघांची एकमेकाची खंबीर साथ असणं गरजेचं आहे आणि एकमेकाविषयी प्रेम असणं.
1: मैत्रिणीनो, राजकुमार साळवे यांना मिळालेलं नवजीवन हे आपल्या पत्नीमुळं आपल्याला मिळालेलं आहे आणि त्यासाठी ते नेहमी कृतज्ञ आहेत हे त्यांच्याशी बोलताना जाणवत राहिलं. अश्रूंमधून आशेकडे जाण्याचा हा प्रवास ज्यांच्यामुळं शक्य झाला त्या उज्ज्वला ताईंनाही आता आपण भेटणार आहोत. मात्र तत्पूर्वी हे गीत.

0: मैत्रिणींनो, वनिता मंडळ हा आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आपण ऐकत आहात.
1: नमस्ते मॅडम.
2: हा नमस्ते ताई. सावित्रीनं जसे आपल्या पतीचे सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणले अशी आख्यायिका आहे, अशी कथा आपण ऐकतो, तर तसंच साधारण आपली ही कथा आहे, आपल्या आयुष्याची कथा आहे. ज्या परिस्थितीला तुम्ही सामोरे गेला आहात आणि ज्यातनं यशस्वीपणे आज बाहेरही आला आहात, तर तो प्रवास आम्हाला जाणून घ्यायचा आहे.
1: माझं नाव उज्ज्वला राजकुमार साळवे. लातूर जिल्ह्यातील पानगाव हे गाव आहे माझं, माहेर. पानगावला शिक्षण झालं आणि 2006 ला लग्न झालं मॅडम माझं.
2: लग्न झालं तेव्हा त्यांना काही सवय अशी होती काही, किंवा त्यांना काही आजार होता असा?
1: नाही मॅडम, चांगले होते त्यावेळेस. 10-15 वर्षांनंतर त्यांनी प्यायला शिकले. थोडं थोडं पीत होते पण आमच्या लक्षातच आलं नाही पिण्यामुळे असं होईल करल, आम्हाला कधीच वाटलं नाही. मग आमचे ती मोठे दीर पण वारले, सासरे वारले. नंतर मग 5-7 वर्षांनी कोरोना झाला, त्या कोरोनामध्ये दुसरा दीर वारला. असे आमचे मग घरातले 3 माणसं गेले. मग तिसरा माणूस गेल्यानंतर, तिसरा दीर गेल्यानंतर सुरुवात आणखी जास्त केली. मग जास्त त्यांचे तीन चालू झाल्यानंतर मग काही वर्षांनी आम्हाला कळालं की ह्यांना उलट्या मळमळ हुलाल्यात, अपचन हुलालं. मग आम्ही गंभीर डॉक्टर कडे गेलो, पोटाचे ते डॉक्टर आहेत म्हणून. मग ते डॉक्टर म्हणले लिव्हरचा ह्यांना प्रॉब्लेम आहे, लिव्हर खराब झालेला आहे म्हणले. मग आम्ही तिथं पण उपचार सुरू केला. मग म्हणजे 1-1.5 वर्ष चांगलं वाटलं. आता आम्हाला वाटलं चांगलं बरे झालेत, ह्यांना पण वाटलं आता मी चांगलं झालो, तंदुरुस्त झालो, आता मला कशाचीच गरज नाही असं वाटलं. मग ह्यांनी अजून मी चांगला झालो म्हणून प्यायला सुरू केले. मग तर जास्तच खराब झालं. मग आम्ही काही दिवसांनी अजून गेलो गंभीर डॉक्टर कड. काही दिवसांनी काय 2-3 वर्षानंतर गेलो, म्हणजे ट्रीटमेंट चालूच होती पण ती प्रकृती खूप बिघडलेली होती. मग आम्ही गेलो 2-3 वर्षानंतर, तर त्यांनी म्हणले आता काही नाही राहिलं म्हणले. ह्यांनी 1 महिना किंवा 15 दिवसाची साईट असं म्हणले आम्हाला. मग मला काय आभाळ कोसळलं, जेबीन पाया खरली, हादरली. मला आता वाटलं मी आता कसं करू, घरी तरी मोठं कुणीच नाही, माझा करता हाच आहे. माझे तर लेकर एक 7वीला मुलगी, 12वीला मुलगा होता. दुसरी जाऊ पण विधवा, तिचे पण लेकर, सासू म्हातारी. मग मी म्हणलं आता आपण कसं करायचं, करता माणसाला जर असं बोलालं तर आपलं काय खरं. मग माझ्या भाच्याला, माझ्या भावाला, भाचीला बोलवलं त्यांच्या दोस्तांनी, म्हणले की तुम्ही हैदराबादला घेऊन जावात. मग तिथं गेलो, आम्हाला वाटलं तिथं लिव्हर ह्यांचं चांगलं होईल काय औषध गोळ्यानं असं, म्हणजे 1-2 वर्ष जसं झालं आधी गंभीरच्या इथे गेलतो तसं नीट होईल वाटलं. मग तिथं काय झालंच नाही. तिथले डॉक्टर म्हणले पर्याय नाही, म्हणजे आता लिव्हर ट्रान्सफर केल्याशिवाय पर्याय नाही. मग आम्ही म्हणलं लिव्हर ट्रान्सफरला किती पैसे लागतात असं विचारलं. त्यांनी म्हणले 30-35 लाख. आता तर आमच्या जवळ नाहीत म्हणलं एवढे. आम्ही तर दवाखाना करून करून आम्ही सगळे घेऊन गेला, आमच्याकडे काहीच नाही. मग एक दोस्त त्यांचाच होता रवी लांबतुरे म्हणून, मग त्यांचा फोन आला काय

0: झालं काय नाही विचारले आम्ही. म्हणलं एवढे पैसे लागले तर आता आमच्याकडे काही पर्यायच नाही, म्हणलं आम्ही काय करावं. मग त्यांनी म्हणले मुंबईला जावा, म्हणले तिथे के एम म्हणून दवाखाना आहे, तिथले डॉक्टर पण लय चांगले आहेत म्हणले, तिथे घेऊन जावा. मग आम्ही गेलो अम्बुलन्स मध्ये घेऊन गेलो तिथे. तिथे गेल्यानंतर मग ट्रीटमेंट सुरू झाली. अंकिता मॅम पुन्हा शुक्ला सर एवढे चांगले ते डॉक्टर की म्हणजे माझे वडील किंवा माझे नातलग बहीण भाऊ असल्यासारखं असं मला केलं त्यांनी. लस बघितले मला त्यांनी. मग म्हणले तुमचे डोनर कोण कोण आहेत, म्हणले मी म्हणले मीच हा म्हणलं डोनर. तर बायकोचं एखाद्या वेळेस जुळू शकते म्हणले. तुमच्याकडे आहेत का कोणी दुसरे? दुसरे पण आहेत म्हणलं. दुसऱ्यांचं पण दाखवलं पण ती माझंच जुळून आलं.
1: त्यांची प्रकृती गंभीर आहे.

0: एवढे चांगले ते डॉक्टर की म्हणजे माझे वडील किंवा माझे नातलग बहीण भाऊ असल्यासारखं असं मला केलं त्यांनी. लस बघितले मला त्यांनी. मग म्हणले तुमचे डोनर कोण कोण आहेत म्हणले. मी म्हणले मीच हा म्हणलं डोनर. तर बायको तर एखाद्या वेळेस जुळू शकते म्हणले. तुमच्याकडे आहेत का कोणी दुसरे? दुसरे पण आहेत म्हणलं. दुसऱ्यांचं पण दाखवलं पण ती माझंच जुळून आलं.
1: त्यांची प्रकृती गंभीर आहे, त्यावेळेचं घरातलं वातावरण सुद्धा तुम्ही सांगितलं की कसं होतात. पण जेव्हा तुम्ही केईएम ला गेलात आणि डॉक्टरने लिव्हर ट्रान्सप्लांट करायचं आहे हे सगळं सांगितलं, डोनर शोधावे लागतील हे सांगितलं, पण मग शोधाशोध काही करावी लागली की तुम्ही स्वतःहूनच निर्णय घेतला होता?
0: आम्ही स्वतःहूनच निर्णय घेतला की माझंच घ्या मॅडम. मग मॅडमनी लगेच आम्हाला टेस्टला पाठवलं. मग त्या टेस्ट मध्ये माझी सगळी तयारी झाली. टेस्ट पण चांगल्या आल्या देवाच्या कृपेने. सगळं चांगलं झालं. मग ऑपरेशनला तयार झालो आम्ही.
1: मग सुरुवातीला काही मनात भीती वाटली होती, स्वतःची जीवाची चिंता वाटली होती, कारण मुलं होती, मुलांचं काय होईल, त्यांची तर तब्येत गंभीरच होती आधी.
0: हो मॅडम, मला आधी भीती वाटली नव्हती पण मला वाटलं की माझ्या मुलाचं कसं होणार असं वाटलं मला. काही वर्ष ह्यांनी असं म्हणजे आमच्या संसारात दुःख कसलं ते नव्हतंच की दोन तीन माणसं वारलं त्याच्यामुळे. पण माझा नवरा मला असं म्हणजे चांगलंच करत होते त्याच्यामुळे मग मी खंबीर उभा राहिले. आता आपल्याला पर्याय नाही म्हणलं. हा माणूस गेला तर माझं घर कसं उभं राहणार? ह्या लेकरांचं मला तर होत नाही करणं. सगळंच काही तोच करू शकतो नवराच.
1: बरोबर.
0: मी काहीच करू शकत नाही म्हणजे मला बाहेरचं काहीच कळत नाही बरं का.
1: हा विचार तुमच्या डोक्यात कधी आला म्हणजे की आपण आपलं देऊ शकतो लिव्हर आपल्या नवऱ्याला?
0: मला मॅडमनी सांगितलं होतं की एम मध्ये शुक्ला सर अंकिता मॅम ने बोलवून घेतलं मला आणि म्हणले डोनर पाहिजे. म्हणजे भावाचं बायकोचं मुलाचं. मुलगा तर 18 वर्षाचा नव्हता त्यावेळेस. मुलाचं लागत नव्हतं. मग तुम्ही देऊ शकता का? मग हो म्हणलं मॅडम मी देऊ शकते म्हणलं. मला काही करा आणि माझ्या नवऱ्याला मला वाचून घेतलंच पाहिजे असं आम्ही ठरवलं. डॉक्टरांनी सांगितल्यानंतरच माझ्या लक्षात आलं की आपणही देऊ शकतो. मला आधी माहित नव्हतं मॅडम मी देऊ शकते असं. मला
1: आता तुम्ही तुमचं लिव्हर देणार हे ठरवल्यावर तुमच्या माहेरच्या लोकांची काय प्रतिक्रिया होती?
0: माहेरच्या लोकांची आईची तर नकोच होती. वडिलाची पण नको होती. नको देऊ तू तरी राहा. नवरा गेला तरी त्या मुलांसाठी आई पाहिजे. लेकरासाठी कोणीतरी एक जण चांगलं पाहिजे. म्हणजे त्यांना वाटत होतं की असं काय चांगलं होते असं वाटायचं. आई म्हणायची नको देऊ. वडील म्हणायचे. पण माझे छोटे दोन भाऊ त्यांनी जरा शिकलेले होते ते म्हणायचे नाही असं कसं दवाखान्यात सांगितलेलं हा चांगलं होते. तर ताई तुझ्या पाठीमागे आम्ही हा तू खंबीर उभा राहा आणि तू दिल्यामुळं भाऊजी चांगलेच होते. तर आई वडील अडाणी होते. त्यांना काही माहित नव्हतं. भावाला माहित होतं की डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की चांगलीच होऊन येत्या आमची ताई आणि निमणा. तू तयार हो. मला त्यांनी भाऊ भाच्यांनी भाचीने आणि डॉक्टर अंकिता मॅडम तुकला सरने असं म्हणजे चांगलं सांगून खंबीर उभा केलं होतं.
1: त्यावेळी तुमची दोन्ही मुलांपैकी
0: मुलगी 7वीला आणि मुलगा 12वीला.
1: तर त्यांना या परिस्थितीचं गांभीर्य माहिती होतं म्हणजे कल्पना होती की काय घरात वातावरण चाललंय, चर्चा कशी सुरू आहे, सगळे हॉस्पिटल मध्ये जात आहेत?
0: हा मुलाला माहित होतं. रडत होता त्यांनी. म्हणजे आता तेव्हाचे दिवस आठवल्यास खूप वाईट वाटते बरं का. सोबतच होता त्यांनी.
1: इतक्या सगळ्या कठीण परिस्थितीत सुद्धा तुम्ही जराही विचलित न होता तुमच्या निर्णयावर ठाम राहिलात आणि तुमच्या पतीला खर तर जीवनदान दिलं तुम्ही. या सगळ्या प्रवासामध्ये जास्त बळ किंवा ताकद किंवा एक सकारात्मकता म्हणतो ना आपण की नाही मी या परिस्थितीतून बाहेर येणार आहे, आम्हाला दोघांनाही बरं वाटणार आहे आणि आमचा संसार पुन्हा नव्यानं फुलणार आहे, ही एक सकारात्मकता जी असते ना ती कशी मिळाली बरं? काय विचार करत होतात तेव्हा?
0: ते मी सगळं देवावर आणि डॉक्टरांना सोडलं होते मॅडम. आता म्हणलं मी तर काही करू शकत नाही लेकरांसाठी किंवा घरासाठी. मला धीर देणारा होता माझा भाऊ भाचा भाची आणि पुतण्या पण होता बरं का मॅडम. ह्यांनी धीर दिला. म्हणले ताई तुला काही होणार नाही. म्हणजे महिना किंवा 8-15 दिवसात तू नीट होऊ शकतेस. तुला काही होऊ शकत नाही. आम्हाला डॉक्टरांनी सांगितलंय असं 8 दिवसात तू चलू फिरू शकतेस. मला अंकिता मॅडमने पण सांगितलं होतं. त्यांनी पण उभा केलं होतं तुला काही होणार नाही तू 8 दिवसामध्ये चलू फिरू शकतेस. तिथले यस सर अशी काही त्यांची टीम आहे, त्यांनी खंबीर उभा केलं होतं त्यांनी डॉक्टर लोकांनी आणि माझ्या नातेवाईकांनी.
1: आता जेव्हा ठरलं की म्हणजे आपल्याला लिव्हर आपलं द्यायचं आहे आणि आता आपण ऑपरेशनला चाललोय,

0: तर आधी डॉक्टरांनी वगैरे पण काही बोलण्यासाठी बोलवलं असेल ना, तर तेव्हा काय सांगितलं डॉक्टरनी?
1: हो मॅडम, बोलवलं, मोठी स्क्रीन दाखवली आणि तिथं लिव्हर पण दाखवलं माझं, आणि म्हणजे तुला 65% देवं लागल आणि 30-35% तुला राहणार. तेव्हा मात्र मी असं म्हणजे खचले, डोळ्यात पाणी आलं, पण डॉक्टर समोर खचले नाही, कारण मला द्यायचंच होतं, कारण माझ्या नवऱ्याला मला वाचूनच घ्यायचं होतं. वाटलं मी आता जर ह्या डॉक्टरासमोर खचून जाईन तर त्यांनी मला घाबरून द्यायचे नाहीत, म्हणून मी बाहेर आले, थोडस रडले आणि माझ्या माझ्या मनाला धीर दिले, अरे गडे एवढे मोठे मोठे डॉक्टर आहेत, माझं काय होऊ शकणार आहे, मला काही होत नाही, कारण एवढे मोठे डॉक्टर आहेत मला वाचून घेणारच, म्हणून मी तेवढं खचले नाही, खंबीरपणे उभं राहिले की माझ्या नवऱ्याला आता काही करून मला उभा करायचा आहे. आता
0: जेव्हा आपण कठीण परिस्थितीत असतो तेव्हा कोणत्या ना कोणत्या रूपात देव उभा राहतो, हो की नाही?
1: हा हा हो मॅडम.
0: डॉक्टरनी सुद्धा तुम्हा दोघांनाही खूप समजून घेतलं, तुमची जी काही परिस्थिती होती ती म्हणजे त्यांच्याही लक्षात आली आणि त्यांनी हे सगळं प्रयत्नपूर्वक यशस्वी पारही पाडलं.
1: हो मॅडम.
0: आधी तुम्हाला काही अवयवदानाबद्दल वगैरे माहिती होती?
1: नाही मॅडम, मला माहिती नव्हती, मला डॉक्टरांनी सांगितली.
0: आता तुमची तब्येत कशी आहे, तुम्हाला काही त्रास होतोय किंवा काय असं?
1: नाही मॅडम, मला काहीही त्रास नाही, आणि त्यांनी सांगितलं होतं तुला काही त्रास होणार नाही, पण ऑपरेशन झाल्यानंतर म्हणजे ऑपरेशन झाल्या तुझ्या पोटात पाणी होऊ शकते, कॅन्सर होऊ शकते असं मला डॉक्टरांनी बोललं होतं, पण मी त्याही गोष्टीला घाबरले नाही, कारण मला वाटलं आता डॉक्टर आहेत एवढे मोठे आणि मला माझा नवरा उभा करायचे, देवावर विश्वास ठेवले आणि मोठ्या मोठ्या डॉक्टरवर विश्वास ठेवले, काही होणार नाही, आपल्या पुढे एवढं संकट आलेलं मोठं आपल्याला पार पडायचे, आपल्याला ह्या लढाईतून बाहेर पडायचं आहे, म्हणून मी खंबीरपणे उभा राहिले मॅडम.
0: ऑपरेशन नंतर तुम्हाला म्हणजे दोघांना डिस्चार्ज मिळाला आणि तुम्ही घरी आलात वगैरे, तर तेव्हा काय भावना होत्या दोघांच्याही मनात?
1: म्हणजे आता चांगले झालो, ही लढाई आपण जिंकून आलात असं वाटायचं, आता आपल्याला काही होणार नाही असं वाटायचं. आणि मॅडम मी एक सांगते, माझं दुसरं ऑपरेशन झालं, म्हणजे लिव्हर ट्रान्सफर झालं ना, त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी मला अन्न पाणी काहीच पचत नव्हतं, मग त्यावेळेस मला म्हणजे काहीतरी लीक झालं होतं म्हणा, मग डबल मला दुसऱ्या दिवशी ऑपरेशनला नेलं डॉक्टरांनी, आपलं काय करणार असं वाटलं मला, म्हणजे डॉक्टर देवी देवी असल्यासारखं, म्हणजे माझ्या हातात हात घालून तुला काही होणार नाही मी आहे, आणि मला त्या पहिल्या वार्डातून दुसऱ्या वार्डात शिफ्ट केलं, त्यांच्या जवळ म्हणजे माझ्या मालकाजवळ असे दोघांचे कॉट जवळ जवळ टाकले.
0: आता या सगळ्यात अवघड परिस्थिती त्याला सामोरे जाऊन तुम्ही त्यातनं बाहेर आलाय आणि आता यशस्वीपणे तुमचा संसार सुरू आहे नीट, तर आता काही जोडपी जे असतील अशा कठीण परिस्थितीमध्ये तर त्यांना काही सांगायचंय तुम्हाला?
1: हो मॅडम, त्यांनी एकमेकाची साथ सोडू नये, एकमेकांना साथ देव, आणि जरी आता हे मी सांगते घर असल्यावर भांडणं होते तर जरी झाले तरी पोटात गाठे ठेवून एकमेकांनी राहू नये, जिथल्या तिथे सोडायचे आणि पुढचा संसार पार पाडायचा असं वाटते. पोटात गाठे ठेवल्यानंतर ते मग तू असा मी तसा, तू मोठा मी मोठा असा संसार होत नसते.
0: महिलांनी स्वतःच आरोग्य सांभाळणं गरजेचं आहे, स्वतःची काळजी घेणं सुद्धा महत्वाचं आहे, होय की नाही?
1: हो मॅडम.
0: खरंच ते म्हणजे तुम्ही तुमच्या पतीसाठी जे काही केले, तुमच्या संसारासाठी जे काही केले, ते आजच्या काळातले एक सावित्री म्हणूनच तुमचं कौतुक होणं गरजेचं आहे आणि तुमच्या पतीने सुद्धा तुम्हाला तसं गौरवलेलं आहे. म्हणजे आज आम्हालाही हे सगळे अनुभव तुम्ही ऐकवले, आकाशवाणीच्या परिवारात तुम्ही त्यासाठी सामील झालात, त्यासाठी मी आकाशवाणी सांगलीकडून आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: होती म्हणून राजकुमार साळवे आणि उज्ज्वला साळवे यांच्याशी वरदा हसबनीस यांनी साधलेला संवाद आपण ऐकला. मैत्रिणींनो, वनिता मंडळ हा आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आपण ऐकत आहात.

नमस्कार. अथ योगानुशासनम. आज आपण बघतोय गर्भसंस्कार. स्त्री जीवनामध्ये गर्भधारणा हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. एका पूर्णातून दुसऱ्या पूर्णाची निर्मिती. गर्भ हा जीव 9 महिने 9 दिवसपर्यंत मातेच्या उदरामध्ये वाढवला जातो. या कालावधीमध्ये याला गर्भ अशी संज्ञा असते. या गर्भावर जे काही संस्कार केले जातात ते गर्भसंस्कार. तर संस्कार हे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत त्यांच्या ज्या ज्या काही सवयी आणि लकबी असतात त्या ट्रान्सफर होत असतात. वस्तुत गर्भसंस्काराचा उल्लेख गर्भोपनिषदापासून आहे. गर्भसंस्काराचा मेन उद्देश हा गर्भाचा सर्वांगीण विकास म्हणजेच बौद्धिक, मानसिक, सामाजिक, आध्यात्मिक या सर्व स्तरांवर आपल्याला अपेक्षित असतो. गर्भसंस्कारामध्ये प्रामुख्यानं मातेच्या आहाराचा विशेष विचार करावा लागतो. त्याचबरोबर गर्भसंकल्प, गर्भसंवाद याचबरोबर मेडिकल पॉइंट ऑफ व्ह्यूमध्ये ब्रेस्ट प्रिपरेशन याचा देखील विचार करावा लागतो. पण मेन मुद्दा येतो तो येतो योगाभ्यासाचा. डॉक्टर डेव्हिड बार्कर यांनी एक रिसर्च केलेला आहे आणि त्यांनी रिसर्चमधून सांगितलेलं आहे द वूम मे बी मोर इम्पॉर्टंट दॅन होम. बाळाचे शारीरिक, मानसिक, बौद्धिक संपूर्ण अस्तित्व या 9 महिन्याच्या वास्तव्यावर अवलंबून असते. तर योगाभ्यासाचा विचार करताना गर्भधारणे झाल्यानंतर 3 टप्प्यामध्ये आपण

विचार करतो, फर्स्ट ट्रायमेस्टर, सेकंड ट्रायमेस्टर आणि थर्ड ट्रायमेस्टर. योगाभ्यासाने नैसर्गिक प्रसूतीचे प्रमाण वाढू शकते, तथापि गर्भवतीने गर्भधारणेच्या कालावधीमध्ये करायची जी काही आसनं आहेत, प्राणायाम आहेत, ध्यानधारणा आहे, यांचे तज्ज्ञ व्यक्तीकडून यथोचित शिक्षण घेणे आवश्यक आहे. कारण नेहमी जे काही योगाभ्यास केला जातो, जी आसनं केली जातात, त्यातली बरीचशी आसनं, प्राणायाम हे गर्भधारणेच्या कालावधीमध्ये करत नाहीत. तर आपण पहिल्यांदा विचार करूया योगासनांचा. आपण जी काही गतिमान जीवनशैली स्वीकारलेली आहे, त्याच्यामध्ये आपण भौतिक सुखांच्या गराळ्यात अडकल्यामुळे निसर्गानं जी काही आपल्याला शारीरिक क्षमता दिलेली आहे ती खूप मर्यादित झालेली आहे, आणि त्यामुळेच नैसर्गिक प्रसूतीचे प्रमाण देखील कमी झालेले आहे. तथापि आपण नियमित योग्य योगासनांचा सराव केला तर शरीरावयवांना दाब आणि ताण आल्यानं त्याची कार्यक्षमता वाढते. गरोदरपणी स्त्रीचं साधारण 12 ते 15 किलो वजन वाढत असतं. हा जो अतिरिक्त भार आहे तो सहन करण्याची क्षमता देखील आसनांच्या सरावाने वाढते. आपण आसनं करत असताना शरीराच्या हालचाली या संथ करत असतो आणि त्याचबरोबर त्यामध्ये स्थिरता टिकवत असतो. या स्थिरतेमुळे देखील गर्भारपणी स्त्रीच्या शरीरामध्ये जे काही हार्मोनल इम्बॅलन्स झालेला असतो आणि त्यामुळे तिच्यामध्ये भावनिक चंचलता जी काही येते ती देखील दूर व्हायला मदत होत असते. त्याचबरोबर सर्व सांध्यांमध्ये, स्नायूंमध्ये लवचिकता वाढते, मानसिक ताण कमी होतो, भावनिक संतुलन चांगलं राहतं, झोपेचं प्रमाण योग्य राहतं आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. या सर्वाचा परिणाम बाळाची शारीरिक आणि मानसिक वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी होतो. योगासनानंतर आपण मुद्रांचा विचार करूया. आपली जी हाताची बोटं आहेत ती 5 ही बोटं पंचतत्वांचं, म्हणजेच पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचतत्वांचं प्रतिनिधी करतात, आणि या तत्वांचा समतोल साधण्यासाठी व गर्भाच्या स्वास्थ्यासाठी हस्तमुद्रा परिणामकारक ठरतात. प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याच वेळा थायरॉईड ग्रंथीच्या हार्मोन्सचं इम्बॅलन्स होतो, ब्रह्ममुद्रेच्या सरावाने तो निश्चित सुधारतो. सिंहमुद्रेने रक्तदाबाचे नियंत्रण होते. मुद्रांच्या नियमित सरावाने गर्भारपणी अंतःस्रावी ग्रंथींचं संतुलन साधण्यासाठी मदत होते व गर्भ आणि गर्भवती या दोघांचं देखील स्वास्थ्य अबाधित राखतं. प्राणायाम. प्राण म्हणजे चैतन्य. आपला श्वास हा या प्राणाच्या म्हणजे चैतन्य शक्तीवर अवलंबून असतो. प्रेग्नन्सीमध्ये पोटाचा आकार वाढल्यामुळे आपल्या श्वासपटलावर खूप सारा ताण येतो आणि त्यामुळे उथळ श्वसन होण्याची शक्यता असते. जेव्हा नियमितपणे प्राणायामाचा अभ्यास केला जातो, दीर्घ श्वसनाचा अभ्यास केला जातो, त्यामुळे आपोआपच शरीरात घेतल्या गेलेल्या हवेचे प्रमाण वाढते. नेहमी आपण साधारण 500 cc हवा घेत असतो, पण जेव्हा आपण दीर्घ श्वसनाचा अभ्यास करतो तेव्हा 1500 ते 2000 cc पर्यंत हे हवेचं प्रमाण वाढतं. शरीरात गेलेल्या हवेचं प्रमाण वाढलं म्हणजे आपोआपच शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण वाढणार आहे. शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण वाढलं की आपल्या पेशींना बाळापर्यंत देखील ऑक्सिजन रिच ब्लड सप्लाय होणार आहे, की ज्याचा उपयोग बाळाच्या सुयोग्य वाढीसाठी निश्चितच होतो. त्याचबरोबर हार्मोन्सच्या बदलांमुळे भावनांवर नियंत्रण ठेवता येत नसते, अशा वेळी देखील प्राणायाम खूप उपयोगी पडतो. सकारात्मक विचारसरणी वाढीला लागून एक सक्षम माता बनण्यास आवश्यक अशी शारीरिक आणि मानसिक तयारी होते. तथापि प्राणायाम योग्य मार्गदर्शनाखाली शिकूनच करावा, कारण कुंभक, बंध अशा प्रकारचे प्राणायाम गरोदरपणी करत नसतात, किंवा भस्त्रिका, कपालभाती यासारखे देखील प्राणायाम केले जात नाहीत. तर दीर्घश्वसन, अनुलोम विलोम, भ्रामरी, शीतली, सीतकारी यासारखे प्राणायाम योग्य मार्गदर्शनाखाली शिकून मगच करावेत. पुढचा मुद्दा आहे मंत्रयोग. मननात त्रायते इति मंत्रः. विशिष्ट ध्वनिलहरींचा पाण्यावर परिणाम होत असतो हे सायन्सनं देखील प्रूव्ह करून दिलेलं आहे. आपल्या शरीरामध्ये 70% पाणी असते.

आणि त्यामुळे मंत्रोच्चारणाचा आपल्या शरीरावर गर्भावर खूप चांगला परिणाम होतो. ज्याप्रमाणे प्रतिजैविकं बाह्य शरीरावर कार्य करतात त्याप्रमाणे आपल्या सूक्ष्म शरीरावर मंत्र विलक्षण प्रभावी ठरतात. संस्कृत मंत्रोच्चारणं वाच्या शुद्धी देखील होते. यातलाच एक महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रणवोच्चार किंवा प्रणव साधना. सगुण ब्रह्माचं एकाक्षरी बीजमंत्र म्हणजे ओंकार. ओंकार हा अ उ म अर्धबिंदू या साडेतीन मात्रांनी बनलेला असतो आणि त्याचा उच्चारणानं आपल्या शरीरामध्ये अल्फा आणि थीटा वेव्ज निर्माण होत असतात की ज्या मनाची शांत आणि सजग अवस्था दर्शवतात. त्यामुळेच ओंकार ध्यान प्रणव साधना याचा गर्भधारणेच्या कालावधीमध्ये अत्यंत चांगला परिणाम दिसून येतो. गर्भसंस्कारामध्ये योग साधनेचा जरी विचार केला असला तरी योग्य मार्गदर्शन ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. धन्यवाद.

अथ योगानुशासनम। मार्गदर्शिका डॉक्टर प्रणोती पिसे। आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा। पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता आहे आकाशवाणी सांगली केंद्र द्वारा केंद्र निदेशक कोल्हापूर रोड सांगली, पिनकोड क्रमांक 416 416, पोस्ट बॉक्स नंबर 88। आणि ईमेल करूनही आपण आपल्या सूचना आपले अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता। त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे sanglikashvani@gmail.com। आकाशवाणीच्या सांगली केंद्राच्या कार्यक्रमांची माहिती आपल्याला फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर सुद्धा उपलब्ध आहे। ऐकत रहा आकाशवाणी, एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही। आणि याबरोबरच आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम समाप्त करत आहोत। मला मधुरा पुजारीला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या। नमस्कार। ही आकाशवाणीच्या सांगली केंद्राची निर्मिती होती।

वनिता मंडळ हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपसहित आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी दुपारचा 1 वाजत आहे. हिंदी बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
1: नमस्कार,

प्रसार भारतीच्या वेब ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍप सहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:05 झाली आहेत. ऐकूया गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कीचक वध या चित्रपटातलं गीत ऐकूया, लता मंगेशकर आणि सुधीर फडके यांनी गायलेलं. गीतरचना ग दी माडगुळकर यांची आहे आणि संगीत रचना मास्टर कृष्णराव यांनी केली आहे.

कीचक वध या चित्रपटातलं सुधीर फडके, लता मंगेशकर आणि सहगायकांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीतबहार कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात. वैजयंता या चित्रपटातलं गीत ऐकूया, आशा भोसले यांनी गायलेलं. गीतकार गदी माडगुळकर आणि संगीतकार वसंत पवार.

0: श्रुदेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, कि जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा, सहभाग शोभाताई कोकीटकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का? सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
4: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासत, जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30. STD कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरही. वनिता मंडळ.

पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं गीत वैशाख वणवा या चित्रपटातलं. गीतकार गदी माडगुळकर, संगीतकार दत्ता डावजेकर.

0: तीराला हिरवी हिरवी झाडी,
1: दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी,
0: भगवा आबोली फुलांचा ताटवा, भगवा आबोलीच्या फुलांचा की ताटवा,
1: होतीच्या गोवाला कोकण दाखवा,
0: गोमू माहेरला

0: लाया गलब तो टिकवा, धनी धरनी लाया गलबताला टिकवा,
1: होती जागो आला कोकण दाखवा,
0: गुमू माहेरला जाते।

यशोदा या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. गीतकार होते चंद्रकांत खोत आणि संगीतकार होते दत्ता डावजेकर. गीतबहार कार्यक्रमात यानंतर आशा भोसले यांनी गायलेलं सर्वसाक्षी या चित्रपटातलं गीत. गीतरचना इंदिरा संत यांची आहे आणि संगीतकार आहेत भास्कर चंदावरकर.

गीतबहार कार्यक्रमात यानंतर कन्यादान या चित्रपटातलं गीत ऐकूया, हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं. गीताचे शब्द पी सावळाराम यांचे आहेत आणि या गीताला संगीतबद्ध वसंत प्रभू यांनी केलं आहे.

कन्यादान या चित्रपटातलं हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. गीतबहार कार्यक्रम या गीतासोबतच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकला तर प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित आकाशवाणी मुंबई केंद्राच्या

0: मिता वाहिनीवरून. दुपारचा 1:30 आहे. ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या आणि त्यानंतर 1:40 सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून सहक्षेपित करू.
1: आकाशवाणी मुंबई. तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशेल्सच्या 3 दिवसाच्या दौऱ्यासाठी रवाना. पेपरफुटीमुळे शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलली. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर अवलंबून असल्याचं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांचं प्रतिपादन. भारत टॅक्सी सेवेचा प्रारंभ गुजरातमधल्या 14 शहरांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज होणार. कोलकाता इथं इमारत कोसळल्यानं झालेल्या अपघातात मृतांची संख्या 17 आणि T20 मालिकेतला पहिल्या सामन्यात भारताचा आयर्लंडकडून 34 धावांनी पराभव. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी सेशेल्सच्या 3 दिवसीय दौऱ्यासाठी रवाना झाले. आपल्या या भेटीत प्रधानमंत्री मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत. या दौऱ्यात प्रधानमंत्री सेशेल्सच्या राष्ट्रीय सभेला संबोधित करतील. असा बहुमान मिळवणारे ते पहिले भारतीय प्रधानमंत्री असणार आहेत. या घडामोडींमधून दोन्ही देशांना जोडणारी भक्कम लोकशाही मूल्य आणि संसदीय परंपरेचं दर्शन घडतं असं त्यांनी या दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. दोन्ही देशांमधली मैत्री अधिक दृढ करण्यासाठी तसंच हिंद महासागर क्षेत्रातल्या लोकांची प्रगती आणि समृद्धी करता सेशेल्सचे राष्ट्रपती डॉ पॅट्रिक हर्मनी यांच्यासोबत चर्चा करायला आपण उत्सुक आहोत असंही त्यांनी या निवेदनात म्हटलंय. सेशेल्स हा भारतालगतच्या सागरी प्रदेशातला एक महत्वाचा शेजारी देश आहे. तसंच भारताचा महासागर उपक्रम आणि ग्लोबल साऊथ अंतर्गतच्या देशांप्रती असलेल्या वचनबद्धतेतला तो एक महत्वाचा भागीदार देश आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. या दौऱ्यात प्रधानमंत्री सेशेल्समधल्या भारतीय समुदायाशी देखील संवाद साधतील. आपल्या या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं या भारताच्या मागणीला सेशेल्सनं पाठिंबा दर्शवला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सेशेल्स दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सेशेल्सचे परराष्ट्रमंत्री बॅरी फॉरे यांनी ही घोषणा केली. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राच्या योगदानावरती अवलंबून आहे असं मत उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. हे क्षेत्र देशातल्या नवउद्योजकांच्या पहिल्या पिढीच्या धाडसाचं प्रतिनिधित्व करत असल्याचं त्यांनी सांगितलं. या क्षेत्राची उत्पादनं उच्च गुणवत्ता बाळगत देशाच्या एकूण निर्यातीत सुमारे 50% योगदान देतात असंही त्यांनी नमूद केलं. उत्पादन आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी नवउद्योजकांनी नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असं आवाहन त्यांनी केलं. गुजरातमधल्या 14 शहरांमध्ये भारत टॅक्सी या सहकार तत्वावर आधारित टॅक्सी सेवेचा प्रारंभ गांधीनगर इथं आज होणाऱ्या समारंभात केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत होईल. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल उपमुख्यमंत्री हर्ष संघवी या कार्यक्रमाला उपस्थित असतील. भारत टॅक्सी सेवा सहकार टॅक्सी को ऑपरेटिव्ह लिमिटेडमार्फत चालवली जाणार असून अमूल इफको नाबार्ड यांसारख्या संस्थांनी त्याला सहकार्य केलं. चालकापर्यंत थेट लाभ पोहोचवण्यावर या मॉडेलचा भर असेल. चालकाचं शोषण थांबवणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं शहा यांनी सांगितलं.
2: भारत टैक्सी बनने का सबसे पहला कारण है कि हमारे सारथियों का और हमारे ग्राहकों का किसी का भी शोषण न हो, ये सबसे पहला कारण. दूसरा, सारथी का सम्मान हो. वो ऐप पर रजिस्ट्रेशन के लिए मोहताज नहीं है. आज मैं गर्व से कहता हूं, भारत टैक्सी के साथ जुड़े हुए 7 लाख सारथी भारत टैक्सी के मालिक है.
1: गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या सेवेचा प्रारंभ झाल्यापासून 1.5 लाखापेक्षा जास्त चालक आणि 7 लाख ग्राहकांनी नोंदणी केली. तसंच भारत टॅक्सीच्या दररोज 3,500 फेऱ्या होतात. अहमदाबाद सुरत आणि वडोदरासह 14 शहरात ही सेवा आजपासून सुरू होते. महिनाभरात संपूर्ण गुजरातमध्ये ही सेवा सुरू केली जाणार आहे. राज्यभरात उद्या होणारी शिक्षक पात्रतेसाठीची TET परीक्षा पेपरफुटीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं ही माहिती दिली. भिवंडी इथल्या काही जणांकडे या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याची माहिती मिळाल्यानं भिवंडी पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली. या प्रकरणी भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नवी दिल्ली इथं येत्या 29 जूनला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण परिषदेचं 16वं अधिवेशन होणार आहे. केंद्रीय

आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री जे पी नड्डा अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवतील. विविध राज्य केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री, संसद सदस्य तसंच केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी या अधिवेशनात सहभागी होतील. इस्रायल गाझामध्ये करत असलेल्या नरसंहारावरच्या मुद्द्यावर केंद्र सरकारचं मौन आणि निष्क्रियता नैतिकदृष्ट्या निषेधार्ह असून सरकारची भूमिका राष्ट्रीय हिताच्या दृष्टिकोनातून न पटणारी असल्याचं काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात म्हटलंय. भारतानं पॅलेस्टाईन, इराण आणि संपूर्ण मध्यपूर्वेतल्या आपल्या ऐतिहासिक मित्रदेशांपासून अंतर राखलंय. यासोबतच जागतिक पातळीवरच्या जनमतापासूनही स्वतःला वेगळं ठेवलंय. त्यामुळे पाकिस्तानला मध्यस्थ म्हणून दावा करण्याची संधी मिळाली असा आरोपही त्यांनी केलाय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाच्या 135 व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत.

या कार्यक्रमाच्या 135व्या भागातून देशवासियांशी संवाद साधतील. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, युट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरून मन की बात आपल्याला ऐकता येईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोलकाता इथल्या तारातला भागात इमारत कोसळल्यानं झालेल्या अपघातातल्या मृत्यूंची संख्या 17 पोहोचली आहे. या दुर्घटनेतल्या जखमींवर कोलकात्याच्या SSKM रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे. भारतीय लष्कर, राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलासह इतर यंत्रणा समन्वयानं बचाव आणि मदत कार्य करत आहेत. मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा जिल्ह्यात 2 वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून झालेल्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झालेत. या घटनेतल्या 2 गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केलंय. 14 बहेर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बहेर आणि गडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. ख्यातनाम तमिळ अभिनेते के भाग्यराज यांचं आज हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 73 वर्षांचे होते. आपल्या विनोदी आणि मध्यमवर्गीय पात्रांच्या भूमिकेसाठी ते ओळखले जात. 5 दशकांपेक्षा जास्त काळ त्यांनी तमिळ चित्रपटांमध्ये अभिनेता दिग्दर्शक म्हणून काम केलं. अंदा सात नाटकल, मुंदनाई मुदीचू, चिन्ना विदू आणि एंगा चिन्ना रसा हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. 3 जुलैपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यासाठी जम्मू काश्मीर पोलिसांनी प्रोजेक्ट हॉक आय ही आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली सुरू केली. या उपक्रमाअंतर्गत तीर्थयात्रेच्या मार्गावर 24 तास देखरेख ठेवली जाईल. प्रोजेक्ट हॉकआयच्या माध्यमातून यात्रा मार्गावर 5 ड्रोन युनिट्सच्या सहाय्यानं पाळत ठेवली जाईल. इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविराम करार झाल्यानंतरही अमेरिकेनं इराणवर हल्ले केलेत. होर्मुझच्या समुद्रधुनीत एका जहाजावर झालेल्या ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई केल्याचं अमेरिकेनं म्हटलंय. अमेरिकेच्या या हल्ल्याला लवकरच इराणकडून निर्णायक उत्तर मिळेल असं इराणचे लष्करी प्रवक्ते इब्राहिम अल फिकर यांनी सांगितलं. दरम्यान अमेरिकेनं इराणच्या लक्ष्यांवर लष्करी हल्ले केल्यानंतर काही तासातच भविष्यातल्या कोणत्याही आक्रमणाला बळाचा वापर करूनच प्रत्युत्तर दिला जाईल असा इशारा अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD Vance यांनी दिला आहे. भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या T20 मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताला आयर्लंडकडून 34 धावांनी पराभूत व्हावं लागलं. बेलफास्ट इथं काल झालेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी करायचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांचे 4 फलंदाज लवकर बाद केल्यानंतरही आयर्लंडला निर्धारित 20 षटकात 182 धावा करता आल्या. विजयासाठी 182 धावांचा पाठलाग करताना भारताचे फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत गेले आणि भारताचा संपूर्ण डाव 18 षटकं आणि 5 चेंडूत 148 धावात आटोपला. आता मालिकेतला दुसरा आणि अखेरचा सामना उद्या होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना 6 वाजता सुरू होईल. FHI प्रो लीग पुरुष हॉकी स्पर्धेत भारतानं पाकिस्तानवर 7-1 दणदणीत विजय मिळवला. लंडन इथल्या ली व्हॅली हॉकी अँड सेंटर इथं काल रात्री हा सामना झाला. पहिल्या सत्रात अबू बकरनं पेनल्टी कॉर्नरला पाकिस्तानसाठी पहिला गोल डागला, पण दुसऱ्या सत्रात सुखजित सिंग आणि हरमनप्रीत सिंहनं गोल करून सामना पलटवला. तिसऱ्या सत्रात हरदीप सिंग, जुगराज सिंग, अभिषेक आणि राजकुमार पाल यांनी आणखी 4 गोल केले. चौथ्या सत्रात दिलप्रीत सिंहनं 7वा गोल केला. उद्या भारताची लढत इंग्लंडसोबत होणार आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत इजिप्तनं पहिल्यांदाच नॉकआउटमध्ये स्थान निश्चित केलंय. जी गटसाखळी फेरीतल्या आपल्या अंतिम सामन्यात इजिप्तनं इराणशी 1-1 अशी बरोबरी साधली. हवामान. महाराष्ट्रात कोकण, गोवा, आंध्र प्रदेशचा किनारपट्टीचा भाग, कर्नाटक, तमिळनाडू, बिहार, छत्तीसगड, पुदुच्चेरी, केरळ, माहे आणि ईशान्य भारतातल्या काही भागात आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशल्सच्या 3 दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना. पेपरफुटीमुळे शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलली. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर अवलंबून असल्याचं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचं प्रतिपादन. भारत टॅक्सी सेवेचा प्रारंभ गुजरातमधल्या 14 शहरांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज होणार. कोलकाता इथं इमारत कोसळल्यानं झालेल्या अपघातात मृतांची संख्या 17 आणि T20 मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा आयर्लंडकडून 34 धावांनी पराभव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: सेकंद झालेत, प्रसारित करीत आहोत सातारा जिल्हा वार्तापत्र.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात यंदाच्या खरीप हंगामात सातारा जिल्ह्यात 2 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणीचा अंदाज, महाबळेश्वर तालुक्यातील पांगारी गावात नाचणीचं गाव तयार करणार आणि पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणासाठी सामाजिक वनीकरण विभागाचा पुढाकार, यासह ऐकूया आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. यंदाच्या खरीप हंगामात सातारा जिल्ह्यात 2,27,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी होईल असा कृषी विभागाचा अंदाज आहे. खतांचा आणि बियाणांचा काळाबाजार रोखण्यासाठी पथकं नेमण्यात आली आहेत. भात, मका, बाजरी, सोयाबीनसह विविध पिकांसाठी सुमारे 41,500 क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदवण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या 32,000 मेट्रिक टन खत उपलब्ध आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार यंदा जिल्ह्यात भात पीक 47,000 हेक्टर, बाजरी 43,000 हेक्टर, भुईमूग 31,000 हेक्टर, सोयाबीन 24,000 हेक्टर, घेवडा 19,000 हेक्टर, वाटाणा 17,000 हेक्टर आणि मूग 12,000 हेक्टर क्षेत्रावर पेरला जाणार आहे. मधाचे, फुलाचे, पुस्तकांचे गाव तयार करत राज्यात स्वतंत्र ओळख तयार करणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यात आता नाचणीचं गाव तयार करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी पांगारी या गावाची निवड करण्यात आली आहे. स्ट्रॉबेरी शेतीला उत्तम आणि पौष्टिक पर्याय देण्यासाठी या गावातील ग्रामस्थांनी नाचणीचा पर्याय निवडला आहे. यासाठी त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना उच्च प्रतीचं नाचणीचं बियाणं तसंच सेंद्रिय खताचं नुकतंच वितरण करण्यात आलं आहे. राज्य शासनाच्या धोरणानुसार महिलांच्या नावानं घर, जमीन किंवा कोणतीही स्थावर मालमत्ता खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात 1% सवलत देण्यात येत आहे. यानुसार जिल्ह्यात गेल्या वर्षी 1 एप्रिलपासून यावर्षी 31 मार्चपर्यंतच्या कालावधीत 1,079 महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. त्यामुळे त्या महिलांना 2,66,00,000 मुद्रांक शुल्काचा लाभ मिळाला. सातारा शहर आणि कराड तालुक्यात या योजनेनुसार जास्त दस्त नोंदणी झाली आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाची दशकपूर्ती होत असून जिल्ह्यात या अभियानाअंतर्गत 31,336 महिलांची नोंदणी एका वर्षात झाली आहे. या अभियानात दर महिन्याला नोंदणी केलेल्या महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येते. त्याचबरोबर महिलांना प्रसूतीपूर्व सेवा देखील दिली जाते. नोंदणी केलेल्या महिलांपैकी 11,335 महिलांची सोनोग्राफी तपासणी तर 10,948 मातांची स्त्रीरोग तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर या योजनेचा फायदा जिल्ह्यातील 1,11,203 शेतकऱ्यांना होणार आहे. या शेतकऱ्यांकडे 1,02,74,00,000 रुपयांचं पीक कर्ज थकित आहे. या योजनेच्या घोषणेमुळे शेतकऱ्यांची थकबाकी कमी होण्यास मदत होऊन त्यांना पुन्हा नवीन कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागानं 20 लाख झाडं तयार केली आहेत. ही झाडं लावण्यासाठी तालुकानिहाय आराखडा तयार करण्यात आला आहे. वृक्षारोपण मोहिमेत सर्वाधिक रोपं खंडाळा तालुक्यात लावण्यात येणार आहेत. या ठिकाणी 1,86,000 झाडं लावण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. तयार केलेली रोपं विविध संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालय आणि ग्रामपंचायती तसंच नागरिकांना सवलतीच्या दरात देण्यात येणार आहेत. पावसाळ्यात येणारा पूर, कोसळणाऱ्या दरडी, तुटणारा संपर्क या संभाव्य धोक्यांचा आढावा घेत कराड तालुका प्रशासनानं आवश्यक त्या उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. कराड तालुक्यातून जाणाऱ्या कृष्णा नदी काठावरील 39, कोयना काठावरील 18, दक्षिण मांड काठावरील 8, तारळी नदी काठावरील 7, उत्तर मांड नदी काठावरील 6 तर वांग नदी काठावरील 4 गावं पूरप्रवण क्षेत्रात येतात. हे होतं सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं लौकिका रास्ते यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. आमची यानंतर
2: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:45 आणि 25 सेकंद झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम भावधारा. वीणा बर्वे यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत ऐकूया.

सुरेश वाडकर यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं तो पहावाधारा कार्यक्रमात. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचे 1:55 झाली आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये पुस्तकं कालची आजची ही मालिका आपण ऐकतोय. आज या मालेमध्ये ऐकूया प्रेषित या पुस्तकाविषयी.

0: रमेश मतकरी यांचा लेख.
1: गेल्या शतकात मराठी साहित्यात जे लेखन झालं त्यात अनेक समर्थ साहित्यिकांचं लक्षात राहण्यासारखं काम आहे, पण त्यातलं बरंचसं लेखन हे वास्तववादी जीवनमूल्यांबद्दल बोलणारं, जगण्याचा अनुभव आपल्यासमोर ठेवणारं आहे, ज्याला जानर रायटिंग किंवा विशिष्ट साहित्य प्रकारात मोडणारं लेखन म्हणता येईल असं लेखन करणारे आणि ते सातत्याने करणारे लेखक क्वचित आहेत. सायन्स फिक्शन हा साहित्य प्रकार अशा दुर्लक्षित साहित्य प्रकारातलाच मानता येईल आणि जयंत नारळीकरांचं त्यातलं लेखन हे फारच लक्षणीय म्हणण्यासारखं आहे. नारळीकरांचं लेखन हे सातत्याने सायन्स फिक्शन पद्धतीचं आणि कायम नव्या वैज्ञानिक संकल्पना कथा कादंबऱ्यांच्या स्वरूपातून मांडणारं राहिलं आहे. विज्ञान काल्पनिकांना मराठी साहित्यात एक लक्षवेधी आणि प्रतिष्ठित साहित्य प्रकार म्हणून स्थान मिळवून देण्याचं काम त्यांनी केलं. ते स्वतः आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखले जाणारे शास्त्रज्ञ असताना हे करू शकले ही गोष्टही विशेष आहे. नारळीकरांच्या लेखनात संकल्पना महत्वाच्या असतात हे अगदी त्यांच्या पहिल्या कथासंग्रहात यक्षांची देणगी मध्येही लक्षात येतं. यातली दर कथा एका महत्वाच्या वैज्ञानिक संकल्पनेला वाचकांपुढे मांडते. मात्र बहुतेक कथांमध्ये एकदा कल्पना समोर आली की तिचा विस्तार खूप होत नाही, त्यामुळे कथा अत्यंत लक्षवेधी असूनही गुंतागुंत टाळून चटकन संपतात. प्रेषित या आपल्या पहिल्या कादंबरीत त्यांनी हा विस्तार आणण्याकडे लक्ष दिलंय. प्रेषितमध्ये मुळात नारळीकरांना केवळ सायन्स फिक्शन हाच साहित्य प्रकार आणायचा होता का हे सांगता येणार नाही, कारण प्रत्यक्षात इथे आणखी एका महत्वाच्या साहित्य प्रकाराला जागा तयार आहे, तो म्हणजे कमिंग ऑफ एज. कमिंग ऑफ एज म्हणजे नायक वयात येतानाचा काळ मांडणारी कथा. आता हे वयात येणं वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं. कधी त्यात प्रेम आणि नाती याबद्दलची जाण असू शकते, कधी सत्य किंवा ज्ञानाचा भाग असू शकतो, तर कधी मुख्य पात्राच्या वास्तवाच्या कक्षा रुंदावून तिच्या दृष्टिकोनात आमूलाग्र बदल होऊ शकतो. प्रेषितमध्ये या सर्वच प्रकारच्या वाढीची सरमिसळ पाहता येते. त्याला वेगळा पैलू येतो तो त्यातला नायक परग्रहावरून आलेला असल्याने. सुपरमॅन या पात्राची मूळ कथा माहीत असलेल्यांना प्रेषितचा सुरुवातीचा भाग काल एलच्या पृथ्वी प्रवेशाची निश्चित आठवण करून देईल. संकटग्रस्त ग्रहावरून आलेलं हे बाळ पृथ्वीवर येऊन पोचतं ते साल असतं 2025, म्हणजे अगदी हेच साल. तेव्हाच्या शाळा मुलांना घर बसल्या शिकवत असल्याचा प्रेषितमध्ये एक उल्लेख आहे. काही वर्षांपूर्वी आपल्याकडेही मुलांवर हीच पाळी आली होती, हा मात्र योगायोग. एका परीने हे बाळ किंवा आलोक याच्याकडेही सुपर पॉवर आहे, परंतु आलोकची शक्ती अधिक प्रमाणात बौद्धिक आहे. त्याची वाढ झपाट्याने होते आणि त्याच्या वयाच्या इतर मुलांपेक्षा तो कितीतरी पुढे आहे हे त्याच्या अडॉप्टेड आईवडिलांच्या लक्षात यायला लागतं. नारळीकरांच्या कथांमध्ये भारतीय पात्रांसह इतर प्रांतीय पात्रही आवर्जून हजेरी लावतात, त्याप्रमाणे इथेही आलोकचे समवयस्क सँड्रा आणि चेंग महत्वाची भूमिका पार पाडतात. प्रेषित ही साहस कथा नाही किंवा निव्वळ रंजक अद्भुत कथानक मांडण्यावरही तिचा भर नाही, ती विज्ञान कथेचा विचार वास्तवाच्या चौकटीसह करते. कथा लिहिताना नारळीकरांनी नजीकचा भविष्यकाळ वापरला असला तरी हा तेव्हाच्या वर्तमानाच्या भक्कम आधारावर उभा आहे. त्या काळाचं तेव्हाच्या वैज्ञानिक वास्तवाचं हे लॉजिकल एक्सटेन्शन आहे. प्रेषितला पुरेसा कथाविस्तार असला तरी माझ्या मते हे कथानकही नारळीकरांनी त्याच्या लॉजिकल कन्क्लुजन पर्यंत जाऊ न देता थोडं आधी संपवलंय, पण तरीही आलोक आपल्याला आवडून जातो. परग्रहवासी असूनही त्याने दिलेला मानवतेचा संदेश आपण आजही ऐकण्यासारखा आहे.
0: पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये प्रेषित या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख आत्ताच आपण ऐकला आणि याचबरोबर ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

0: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्र कृषीवाणी।
1: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, तेलवर्गीय पिकांच्या उत्पादन वाढीसाठी गंधकाच्या वापरासंदर्भात डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून आलेली माहिती आपण जाणून घेतो आहोत। शेतकरी लक्षात घ्या की गंधकाची मात्रा ही जर जमिनीमध्ये असेल

0: तर पिकांची वाढही चांगली होते, त्यापासून आपल्याला अपेक्षित उत्पादन घेता येतं. परंतु ज्या ठिकाणी जमिनीतून गंधकाचं प्रमाण हे अतिशय कमी असतं, अशा ठिकाणी कुठल्या प्रकारची लक्षणं आपल्या पिकावर दिसून येतात ते आता आपण लक्षात घेऊया. लक्षात घ्या, कमजोर वाढ आपल्याला दिसून आली किंवा मग वाढ ही खुंटलेल्या प्रकारची दिसून आली तर अशा ठिकाणी गंधकाचं प्रमाण हे कमी असतं. याशिवाय पिकांना येणारी नवीन पालवी आणि पानं ही आपल्याला पिवळसर दिसतात. पानाच्या देठाची लांबी देखील आपल्याला कमी झालेली दिसते. तृणधान्यवर्गीय पिकांचा जर आपण विचार करतो म्हटलं तर पक्वतेचा कालावधी हा लांबत जातो. कडधान्यवर्गीय पिकांच्या मुळावर असणाऱ्या नत्र स्थिरीकरण करणाऱ्या गाठींच्या संख्येत फार मोठ्या प्रमाणात घट होते आणि त्यामुळे जमिनीत नत्र स्थिरीकरणाचं प्रमाण देखील कमी होत जातं. फळं जी असतात ती पूर्णपणे परिपक्व देखील होत नाही. गळीत धान्यवर्गीय पिकांमध्ये दाण्यांचा आकार हा कमी होतो, तसंच त्यातील तेलाचं प्रमाण देखील कमी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. तर अशा प्रकारचे विविध प्रकारची लक्षणं ही आपल्याला पिकांवर दिसून येतात. आता प्रश्न असा येतो की आपल्याला गंधकाचं प्रमाण हे जमिनीत कमी प्रमाणात आहे ते आपल्या पिकांना कमी प्रमाणात मिळतंय हे ओळखायचं कसं? गंधक अन्नद्रव्याची कमतरता पिकांना झाली की काही विशेष लक्षणं आपल्याला जी दिसतात ती आपण लक्षात घेतली पाहिजे. गंधकाच्या कमतरतेमुळे पिकांना लहान कोवळी पानं ही फिक्कट पिवळ्या रंगाची झालेली आपल्याला दिसतात. अशावेळी बरेचदा आपण नत्र खताची मात्रा देतो तरी देखील ती हिरवी होत नाही. द्विदल वर्गातील पिकं, तेलबिया, मोहरी तसंच चाऱ्याची पिकं, कांदा, लसूण यासारख्या पिकांना गंधकाची मात्रा ही फार मोठ्या प्रमाणात द्यावी लागते, कारण या पिकांची ती गरज असते. तसंच कापूस, ज्वारी, गहू, मका या पिकांना देखील गंधकाची आवश्यकता फार मोठ्या प्रमाणात आहे. या पिकांचं उत्पादन भरपूर असल्यामुळे पिकं जी आहेत ती जमिनीतून गंधकाची उचल ही भरपूर प्रमाणात करतात. गंधकाची जमिनीत उपलब्धता कमी असेल तर यापूर्वी सांगितलेली लक्षणं ही आपल्याला पिकांवर दिसून येतात आणि म्हणूनच योग्य प्रमाणात आपण आपल्या जमिनीत गंधकाचा वापर केला पाहिजे. अशा रीतीनं कष्टकर बंधूंनो, कुठल्याही प्रकारच्या पिकांवर गंधकाचे दुष्परिणाम दिसून येऊ नये या दृष्टिकोनातून डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या शेतामध्ये जमिनीत गंधकाचा वापर योग्य प्रमाणात करूया.
1: आताच आपण शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्राचा कार्यक्रम ऐकलात. कृषीवाणी

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉ कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार.

0: आजच्या भागामध्ये या अंमली पदार्थांचा माणसाच्या एकूण कार्यशक्तीवर तसंच मानसिकतेवर सुद्धा काय परिणाम होतो हे डॉक्टरांकडून जाणून घेऊया. सर, काय सांगाल याबद्दल?
1: याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीचं जे लक्ष आहे, चित्त, ते बाधित होतं. म्हणजे आपण बघतो तरुण मंडळी जास्त प्रमाणात याच्यात ओढले जातात. अटेन्शन आणि कॉन्सन्ट्रेशन या समस्या येतात आणि हळूहळू मग त्याच्या जे काही अकॅडेमिक्स आहे, त्याचा अभ्यासक्रम आहे, त्याच्यावर त्याचं कुठेतरी रिफ्लेक्शन होतं आणि मग त्याचा परफॉर्मन्स हा एक प्रकारे घसरत जातो. दुसरं म्हणजे हे व्यसन केल्यामुळे बरेच वेळेला निष्क्रियता येते. अशा रीतीने कर्तव्य जे आपले आहे की त्या कर्तव्यामध्ये कसूर ही दिसून येते.
0: म्हणजे ज्या गोष्टीला प्रायोरिटी दिली पाहिजे ते मागे पडतं कुठे
1: पडतात. हो, एखादा समजा नोकरीवर जाणारा असेल तर तो बऱ्याच वेळेला या नशेच्या आधी नसल्यामुळे त्याचे सुद्धा ॲब्सेंटिझम हे खूप कॉमन कारण आहे. हे होता होता कुटुंबावरती सुद्धा त्याचे विपरीत परिणाम होतात. बरेचसे जे व्यसनी अंमली पदार्थ आहेत त्याच्यामुळे एक प्रकारचं संशयी वातावरण मनामध्ये येतात, संशयाचे विचार येतात आणि मग त्या अनुषंगाने भांडणं सुरुवातीला, मग मारहाण आणि अगदी जीवावर उठणं वगैरे अशा कृती त्याच्यातून घडू शकतात. तर एकंदरीत म्हणजे जे वैयक्तिक म्हणून जबाबदाऱ्या असतात त्याच्यामध्ये ती व्यक्ती पाठी पडते आणि त्याचबरोबर चार चौघात जाऊन जे सामाजिक जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्यांमध्ये सगळं मागे पडतो माणूस. बऱ्याच वेळेला कसं असतं, ही जे अंमली पदार्थाचे व्यसनं जडतात त्यावेळेला इतरही मानसिक समस्या त्यांना उद्भवतात. डिप्रेशन, स्किझोफ्रेनिया सारख्या किंवा सायकोसिस आम्ही म्हणतो, अँग्झायटी, अशा गोष्टी त्यांच्यामध्ये दिसून येतात आणि एकंदरीत तो त्या जे वावटळ निर्माण होतं त्याच्यामध्ये खेचला जातो.
0: बरं, हे सगळे झाले दुष्परिणाम. पण एखाद्या व्यक्तीला जर लक्षात आलं की आपण याच्यापासून दूर राहायला पाहिजे तर अशा वेळी त्या व्यक्तीनं काय प्रयत्न करावेत?
1: आता याच्यामध्ये पहिला टप्पा आहे म्हणजे मान्य करणं, मी या गोष्टीमध्ये अडकलोय. एकदा का तिची व्यसनाचे विड्रॉल सिम्पटम्स कमी झाले की मग त्याच्यावर ग्रुप थेरपी किंवा काउन्सिलिंग असतात किंवा सायकोथेरपी आम्ही म्हणतो ती करावी लागते. ती केल्यानंतर त्या व्यक्तीला स्वतःचे स्ट्रॉंग पॉइंट्स कळतात, वीक पॉइंट कळू शकतात. ते वीक पॉइंट्स असतील तर त्याच्यावर मात करता येते किंवा स्ट्रॉंग पॉइंट्स असतील तर ते अधिक कसे बळकट करता येतील याकडे लक्ष देऊन मग तो प्रवास सुखकर होऊ शकतो. पण याच्यामध्ये त्याचे जे मित्र आहेत किंवा आप्तेष्ट आहेत, कुटुंबातील सदस्य आहे, यांनी थोडं त्याला मदत करणं गरजेचं आहे. समजून घ्यायला पाहिजे की हा एक आजार आहे आणि तो आजारी आहे, तर त्याला त्या त्या टप्प्याप्रमाणे काळजी जर घेतली आणि त्याला प्रोत्साहित केलं तर तो या व्यसनांपासून किंवा या अंमली पदार्थांपासून दूर राहू शकतो.
0: तर श्रोते हो, अंमली पदार्थांमुळे होणारं नुकसान, जी हानी होते त्या संदर्भात, त्यावर काय उपचार करता येतील याही संदर्भात आपण मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेबेकर यांच्याकडून अतिशय सविस्तर अशी माहिती घेतली, त्याबद्दल त्यांचे आपण आभार मानूया. डॉक्टर, आपण इथे आलात आणि अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्ताने अतिशय महत्वाची माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिली, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: आता पुनः प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर.
2: श्रोते हो, आज आपण पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
3: नमस्कार श्रोते हो, आज आपण वन्यजीवांचे आपल्या निसर्गात काय महत्त्व आहे ते जाणूया. जेव्हा आपण वन्यजीवांचं रक्षण करतो तेव्हा आपण पृथ्वीवरील जीवनाचं रक्षण करतो. पक्षी, प्राणी, कीटक, सरीसृप, मासे, कासव, साप.

0: झाडं आणि सूक्ष्मजीव हे सर्व मिळून पृथ्वीवरील जीवनचक्र चालवतात. आज मानव स्वतःला पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान जीव समजतो, परंतु सत्य हे आहे की मानव निसर्गावर अवलंबून आहे. निसर्ग मानवावर अवलंबून नाही. जर वन्यजीव आणि नैसर्गिक परिसंस्था नष्ट झाल्या तर मानवाचे अस्तित्वही धोक्यात येईल. निसर्गातील प्रत्येक जीव अन्नसाखळीचा भाग आहे. शाकाहारी प्राणी वनस्पती खातात, मांसाहारी प्राणी शाकाहारी प्राण्यांची संख्या नियंत्रित ठेवतात, तर कीटक पक्षी आणि सूक्ष्मजीव परिसंस्थेतील विविध प्रक्रिया चालू ठेवतात. जर एखादी प्रजाती नष्ट झाली तर संपूर्ण अन्नसाखळी विस्कळीत होऊ शकते. अनेक पक्षी फळे खातात आणि त्यांच्या विष्ठेद्वारे बिया दूरवर पोहोचवतात, त्यामुळे नवीन जंगले निर्माण होतात. हॉर्नबिल, बुलबुल, बारबेट, कबूतर यांच्यासारखे पक्षी जंगल पुनर्निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. अनेक पक्षी दररोज शेकडो कीटके खातात. बीटर, ड्रॉंगो, सॉलो, वॉबलर यांच्यासारखे पक्षी शेतकऱ्यांचे मित्र आहेत. गिधाड, गरुड, घार यासारखे पक्षी स्वच्छता दूत आहेत. काही वर्षापूर्वी भारतात लाखो गिधाडे होती, परंतु दुधाळ जनावरांना दिल्या जाणाऱ्या डायक्लोफिनाइक या औषधामुळे गिधाडांची संख्या 95% घटली. वन्य प्राण्यांचे पण महत्त्व आहे. वाघ, बिबट्या, रानकुत्री आणि इतर शिकारी प्राणी जंगलाचा समतोल राखतात. जर जंगलात वाघ नसतील तर हरणांची संख्या वाढेल, गवत आणि झाडांची पुनर्निर्मिती कमी होईल, जंगलाचे नुकसान होईल. म्हणूनच शिकारी प्राणी हे जंगलाचे रक्षक आहेत. कीटकांचे पण खूप महत्त्व आहे. मधमाशा आणि परागीभवन ही निसर्गातील सर्वात महत्त्वाची बाब आहे. जगातील सुमारे 75% फुलझाडं आणि 35%पेक्षा जास्त अन्न पिकं परागीभवनासाठी मधमाशांवर अवलंबून आहेत. मधमाशा नसतील तर काय होईल? तर अन्न उत्पादन कमी होईल, जैवविविधतेचा ऱ्हास होईल. आता आपण सरीसृपांबद्दल पण थोडं जाणून घेऊया. साप, पाल, सरडे, घोरपड आणि इतर सरीसृप कीटक नियंत्रणात मदत करतात. ते अन्नसाखळीतील महत्त्वाचा दुवा आहेत. सापांचं महत्त्व म्हणजे भारतात सापांविषयी अनेक गैरसमज आहेत. प्रत्यक्षात बहुतेक साप विषारी नसतात. साप हे शेतकऱ्यांचे खरे मित्र आहेत, कारण ते उंदीर नियंत्रण करतात. एक उंदरांची जोडी वर्षभरात शेकडो पिल्ले निर्माण करू शकते. एका सापामुळे वर्षभरात जवळपास 1000 उंदरांचे नियंत्रण होते. आज जगातील जवळपास 50% शेतीचं नुकसान उंदरांमुळे होऊ शकतं जर त्यांचे नैसर्गिक शत्रू साप कमी झाले तर. आपण वापरलेली रासायनिक खते आणि कीटकनाशके ह्यामुळे उंदीर मरतात, साप मरतात, गांडुळे मरतात, शेती उपयुक्त सूक्ष्मजीव नष्ट होतात, परिणामी मातीची सुपीकता कमी होते. म्हणून सेंद्रिय शेती करा, गांडूळ खत वापरा, जैविक खतांचा वापर करा, ही काळाची गरज आहे. कासव ही जल परिसंस्थेतील स्वच्छता कर्मचारी आहे. ती मृत जैविक पदार्थ खातात, जलाशय स्वच्छ ठेवतात आणि परिसंस्थेचा समतोल राखतात. मासे जलसंसाधनांचे आरोग्य टिकवतात, पाण्याच्या गुणवत्तेचे निर्देशक मानले जातात. आता सर्वात महत्त्वाचा शत्रू म्हणजे प्लास्टिकबद्दल बोलूया. प्लास्टिक हे पाऊस कमी होण्याचे थेट कारण नसले तरी त्याचा पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो. पक्षी वाचले तर जंगल वाचतील, मधमाशा वाचल्या तर अन्न वाचेल, साप वाचले तर शेती वाचेल, कासव आणि मासे वाचले तर पाणी वाचेल, आणि वन्यजीव वाचले तरच निसर्ग वाचेल. म्हणून वन्यजीव वाचवा, निसर्ग वाचवा आणि भविष्य सुरक्षित करा.
1: पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: नादब्रह्म अंतर्गत आत्ताच आपण मंगलम कृष्णमूर्ती यांचं कर्नाटक शैलीतलं गायन ऐकलत, राग कामच. त्यांना मृदंगम साथ देवानंद एस मेनन आणि बॉयलीन साथ शांता बालसुब्रमण्यम यांनी केली होती. नादब्रह्म अंतर्गत हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवरून.
1: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासत, जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29 आणि 4515 41 30. एसटीडी कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
0: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचे 3 वाजत आहेत. ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. टीईटीचा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द. निष्पक्ष चौकशीची काँग्रेसची मागणी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशेल्सच्या 3 दिवसाच्या दौऱ्यासाठी रवाना. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर अवलंबून असल्याचं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचं प्रतिपादन. आणि T20 मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा आयर्लंडकडून 34 धावांनी पराभव. TET अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे. ठाणे जिल्ह्यात भिवंडीमधल्या काही व्यक्तींकडे TET प्रश्नपत्रिकेतले काही प्रश्न असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी आज पहाटे धाड टाकून चौकशी केली. या व्यक्तींकडे असलेल्या कागदपत्रांमध्ये आणि उद्या होणाऱ्या परीक्षेतले प्रश्न समान असल्याचं आढळून आलं. राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिल्यावर भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलत असल्याचं परीक्षा परिषदे

जाहीर केलं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या पेपरफुटीवरून सरकारवर टीका केली. या प्रकरणाची तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशारा त्यांनी दिला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी सेशेल्सच्या 3 दिवसीय दौऱ्यांसाठी रवाना झाले. आपल्या या भेटीत प्रधानमंत्री मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत. या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय सभेला संबोधित करतील. असा बहुमान मिळणारे ते पहिले भारतीय प्रधानमंत्री असणार आहेत. या घडामोडींमधून दोन्ही देशांना जोडणारी भक्कम लोकशाही मूल्य आणि संसदीय परंपरेचं दर्शन घडतं, असं प्रधानमंत्र्यांनी या दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. दोन्ही देशांमधली मैत्री अधिक दृढ करण्यासाठी तसंच हिंद महासागर क्षेत्रातल्या लोकांची प्रगती आणि समृद्धीसाठी आपण सेशेल्सचे राष्ट्रपती डॉ पॅट्रिक हर्मिनी यांच्यासोबत चर्चा करायला उत्सुक आहोत, असंही प्रधानमंत्र्यांनी या निवेदनात म्हटलं आहे. सेशेल्स हा भारतालगतच्या सागरी प्रदेशातला एक महत्वाचा शेजारी देश आहे. तसंच भारताचा महासागर हा उपक्रम आणि ग्लोबल साऊथ अंतर्गतच्या देशांप्रती असलेल्या वचनबद्धतेतला तो एक महत्वाचा भागीदार देश आहे, असंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. या दौऱ्यात प्रधानमंत्री सेशेल्समधल्या भारतीय समुदायाशी देखील संवाद साधतील. आपल्या या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होतील. हिंद महासागर क्षेत्रातल्या सागरी सहकार्याचा विस्तार होईल, तसंच सुरक्षित, शांततापूर्ण आणि समृद्ध क्षेत्रासाठीच्या परस्पर सामायिक संकल्पाला पुढची दिशा देण्यात मदत होईल, असा विश्वासही प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला. दरम्यान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं या भारताच्या मागणीला सेशेल्सनं पाठिंबा दर्शवला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सेशेल्स दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सेशेल्सचे परराष्ट्रमंत्री बॅरी फॉरे यांनी ही घोषणा केली. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य एमएसएमई अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाच्या योगदानावर अवलंबून आहे, असं मत उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं. एमएसएमई दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. एमएसएमई क्षेत्र देशातल्या नवउद्योजकांच्या पहिल्या पिढीच्या धाडसाचं प्रतिनिधित्व करत असल्याचं त्यांनी सांगितलं. हे क्षेत्र उत्पादनांची उच्च गुणवत्ता बाळगत देशाच्या एकूण निर्यातीत सुमारे 50% योगदान देतं, असंही ते म्हणाले. उत्पादन आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी नवउद्योजकांनी नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असं आवाहन त्यांनी केलं. नवी दिल्ली इथं येत्या 29 जूनला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण परिषदेचं 16वं अधिवेशन होत असून केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवणार आहेत. विविध राज्य केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, संसद सदस्य तसंच केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी या अधिवेशनात सहभागी होणार आहेत. इस्रायल गाझामध्ये करत असलेल्या नरसंहाराच्या मुद्द्यावर केंद्र सरकारचं मौन निषेधार्ह असून सरकारची ही भूमिका राष्ट्रीय हिताच्या दृष्टिकोनातून न पटणारी असल्याचं काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. भारतानं पॅलेस्टाईन, इराण आणि संपूर्ण मध्य पूर्वेतल्या आपल्या ऐतिहासिक मित्र देशांपासून अंतर राखलं आहे. यासोबतच जागतिक पातळीवरच्या जनमतापासूनही स्वतःला वेगळं ठेवलं आहे. त्यामुळे पाकिस्तानला मध्यस्थ म्हणून दावा करण्याची संधी मिळाली, असा आरोपही त्यांनी केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून मन की बातच्या 135व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, युट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन एआयआर ऍपवरून मन की बात ऐकता येणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या टी ट्वेंटी मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताला आयर्लंडनं
34 धावांनी पराभूत केलं. बेलफास्ट इथं काल झालेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतानं 8व्या षटकात केवळ 51

0: धावत आयलंडचे चार गडीही बाद केले. मात्र त्यानंतर लॉर्कन आणि गॅरेथ यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे आयर्लंडला निर्धारित 20 षटकात 9 बाद 182 धावा करता आल्या. आयर्लंडच्या वतीनं लॉर्कन यानं सर्वाधिक 50 तर गॅरेथनं 49 धावा केल्या. भारताच्या वतीनं हर्षित राणा यानं आयर्लंडचे 3 गडी बाद केले. विजयासाठी 182 धावांचा पाठलाग करताना भारताचे फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत गेले. सलामवीर अभिषेक शर्मा वगळता कोणत्याही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही आणि भारताचा संपूर्ण संघ 18 षटकं आणि 5 चेंडूत केवळ 148 धावा करून माघारी परतला. अभिषेकनं सर्वाधिक 49 धावा केल्या तर आयर्लंडच्या मॅथ्यू हॅम्प्रेयस आणि मॅथ्यू होलार्ड यांनी भारताचे प्रत्येकी 3 गडी बाद केले. आता मालिकेतला दुसरा आणि अखेरचा सामना उद्या होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना 6 वाजता सुरू होईल. गुजरातमधल्या 14 शहरांमध्ये भारत टॅक्सी या सहकार तत्वावर आधारित टॅक्सी सेवेचा प्रारंभ गांधीनगर इथं आज केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झाला. येत्या 2 वर्षात भारत टॅक्सी सेवेचा विस्तार देशभरातल्या 500 शहरांमध्ये केला जाईल अशी घोषणा अमित शहा यांनी यावेळी केली. भारत टॅक्सी हे सहकार क्षेत्रातलं परिवर्तनकारी पाऊल आहे असं ते म्हणाले. चालकापर्यंत थेट लाभ पोचवण्यावर या मॉडेलचा भर असेल. चालकाचं शोषण थांबवणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं शहा यांनी सांगितलं.
1: भारत टैक्सी बनने का सबसे पहला कारण है कि हमारे सारथियों का और हमारे ग्राहकों का किसी का भी शोषण न हो, ये सबसे पहला कारण. दूसरा, सारथी का सम्मान हो. वो ऐप पर रजिस्ट्रेशन के लिए मोहताज नहीं है. आज मैं गर्व से कहता हूँ, भारत टैक्सी के साथ जुड़े हुए 7 लाख सारथी भारत टैक्सी के मालिक है.
0: यावेळी भारत टॅक्सीने गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशन, अहमदाबाद महानगरपालिका, गुजरात राज्य सहकारी बँक, राज्य वाहतूक पोलीस यांच्याशी सामंजस्य करार केले. येत्या आठवड्यात राज्यभरात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकणात 30 जूनपर्यंत पावसाचा जोर असेल आणि किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विदर्भातही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. टीईटीचा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द. निष्पक्ष चौकशीची काँग्रेसची मागणी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशेल्सच्या 3 दिवसाच्या दौऱ्यासाठी रवाना. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर अवलंबून असल्याचं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचं प्रतिपादन. आणि T20 मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा आयर्लंडकडून 34 धावांनी पराभव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 kHz आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 आणि 25 सेकंद झाली आहेत. आजची आमची पहिली प्रसारण सभा आता इथेच समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया संध्याकाळी ठीक 5 वाजता आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेमध्ये. दरम्यान आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम जरूर ऐकू शकता. तोपर्यंत नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 वाजता आहेत. आजच्या आमच्या दुसऱ्या सभेत श्रोत्यांचं सहर्ष स्वागत. आता आपण ऐकणार आहोत ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. TET अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. राजीव शॉ, आकाश कुमार आणि धीरज सिंह अशी आरोपींची नावं आहेत. त्यांच्या ताब्यातून मोबाईल, रोख रक्कम आणि TET परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे 4 संच जप्त करण्यात आले आहेत. परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 3 दिवसीय दौऱ्यासाठी सेशेल्स इथं पोहोचले. सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून ते सहभागी होणार आहेत. या दौऱ्यात प्रधानमंत्री सेशेल्सच्या राष्ट्रीय सभेला संबोधित करतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून मन की बातच्या 135 भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, यूट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरून मन की बात ऐकता येणार आहे. राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु अशा सर्व धरणांमध्ये आज सकाळपर्यंत सरासरी 22.73% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. अमरावती विभागात सर्वाधिक 38.11% पाणीसाठा असून त्यापाठोपाठ नागपूर विभागात 30.57%, कोकण विभागात 27.72%, नाशिक विभागात 24.84%, छत्रपती संभाजीनगर विभागात 24.52% आणि पुणे विभागात सर्वात कमी 13.46% उपयुक्त पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे. पक्षांतर करणाऱ्या खासदारांना आणि भाजपलाही जाब विचारा असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी यवतमाळमध्ये केलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून बाहेर पडलेल्या खासदारांच्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे दौऱ्यावर आहेत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता.

वाहिनी संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूया मालती कृष्णमोहन यांचं वीणावादन. यात हंसध्वनी राग आदी तालात, माया माळव गवळा राग रूपक तालात, आनंद भैरवी राग आदी तालात, तर वसंत राग रूपक तालात निबद्ध आहे. ऐकूया मालती कृष्णमोहन यांचं वीणावादन.

श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मालती कृष्णमोहन यांचं वीणावादन ऐकलं. त्यांना मृदंगमवर साथ दिली होती AL नाथ यांनी. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 झाली आहेत. आता ऐकणार आहोत युवकांसाठीचा कार्यक्रम युववाणी.

हाय, हॅलो आणि नमस्कार. सांगली आकाशवाणी निर्मित युवा बीट्स या कार्यक्रमात मी मयुरेश बडवे तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर आजच्या युवा बीट्समध्ये आपण ऐकणार आहोत दोन जनरेशन्स मधला संवाद. एक अपडेटेड आणि पॅशन ओरिएंटेड वर्क मेथड फॉलो करणारी आणि एक ट्रेडिशनल वर्क मेथड फॉलो करणारी. आता ह्यात नक्की फ्रीलॅन्सिंग बरोबर किंवा फिक्स्ड इन्कम देणारा जॉब बरोबर हे आपण ऐकून घेऊयाच, पण त्याआधी तुमची एनर्जी बूस्ट करायला आणि तुम्हाला मोटिवेट करायला ऐकूयात 2018 मध्ये आलेल्या संजू या चित्रपटातील हे सुंदर असं गाणं.

0: सुखविंदर सिंग यांच्या आवाजातील हे गाणं आपल्याला प्रत्येक परिस्थितीशी लढा द्यायला शिकवतं. यानंतर ऐकूयात पॅशन आणि पेचेक या दोन गोष्टींमधला इंटरेस्टिंग असा संवाद.
1: आई अगं झोपली आहेस का?
0: ताई, आई मावशीकडे गेली संध्याकाळी, उद्या सकाळी येणार आहे, विसरलीस का?
1: अरे देवा, होती बोलली होती रे मला, मीच विसरले. ए बर जा पाणी घेऊन ये माझ्यासाठी.
0: ए पाणी बिणी काय आणणार नाही, मला किती कामं पडली आहेत आणि फार लांब आहे का आपलं किचन, जा घेऊन ये. जा
1: ए काय कामं करतोयस रे, लॅपटॉपवर गेमच खेळत बसलास ना.
0: अगं गेम कुठं खेळतोय, काम करतोय, क्लायंटला उद्या व्हिडिओ द्यायचा
1: आहे. ते सोड, तू जेवलास का आणि काय बनवलंस?
0: नाही ना ग, मला वेळच नाही मिळाला. पण तू येताना काय आणलं नाहीस?
1: रोहन रात्री 11:30 मी कॅब मधून येताना जेवण घेऊन येऊ असं वाटतं तुला.
0: हो आई नाही म्हणल्यावर जेवणाचं कोण, तूच बघणार.
1: मी रात्री थकून भागून घरी येते आणि तू मला विचारतोस जेवायला आणलं नाहीस म्हणून. अरे दिवसभर घरीच होतास ना, तूच मागवायचंस काहीतरी.
0: अगं पण मी काही रिकामा नव्हतो, माझंही काम सुरू होतं.
1: कसलं काम रे, लॅपटॉप घेऊन बसलास सकाळपासून, मी जाताना घेतला होतास अजून हातात आहे तुझ्या.
0: अगं मी काय दिवसभर लॅपटॉप नाही घेऊन बसलो, आणि जेवढा वेळ बसलोय ना तेवढा वेळ कामच केलंय, आत्ता पण तेच करतोय.
1: अंधारात स्क्रीनवर डोळे फाडून काय काम करतोस एवढा वेळ?
0: अगं तो ट्रॅव्हल ब्लॉगर नाही का, त्याचा व्हिडिओ एडिट करतोय. मला बघून सांग कसं वाटतोय.
1: तुझं हे फ्रीलान्सिंगचं नाटक कधी संपणार आहे? मला वाटलं तू अभ्यासात बिझी असशील म्हणून जेवला नसशील.
0: अगं नाटक नाही आहे ते, पॅशन आहे माझं, मला यातून पैसे मिळतात ना. कालच एका मुंबईच्या क्लायंटने ऍडव्हान्स दिलाय मला, आणि तू सारखं काय माझ्या कामावर टोमणे मारत असतेस?
1: कारण मला वास्तवाची जाणीव आहे रोहन, टिवायला आलास ना तू. पुढच्या आठवड्यात मिड सेम आहे तुझी, किती अभ्यास झाला तुझा का? नुसतं व्हिडिओ एडिटिंग आणि रील्स एडिटवर आयुष्य घालवणारच.
0: अभ्यास पण होईल ना माझा, पण एक करिअर आहे माझं, मला ह्याच फील्डमध्ये पुढे जायचंय.
1: करिअर वगैरे काय रे रोहन, आवड म्हणून ठीक आहे ना, पण यात स्टेबिलिटी कुठं आहे? आज तुला एखादा व्हिडिओ एडिट करायला मिळाला, उद्या नाही मिळाला.
0: नाही कसा मिळणार, माझं काम चांगलं आहे त्यामुळे लोक येतात परत,

0: आत्ता येतात. पण पुढे काय? तुला माहिती आहे ना AI आलंय.
1: हा मग AI फक्त एक टूल आहे, ते स्वतःहून नवीन काही बनवत नाही ना.
0: अरे पण जे काम तू 4 तासात करतोस ते AI 4 मिनिटात करत.
1: अगं या सगळ्या रिस्क माहिती आहेत मला, म्हणून तर मी नुसतं एडिटिंग वर थांबलेलो नाहीये. मी स्वतःला अपग्रेड करतोय, मी 3D मॉडेलिंग पण शिकतोय, म्हणजे पुढे जाऊन गेम डेव्हलपमेंट मध्ये मला मॉडेल्स कमिशन करता येतील ना.
0: तुला माहितीये ना त्यासाठी किती वेळ लागतो?
1: वेळ लागतो म्हणूनच रात्री रात्री जागतोय ना. आणि जे डोकं मी चालवतो ते AI नाही चालवू शकत.
0: अरे पण ह्या फील्ड डोक्यावर नाही चालत, एफिशियन्सीवर चालतात. मी आज IT मध्ये 9 ते 5 काम करते, त्याने मला महिन्याच्या 1 तारखेला पगार मिळतोय. रोहन फायनान्शियल फ्रीडम आहे मला. तुझं काय? उद्या आपल्या घरावर काही अडचण आली तर

0: तुझं काय, उद्या आपल्या घरावर काही अडचण आली तर तुझं हे पॅशन आपल्याला तारणार आहे का?
1: फायनान्शियल फ्रीडम, ताई तू स्वतःकडे पाहिलेस? 28 वय आहे तुझं, पण 35 ची दिसायला लागलीस. रोज डोकेदुखीच्या गोळ्या खातेस तू. वीकेंडला तुझा बॉस तुला कॉल करून काम करायला लावतो. तुझ्या त्या फिक्स्ड मंथली इन्कमसाठी ना तुझी मेंटल हेल्थ आणि तुझं फ्रीडम सगळं सगळं विकलंयस तू. हे बघ, फक्त मंथली पगार मिळतो म्हणून मी तुझ्यासारखा झोंबी बनू शकत नाही. मला माझं काम एन्जॉय करायचं.
0: हा पगार नसताना तर हे लॅपटॉप, वायफाय कनेक्शन हे सगळं तुला मिळालं नसतं रोहन.
1: माहिती आहे मला, दरवेळेस ऐकवण्याची गरज नाहीये ताई. हे वायफाय, हे लॅपटॉप सगळं तुझ्या पैशावर चालतंय हे मी विसरलेलो नाहीये.
0: मी तुला ऐकवत नाही रे रोहन, पण वास्तवाची जाणीव करून देते. तू कधी विचार केलास की मी माझा जॉब सोडून तुझ्यासारखं घरी का नाही बसत?
1: कारण तुला ती फिक्स्ड पगाराची सवय लागली.
0: सवय नाही, ती गरज आहे. आज जर मी जॉब सोडला तर उद्या या घराचा खर्च कोण चालवणार? तुझं ते कधीतरी येणारे क्लायंट्स की तुझी ती पॅशन? तुला वाटतं मी रोज ऑफिसला एन्जॉय करायला जाते? मलाही कंटाळा येतो रोहन डेली रुटीनचा, पण मला घरातल्या जबाबदाऱ्या दिसतात.
1: आणि तुला असं वाटतं की मला त्या जबाबदाऱ्या दिसत नाही. ताई, मी काय डोळ्यावर पट्टी बांधून नाही बसलोय. मला माहिती आहे तू आपल्या घरासाठी खूप करतेस, म्हणूनच मी माझ्या या फ्रीलॅन्सिंग मध्ये जीव तोडून काम करतोय ना. तुला असं वाटतं की मी रात्रभर टाइमपास करतो. अगं, पण मी नवीन स्किल शिकतोय, स्वतःचा पोर्टफोलिओ तयार करतोय, जेणेकरून 2 वर्षांनी मला कोणापुढे हात पसरावे लागणार नाहीत आणि तुझ्यावर डिपेंडही राहायला लागणार नाही.
0: अरे पण हे 2 वर्षानंतरचं प्लॅनिंग झालं, आजचं काय? आजच्या तारखेला तुझ्याकडे किती सेक्युरिटी आहे? अचानक काही अडचण आली तर काय करणारेस तू? रोहन, तुला हर्ट्झबर्गची थेअरी माहितीये? पैसा हा आनंद देईलच असं नाही, पण पैसा नसला ना की दुःख आणि तणाव नक्की येतो.
1: अगं, पण प्रत्येक गोष्टीची सिक्युरिटी पहिल्या दिवशी नसते ना ताई. तू जेव्हा जॉबला लागलीस तेव्हा पहिल्याच दिवशी तुला सगळं सेट मिळालं होतं का? नाही ना. तसंच हा माझा स्ट्रगलिंग फेज आहे, पण यात माझा स्वतःचा कंट्रोल आहे.
0: कंट्रोल? कसला कंट्रोल रोहन? क्लायंट्सने पैसे वेळेवर दिले नाही तर तू काय करशील रे?
1: अगं, ही रिस्क माहिती आहे ना मला, पण ती मी ठरवून घेतलेली कॅल्क्युलेटेड रिस्क आहे. मी आत्ता जो वेळ इन्व्हेस्ट करतोय ना तो माझ्या स्वतःच्या भविष्यासाठी करतोय, कोणाच्या दुसऱ्याच्या कंपनीचे टार्गेट पूर्ण करायला नाही. मला तुझ्या कष्टाची पूर्ण जाणीव आहे आणि मी लवकरात लवकर स्वतःचा कर्ज स्वतः उचलायला सुरुवात करेन, पण त्यासाठी तू माझ्या कामाला नाटक किंवा टाइमपास म्हणावं असं मला वाटत नाही. माझं स्वप्न आहे हे, मला माझी कला दाखवता येते यातून.
0: अरे पण बेसिक गरजा भागत नसतील तर माणसाला कलेच्या स्वप्नांचा काय उपयोग आहे?
1: अगं, पण सेल्फ डिटर्मिनेशन काही असतं का? नाही, माणसाला स्वतःच्या मर्जीने समाधानाने काम करता यायला हवं. तुझ्या कॉर्पोरेट दुनियेत लोक फक्त क्वायट क्विटिंग करतात. म्हणजे काय माहितीये, काम आवडत नाही पण पगार मिळतो म्हणून फक्त डेस्कवर जाऊन बसायचं आणि गरज आहे तितकंच काम करायचं.
0: अरे पण त्यात चुकीचं काय? आम्हाला तेवढ्याच कामाचे पैसे मिळतात आणि आम्ही तेवढंच करतो.
1: अगं, पण पर्सनल आणि प्रोफेशनल ग्रोथचं काय? ती काहीच होत नाही ना. मला तसं नाही जगायचं. मला रात्री झोपताना वाटलं पाहिजे की मी आज काहीतरी क्रिएटिव्ह आणि भारी केलंय.
0: ठीक आहे, तुला जे करायचं आहे ना ते तू कर.
1: अगं ताई, चिडू नको ग. आणि बघ, याच वयात असं स्वातंत्र्य आहे ना मला हे सगळं करायचं.
0: ठीक आहे ना रे, पण जेव्हा तुझं स्वातंत्र्य तुला ताटात जेवण आणून देणार नाही ना तेव्हा माझ्याकडे येऊ नको.
1: ए, तेव्हाच तेव्हा बघू ग, जा. गुड मॉर्निंग ताई.
0: गुड मॉर्निंग.
1: आज ऑफिसला नाही जायचं?
0: जायचं ना, पण थोडं लेट जाईन आज. डोकं दुखतं रे रात्रभर. मी कॉल केला ऑफिसमध्ये आणि सांगून टाकलंय त्यांना.
1: मग तुझा बॉस काही बोलला नाही?
0: फोनवर कुठला बोलतोय, गेल्यावर बोलणार. अरे लेट जाण्यापेक्षा न गेलेलं बरं वाटतं आजकाल.
1: बरं, थांब, गोळी देतो तुला आणि ते मलम पण लावून देतो, थांब.
0: ऐक ना रोहन, तुझ्याशी बोलायचं आहे थोडं. कालच्यासाठी खरंच सॉरी. अरे अरे, मला इतकं चिडायचं नव्हतं तुझ्यावर, पण ऑफिसचा खूप ताण आहे आणि सगळा तुझ्यावर निघाला.
1: इट्स ओके ताई, माझंही चुकलं. म्हणजे मी तुला झोंबी म्हणायला नको होतं, आय एम व्हेरी सॉरी. पण काल तू जे बोललीस ना सिक्युरिटीबद्दल, ते मी रात्रभर विचार करत होतो. मला भीती वाटते का कधी कधी? काल मी तुला मोठ्याने सांगून गेलो की मला मुंबईच्या क्लायंट्सने ॲडव्हान्स दिलाय, पण खरं सांगायचं तर मागच्या महिन्यातली 2 कामांची पेमेंट अजून थकली आहेत. क्लायंट फोन पण उचलत नाही.
0: मी हेच सांगत होते तुला काल, हीच आहे ती इन्स्टॅबिलिटी.
1: आणि नुसता पैशांचा प्रश्न नाहीये, कधी कधी खूप वेगळेच त्रास होतात.
0: कसला

0: त्रास? तुला तुझं काम आवडतं ना?
1: आवडतं, पण सलग 12-12 तास स्क्रीन कडे बघून डोकं सुन्न होतं.
0: अरे मग ब्रेक घ्यायचास ना रोहन, कोणी जबरदस्ती केली आहे?
1: अगं डेडलाईन्स असतात ताई, आणि सर्वात वाईट म्हणजे जेव्हा क्रिएटिव्ह ब्लॉक येतो तेव्हा वाटतं. डोकं पूर्ण ब्लॉक होतं, काहीच नवीन सुचत नाही, पण काम तर द्यावं लागणार ना.
0: मग काय करतोस तू?
1: काय करणार, तसाच बसून राहतो स्क्रीन समोर. मग माझी पॅशन सुद्धा एखाद्या ओझ्यासारखी वाटायला लागते, आणि माझ्या आवडीची गोष्ट करायला सुद्धा नको नको होतं. जॉब केलेला बरा असं वाटायला लागतं.
0: रोहन हाच प्रॉब्लेम आहे. हे बघ, जेव्हा तुझ्या खात्यात पैसे नसतात तेव्हा तुझं पॅशन, तुझी क्रिएटिव्हिटी सगळी ब्लॉक होते. अरे रिकाम्या खिशाने नाही बघताय स्वप्न.
1: खरं तर तू काल ते फिक्स्ड इन्कमचं बोललीस ना, ते पटलं मला. म्हणजे तुझंच बघ ना, तुझे SIP सुरू आहेत, शेअर्सचा पोर्टफोलिओ छान ग्रो करतोय, बँक बॅलन्स पण मस्त आहे. मला पण तुझ्यासारखा काहीतरी बॅकअप प्लॅन तयार करायचा
0: आहे. अरे वा, मग काय विचार केलास रोहन?
1: म्हणजे हे फ्रीलान्सिंगचे पैसे आहेत ना, त्यातून एखादी मंथली SIP सुरू करणार आहे मी.
0: अरे पण त्यासाठी सुद्धा फिक्स्ड इन्कम लागतो. महिन्याला तुझ्या अकाउंटमधून आपोआप पैसे कट होतात. बॅलन्स इश्यू झाला की पेनाल्टीज लागतात. पण तू इन्व्हेस्टमेंटचा, सिक्युरिटीचा विचार करतोस ना, हे ऐकूनच मला समाधान वाटतं.
1: ताई तू आहेस ना सिक्युअर, मल्टिपल इन्व्हेस्टमेंट्स आहेत तुझ्या, मग तरी तू का इतकी टेन्स असतेस?
0: कारण माझं बँक अकाउंट जरी भरलं असलं ना तरी माझं समाधान होत नाही रे. मला अजूनही आठवतंय, मी जेव्हा कॉलेजमध्ये होते ना तेव्हा मला इव्हेंट्स मॅनेज करायला, सोशलाइज करायला खूप आवडायचं. आता मी फक्त त्या कोडिंगच्या चुका काढतीये, क्लायंटच्या शिव्या खातीये. अरे या पे चेकनं मला सिक्युरिटी दिलीये, पण माझी स्वतःची ओळख खरंच पुसून टाकली. आजकाल असं वाटतं की मी फक्त बिलं भरण्यासाठी जन्म घेतलाय.
1: अगं ताई असं का बोलतीयस?
0: अरे नाहीतर काय, परवा पण आई रूम मध्ये आली, म्हणाली लाईटचं बिल भरायचं आणि निघून गेली. माझं पण काम सुरू होतं तेव्हा, म्हणून पण असेल कदाचित. अरे पण मला वाईट वाटलं रे. आणि ही एकच गोष्ट नाहीये, ऑफिसमध्ये 2 मिनिटं गप्पा मारत बसलं ना की लगेच बॉस येतो, एफिशियन्सीवर लेक्चर देतो. नुसती ती लॅपटॉप स्क्रीन बघत बसावं लागतं, बाकी काहीच करता येत नाही. का तर मंथ एंडला बँक बॅलन्स वाढेल म्हणून.
1: ताई खरं सांगायचं तर आईला तुझ्या पैशांची नाही, तुझी काळजी वाटते. रोज रोज तुला डोकेदुखीच्या गोळ्या घेताना बघून ना खूप वाईट वाटतं तिला.
0: आणि रोहन हे सेम तिचं तुझ्या बाबतीत पण होतं. तू दिवसभर घरात लॅपटॉप घेऊन बसलेला असतोस. अरे मला कळतंय की तू काम करतोस, पण आईला आणि बाहेरच्या लोकांना कसं कळणार आहे? ते म्हणतात यांचा मुलगा काहीच करत नाही, घरात बसून खातो नुसता.
1: अगं पण ताई हे लोक मला उद्या खायला घालणार आहेत का, मग त्यांचा विचार का करतेस तू?
0: अरे खायला देणार नसले तरी बोलायचं पण थांबत नाहीत ना. आईला किती वेळा ऐकून घ्यावं लागतं माहितीये तुला? तू काय करतोस हे त्यांना दिसतच नाहीये.
1: अगं पण माझं काम त्यांना दिसत नाही, म्हणून मी कमवलेल्या पैशांची किंमत नाहीये का?
0: किंमत आहे पण स्टेटस नाहीये. हे बघ रोहन, स्टेटस ही खूप महत्वाची गोष्ट आहे, अशातला काही भाग नाहीये. पण मुलगा जर बॅग घेऊन बाहेर जाताना दिसला तर लोकांनाही वाटतं काहीतरी करतोय, आयुष्यभर सिक्युअर आहे.
1: अगं पण ताई लोकांसाठी मी माझं पॅशन नाही ना सोडू शकत.
0: तसं नाहीये
1: ताई, म्हणजे हे बघ, आपण दोघं एका अर्थी दोन वेगळे आपण चुकीच्या टोकांवर उभे आहोत ना. मी फक्त पॅशनच्या मागे धावतोय आणि तू फक्त पेचेकच्या मागं. पण जर आपण या दोन्ही गोष्टी एकत्र केल्या तर?
0: म्हणजे काय?
1: म्हणजे बघ, मी माझं BSc शिक्षण आधी पूर्ण करतो, त्यानंतर मी एखाद्या चांगल्या कंपनीत बेसिक लेवलचं का होईना पण जॉब शोधेन, ज्यामुळे मला एक बेसलाईन इन्कम मिळेल, महिन्याला फिक्स पगार आला की मला पैशांची चिंता राहणार नाही, आणि त्यानंतर संध्याकाळी किंवा वीकेंडला मी माझं व्हिडिओ एडिटिंगचं काम साईड हसल म्हणून करेन.
0: हा हे अगदी प्रॅक्टिकल बोललास. म्हणजे तुझी नोकरी तुला फायनान्शियल स्टेबिलिटी देईल आणि तुझं फ्रीलान्सिंग तुला सॅटिस्फॅक्शन देईल. आणि समजा पुढे जाऊन तुझं व्हिडिओ एडिटिंगचं काम खूप वाढलं तर तू नोकरी सोडून पूर्ण वेळ तेच करशील.
1: हा म्हणजे मी कॅप्टन अमेरिका आणि पगार ही माझी ढाल असेल, पण माझं फ्रीलान्सिंग म्हणजे थॉरचा हातोडा.
0: हा मोठा आला एव्हेंजर, पण तुला माझा पॉइंट कळला ना, यातच खूप भारी वाटत.
1: ताई माझं ठीक आहे, पण तुझं काय?
0: माझं काय?
1: अगं तू तर नोकरी सोडू शकत नाहीस ना पॅशनसाठी.
0: नाही पण मला एक सुवर्ण मध्य काढावं लागेल, काहीतरी वेगळं करायला हवं.
1: तू जॉब क्राफ्टिंग का ट्राय करत नाहीस?
0: जॉब क्राफ्टिंग हा काय प्रकार
1: आहे? म्हणजे बघ, मी एका पॉडकास्ट मध्ये ऐकलं होतं, जॉब क्राफ्टिंग म्हणजे आहे त्या नोकरीतच आपल्या आवडीची गोष्ट शोधायची किंवा निर्माण करायची.

0: अरे पण मला तुझ्यासारखी स्पेसिफिक कला नाही आहेत.
1: अगं सोशलायझिंग पण एक कलाच आहे, सगळ्यांना नाही जमत ते.
0: अरे पण त्याचा मला कुठे उपयोग होणार आहे?
1: म्हणजे बघ, तुला लोकांशी बोलायला, मॅनेजमेंट करायला, सोशल वर्क करायला आवडतं ना, मग तू तुझ्या कंपनीच्या HR शी का बोलत नाहीस? कंपनीची CSR कमिटी जॉईन कर.
0: CSR कमिटी ती काय करते?
1: अगं ह्याच CSR कमिटी मधून कंपनी सोशल वर्क करतात, त्यात तू पार्टिसिपेट कर ना. तुझं IT चं काम करत करत सेम प्रिमायसेस मध्ये तू तुझं पॅशन फॉलो करू शकतेस.
0: सोशल वर्क? अरे रोहन, मला माझा रेग्युलर जॉब करायला वेळ मिळत नाही, त्यात हे एक्स्ट्रा काम कुठून करू? विकेंडला पण बॉसची कामं असतात, आणि हे एक्स्ट्रा काही केलं ना तर उरलेला श्वास पण कोंडेल माझा.
1: अगं ताई पण आठव ना, तू कॉलेजमध्ये असताना काय काय करायचीस. तू एकाच वेळेस कॉलेजचं मॅगझिन सांभाळायचीस, ड्रामा क्लबचे इव्हेंट मॅनेज करायचीस, आणि तरीही तुला वेळ मिळायचा अभ्यास करायला. तेव्हा नव्हती की तुझी चिडचिड होत?
0: ते वेगळं होतं रे, तेव्हा मी कधीच थकत पण नव्हते. रात्री उशिरापर्यंत आम्ही डेकोरेशन करायचो, तरी दुसऱ्या दिवशी सकाळी लेक्चरला फ्रेश असायचो.
1: एक्झॅक्टली, कारण ती तुझी पॅशन होती. ऊर्जा आहे तुझ्याकडे ताई, ती संपलेली नाहीये. फक्त ती चुकीच्या जागी, म्हणजे फक्त कोडिंगच्या चुका शोधण्यात खर्च होतीये. CSR कमिटीमध्ये तुला पुन्हा तेच इव्हेंट ऑर्गनाइज करता येतील, लोकांशी कनेक्ट होता येईल, तुझा तो कॉलेजवाला नेहाचा स्पार्क परत येईल, आणि त्यासाठी तुला जॉबही सोडावा लागणार नाही.
0: अरे म्हणजे मला जॉबही बदलावा लागणार नाही, माझा पगारही सेक्युअर राहील, आणि मला कामात नवीन पर्पस पण मिळेल. रोहन, दिस इज अ ब्रिलियंट आयडिया. मी एक काम करते, मी सोमवारी ऑफिसला गेल्या गेल्या आधी HR ला मेल टाकते.
1: बघ, पॅशन आणि पेचेक हे शत्रू नाही आहेत, ती एकाच गाडीची दोन चाकं आहेत. पैशांशिवाय पॅशन टिकत नाही, आणि पॅशनशिवाय पैसे कमवण्यात मजा नाही. आपल्याला फक्त बॅलेन्स साधायचा आहे.
0: पटलं बाबा तुझं म्हणणं. काल रात्री मी ज्या भावाला मूर्ख समजत होते, तो रातोरात एवढा समजूतदार कसा झाला?
1: टॅलेंट आहे गं ताई.
0: ए टॅलेंट अभ्यासात वापर जरा, मिड सेम क्लिअर करशील.
1: हा, मिड सेम वरनं आठवलं. आता एक डील करूया.
0: कुठली डील?
1: हे बघ, मी आजपासून माझ्या मिडसेमचा सिरियसली अभ्यास करणार, नो एक्सक्यूज. पण तू
0: मी काय,
1: तू या विकेंडला लॅपटॉप बंद करून माझ्यासोबत नवीन आलेलं नाटक बघायला यायचं, आणि मग त्यानंतर आपण मस्त बाहेर जेवायला जायचं तुझ्या पेचेक मधून.
0: नाही नाही नाही तुझं पॅशन जे तुला पैसे आणून देत आहे ना, त्यातून केलेलं जेवण जास्त टेस्टी लागेल असं वाटतंय मला.
1: ताई, तूच आत्ता म्हणालीस ना, फायनान्शियल फ्रीडम असायला पाहिजे. मग तुझ्याकडे बिल भरण्याचा फायनान्स आहे, आणि माझ्याकडे मस्त काहीतरी ऑर्डर करायचं फ्रीडम. विन विन सिच्युएशन आहे दोघांसाठी.
0: डन, डील पक्की. पण थांब, माझी पण एक अट आहे.
1: आता कसली अट? अगं मी अभ्यासाला तयार झालो ना.
0: फक्त अभ्यास नाही रोहन, मला तुझ्या आणि माझ्या दोघांच्याही वर्क लाईफ बॅलन्स बद्दल एक रूल ऍड करायचा आहे. तू आजपासून रात्री 11:30 नंतर लॅपटॉपला हात लावणार नाहीयेस. तुझं ते पॅशन असो किंवा फ्रीलान्सिंग, रात्रीची झोप नीटच असायला हवी रोहन. ओके?
1: अगं पण ताई, रात्रीच तर शांतता असते, म्हणजे क्रिएटिव्ह कामं तेव्हाच होतात ग.
0: काहीही नाही, तू रात्री जागतोस ना म्हणून इतके डार्क सर्कल्स आले डोळ्याखाली. 11:30 म्हणजे 11:30 शट डाऊन.
1: बर बर, ठीक आहे, मला तुझी अट मान्य. पण मग माझी एक क्रॉस अट आहे.
0: बोल काय.
1: रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी तू तुझा तो ऑफिसचा फोन डू नॉट डिस्टर्ब वर टाकायचा. विकेंडलाही तुझा बॉस तुला कॉल करून काम करायला लावतो, आणि तू निमूटपणे करतेस. हे चालणार नाही. विकेंड तुझा स्वतःचा आहे, बॉसचा नाही.
0: अरे पण काही इमर्जन्सी आली तर काय करणार?
1: ऑफिसमध्ये आग लागली तरच ती इमर्जन्सी समजायची. बाकी सगळं सोमवारच्या सकाळपर्यंत थांबू शकतं. जर मी माझी रात्रीची शिफ्ट बंद करतोय, तर तुला तुझी विकेंड शिफ्ट बंद करावीच लागेल, मान्य आहे का?
0: बापरे, माझा लहान भाऊ मॅनेजमेंटचा धडे देतोय मला आता. ठीक आहे बाबा, डन. रविवारी लॅपटॉप बंद आणि ऑफिस फोन सायलेंट. चल आता चहा संपव आणि लगेच अभ्यासाला लाग. ओके?
1: येस बॉस.

सांगली आकाशवाणी निर्मित युवा बीट्स या कार्यक्रमात आज आपण ऐकलं पॅशन आणि पेचेक यावरील संवाद, ज्याने आपल्याला समजलं की पॅशन आणि पेचेक ही दोन्ही एकाच गाडीची दोन चाक आहेत, आपल्याला फक्त बॅलन्स करायची गरज आहे. सहभाग मनोज्ञा हुद्दार, मयुरेश बडवे, सादरकर्त्या तेजा दुर्वे. आजच्या युवा बीट्सच्या या हटके एपिसोड मधून मी मयुरेश तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया असाच एक इंटरेस्टिंग विषय घेऊन.

0: आताच आपण युववाणी हा युवकांसाठीचा कार्यक्रम ऐकला.
1: श्रोतेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला, म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला एक कौटुंबिक

0: हिंसाचारा पण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, कि जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवतो.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार.

0: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यभरात उद्या होणारी शिक्षक पात्रतेसाठीची टीईटी परीक्षा पेपरफुटीमुळे पुढे ढकलली। भिवंडी पोलिसांची तिघांना अटक, विरोधकांची चौकशीची मागणी। पक्षांतर करणाऱ्या खासदारांवर उद्धव ठाकरे यांची यवतमाळच्या सभेत जोरदार टीका। शहीद जवानांच्या कुटुंबियांना मुद्रांक शुल्कातून पूर्ण दिलासा। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। आणि नागपूर महानगरपालिकेचा वर्ष 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचा करवाढ नसलेला 6,202.99 कोटी रुपयांचा शिल्की अर्थसंकल्प सादर। आता सविस्तर बातम्या। राज्यभरात उद्या होणारी शिक्षक पात्रतेसाठीची टीईटी परीक्षा पेपरफुटीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं आज ही माहिती दिली। भिवंडी इथल्या काही जणांकडे या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याची माहिती मिळाल्यानं भिवंडी पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकत पोलिसांनी मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करत तिघांना अटक केली आहे। प्राथमिक तपासात आरोपी दिल्लीहून टीईटी परीक्षेचे प्रश्नपत्र घेऊन भिवंडीत आले होते आणि ते सुमारे 1.5 कोटी रुपयात विकण्याच्या तयारीत असल्याचं समोर आलं आहे। राज्यभरातील 1,028 केंद्रांवर उद्या आयोजित करण्यात येणारी शिक्षक पात्रता टीईटी पुढे ढकलण्यात आली असून ही परीक्षा प्रक्रिया पारदर्शकतेत होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं परीक्षा परिषदेमार्फत स्पष्ट करण्यात आलं। दरम्यान टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे। भाजपा सरकारला कोणतीही परीक्षा पेपरफुटीशिवाय घेता येत नसल्याचा आरोप करत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली। अन्यथा तरुणांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरेल असा इशाराही त्यांनी दिला। पेपरफुटीमागील रॅकेट आणि त्याला मिळणारं कथित राजकीय संरक्षण उघड करण्याची गरज असल्याचं सपकाळ यांनी म्हटलं आहे। यवतमाळ इथं आयोजित जाहीर सभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गट, भाजपा आणि पक्षांतर केलेले खासदार संजय देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली। पक्षांतरापूर्वी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ सभेत दाखवत त्यांनी संजय देशमुख यांनी जनादेशाशी गद्दारी केल्याचा आरोप केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधत पक्ष आणि चिन्ह हिरावून घेतले तरी शिवसेना खंबीरपणे उभी असल्याचा दावा त्यांनी केला। जोपर्यंत शिवसैनिक माझ्यासोबत आहे तोपर्यंत कुणीही कितीही प्रयत्न केले तरी शिवसेना संपवू शकत नाही असंही ठाकरे यांनी भाषणाच्या शेवटी स्पष्ट केलं
1: की जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहात तोपर्यंत मी कोणाला घाबरत नाही। जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहात

0: तोपर्यंत कोणी किती प्रयत्न केले तरी ठाकरे काय शिवसेना ही कोणी संपू शकणार नाही आणि तो विश्वास माझ्यात आहे आणि त्या विश्वासाच्या जोरावर या अन्यायाला तोडून फोडून टाकल्याशिवाय मी राहणार नाही एवढं एक वचन मी आपल्याला देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र.
1: विकास निधी वाटपात भेदभाव होत असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारवर प्रश्न उपस्थित केले. राम मंदिर, शेतकरी, पीक विमा आणि संविधानाच्या मुद्द्यांवरूनही त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. राम मंदिरातील देणग्यांचा हिशोब जाहीर करण्याची मागणी करत या विषयावर आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला. शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवल्याचा आरोप करत सरकारला जाब विचारण्याचं आवाहन त्यांनी केलं. सभेच्या शेवटी गद्दारी करणाऱ्यांना आगामी काळात जनतेनं जाब विचारावा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल दिल्लीतील राष्ट्रपती भवनात गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळांमधल्या 96 आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मोठी स्वप्न पाहून शिक्षणाच्या बळावर ती पूर्ण करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करा असा प्रेरक संदेश मुर्मू यांनी विद्यार्थ्यांना दिला. जिल्हा वार्षिक आदिवासी योजनेअंतर्गत गडचिरोली, अहेरी आणि भामरागडच्या शासकीय आश्रमशाळांमधले हे विद्यार्थी शैक्षणिक सहलीसाठी त्या ठिकाणी दाखल झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून मन की बातच्या 135 भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहे. आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, युट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन एआयआर ऍपवरून मन की बात ऐकता येणार आहे. हरियाणातील रेल्वे रुळांवरून आज देशातली पहिली हायड्रोजन रेल्वे यशस्वीरित्या धावली आहे. भारतीय रेल्वेनं आज देशातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेची यशस्वी चाचणी घेतली. या चाचणीदरम्यान प्रामुख्यानं रेल्वेच्या आपत्कालीन ब्रेक यंत्रणेचं अंतर आणि वेगातील संतुलन या तांत्रिक बाबींवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आलं. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य एमएसएमई अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाच्या योगदानावर अवलंबून आहे असं मत उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं. एमएसएमई दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. एमएसएमई क्षेत्र देशातल्या नवउद्योजकांच्या पहिल्या पिढीच्या धाडसाचं प्रतिनिधित्व करत असल्याचं त्यांनी सांगितलं. हे क्षेत्राची उत्पादन उच्च गुणवत्ता बाळगत देशाच्या एकूण निर्यातीत सुमारे 50% योगदान देतं असंही ते म्हणाले. उत्पादन आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी नवउद्योजकांनी नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असं आवाहन त्यांनी केलं आहे.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. शहीद जवान आणि अधिकाऱ्यांच्या वीरपत्नी, वीरमाता तसंच कायदेशीर वारसादारांना शासकीय शेतजमिनीच्या हस्तांतरणाच्या वेळी मुद्रांक शुल्कातून पूर्ण सवलत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं मंजूर केला असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
3: परवाच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आता वीरमाता, वीरपत्नी आणि शहीद कर्मचारी अधिकाऱ्यांच्या परिवारातील कुठल्याही वारसदारांना स्टॅम्प ड्युटी लागणार नाही, मुद्रांक शुल्क लागणार नाही.
1: या निर्णयामुळे शहीदांच्या कुटुंबियांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून यापूर्वी त्यांनाही मुद्रांक शुल्क भरावं लागत होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रवासी विमानानं प्रवास करण्याचा आदर्श घालून दिल्याचं सांगत उद्धव ठाकरे यांनीही त्याच पद्धतीनं प्रवास केल्याचं बावनकुळे यांनी स्वागत केलं. विमान प्रवासादरम्यान प्रत्येक वेळी राजकीय चर्चा होतेच असं नाही असं ते म्हणाले. नागपूर महानगरपालिकेचा वर्ष 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचा 6,202.99 कोटी शिल्की अर्थसंकल्प स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी वखरे यांनी आज महापौर नीता ठाकरे यांच्याकडे सादर केला. या अर्थसंकल्पात नागरिकांवर कोणताही नवीन कर न लावता विकास कामांवर भर देण्यात आला आहे. नाग नदी प्रदूषण मुक्तीसाठी कर्ज रोख्यांद्वारे 200 कोटी उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. प्रत्येक नगरसेवकाला प्रभाग विकासासाठी 25 लाखांचा निधी देण्यात येणार असून 200 क्रीडांगणांच्या विकासाचं उद्दिष्ट जाहीर करण्यात आलं. याशिवाय पे अँड पार्क योजना, महापौर माहेर योजना, स्मार्ट प्रभाग, बुनकर आणि मारबत महोत्सव तसंच अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शताब्दी संग्रहालय उभारण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. महापौर हर्ष मुस्कान योजना, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, 12 नव्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांची उभारणी आणि 12 मनपा शाळांच्या पुनर्बांधणीवरही भर देण्यात आलाय. पर्यटनाला चालना देण्यासाठी #visitnagpur पुस्तिका, अनुभव केंद्र, अत्याधुनिक मत्स्यालय आणि स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर उभारण्याचा प्रस्ताव अर्थसंकल्पात आहे. महालातील गडकरीवाडा इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात उद्या रविवारी 28 जून रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत जनसंपर्क कार्यक्रम होईल. या वेळेत मंत्री महोदय नागरिकांची निवेदनं स्वीकारतील, नागरिकांनी व्यक्तिशः भेटतील आणि त्यांच्याशी संवाद साधतील.

असतील. नागरिकांनी आपल्या समस्या अडचणी मागण्या लेखी स्वरूपात आणाव्या असं आवाहन करण्यात आलंय. अमरावती, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि कोल्हापूर इथं सारथीची विभागीय केंद्र, विद्यार्थी वसतिगृह आणि प्रशिक्षण सुविधा उभारण्याचं काम सुरू असून पुढील वर्षभरात ही कामं पूर्ण होतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. सारथी अर्थात छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेतर्फे पुण्यात काल आयोजित विविध स्पर्धा परीक्षात यश संपादन केलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. हवामान. येत्या काही तासात नागपूर जिल्ह्यासाठी मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागातर्फे जारी करण्यात आलाय. याशिवाय वर्धा, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आगामी काही तासात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पर्जन्यवृष्टीचा येलो अलर्ट, तर गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला, वाशिम आणि बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यभरात उद्या होणारी शिक्षक पात्रतेसाठीची टीईटी परीक्षा पेपरफुटीमुळे पुढे ढकलली. भिवंडी पोलिसांची तिघांना अटक. विरोधकांची चौकशीची मागणी. पक्षांतर करणाऱ्या खासदारांवर उद्धव ठाकरे यांची यवतमाळच्या सभेत जोरदार टीका. शहीद जवानांच्या कुटुंबियांना मुद्रांक शुल्कातून पूर्ण दिलासा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. आणि नागपूर महानगरपालिकेचा वर्ष 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचा करवाढ नसलेला 6,202.99 कोटी रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प सादर. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत मराठी चित्रपट संगीत कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहात आशा भोसले यांनी गायलेलं पाहुरे किती वाट या चित्रपटातलं हे गीत.

आशा भोसले यांनी गायलेलं पाहुरे किती वाट या चित्रपटातील हे गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आपण इथेच संपवित आहोत. ही नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती होती.

0: तो बच्चों ये थी आज की बाल कहानी। आशा है कि आपको ये कहानी पसंद आई होगी और इससे आपको एक अच्छी सीख भी मिली होगी। इसी तरह की रोचक और प्रेरणादायक कहानियों के साथ हम फिर मिलेंगे। तब तक के लिए दीजिए अनुमति, नमस्कार। इस कार्यक्रम के प्रस्तुतकर्ता थे राजू कुमार भारती।
1: आताच आपण हिंदी कार्यक्रम विविध ऐकला। लेखक होते डॉक्टर रमेश यादव। श्रोते हो, आमचे कार्यक्रम प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही ऐकता येतील। आमची पुढची उद्घोषणा थोड्याच वेळात।
2: श्रोते हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
3: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला, म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो।
2: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो।
4: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, कि जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात। मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता।
2: पण मग अशा वेळी करायचं काय?
5: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा।
2: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा, सहभाग शोभाताई कोकीटकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर। अवश्य ऐका सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा।
6: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत। या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासतं, जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे। या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता। दूरध्वनी क्रमांक आहेत 45151429 आणि 45151430, STD कोड आहे 022। तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये। सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे आणि हो त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका। मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरही। वनिता मंडळ।
7: सांगारे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी। भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी, आता नाही बदलणार तर बदलणार कधी। भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून। तर ऐका माग पाणी वाचवा रे।

0: लस टोचणीचा उपाय करा, रोग होण्यापेक्षा टाळलेला बरा.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, सायंकाळचे 7 वाजता आहेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. टीईटीचा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द. परराज्यातल्या तिघांना अटक. टीईटी पेपरफुटी प्रकरणी मकोका लावण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न. निष्पक्ष चौकशीची विरोधकांची मागणी. गेल्या वर्षीच्या जून शेवटच्या आठवड्यात तुलनेत यंदा राज्यातल्या धरणांमध्ये निम्मा पाणीसाठा. बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातल्या उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला सुरुवात. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बात द्वारे देशवासियांशी संवाद साधणार. टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे. या प्रकरणी मकोका लावण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तर या प्रकरणाची तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसनं दिला आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊ आमच्या प्रतिनिधीकडून.
1: ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडीमधल्या काही व्यक्तींकडे टीईटीच्या प्रश्नपत्रिकेतले काही प्रश्न असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी आज पहाटे धाड टाकून चौकशी केली. या व्यक्तींकडे असलेल्या कागदपत्रांमध्ये आणि उद्या होणाऱ्या परीक्षेतले प्रश्न समान असल्याचं आढळून आलं. राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिल्यावर भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. राजीव शॉ, आकाश कुमार आणि धीरज सिंह अशी आरोपींची नावं आहेत. यातले राजीव आणि आकाश हे बिहारचे तर धीरज सिंह हा हरियाणाचा रहिवासी आहे. त्यांच्या ताब्यातून मोबाईल, रोख रक्कम आणि टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे 4 संच जप्त करण्यात आले आहेत. आरोपी भिवंडीत कोणाच्या संपर्कात होते, या प्रकरणात कोणत्या शैक्षणिक संस्था किंवा स्थानिक एजंटचा सहभाग आहे का, तसंच या संपूर्ण नेटवर्कचा सूत्रधार कोण आहे याचा तपास पोलीस करत आहेत अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी बातमीदारांना दिली.
2: 1.5 करोड रुपये त्यांनी अपेक्षा होती, तेवढी मागणी केली होती. त्यानंतर त्यांच्या सिस्टम प्रमाणे ते जे काही विकत घेणारे आहेत त्यांना विकणार आणि नंतर ते खाली जे शिक्षक कॅन्डिडेट आहेत त्यांना विविध रकमामध्ये पेपर देऊन ते विकणार होते.
1: या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या पथकात 2 सहाय्यक पोलीस आयुक्त, 9 पोलीस निरीक्षक आणि इतर 20 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे असं दुधे यांनी सांगितलं. ही पथकं विविध ठिकाणी रवाना झाली आहेत. तपासात जे निष्पन्न होईल त्यानुसार दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं ते म्हणाले. टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीची घटना अत्यंत संतापजनक असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. आरोपींकडून जप्त केलेल्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न टीईटी प्रश्नपत्रिकेतल्या काही प्रश्नांशी जुळत होते अशी माहिती शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. या प्रकरणाची सरकारनं गंभीर दखल घेतली असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
3: माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी पण याची गंभीर नोंद घेतलेली आहे. पोलीस प्रशासनाला त्याचा सखोल चौकशी करण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि या चौकशीतून जे काही समोर येईल

0: त्या सर्वांवर त्या ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल.
1: नीट परीक्षेचा पेपर फुटल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिषदेनं खबरदारी घेतली होती. पेपर कसा फुटला हे चौकशीनंतर स्पष्ट होईल असं भुसे यांनी सांगितलं. सातत्यानं विविध पक्षांचे पेपर फुटणं हे सरकारचं अपयश असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होईलही, पण असे प्रकार वारंवार होणं कधी बंद होणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सरकारला विद्यार्थ्यांच्या भवितव्याविषयी देणं घेणं नाही अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.
2: नीट पेपर फुटले असेल, टीईटी असेल, पोलीस रिक्रुटमेंट असेल, यामध्ये सरकारची भूमिका काय? सरकारला या साध्या परीक्षा व्यवस्थित घेता येत नाही म्हणजे सरकारला विद्यार्थ्यांच्या प्रती त्यांच्या भविष्याच्या संदर्भात काही देणं घेणं नाही.
1: या परीक्षेसाठी यंदा 4,28,122 परीक्षार्थी बसले होते. परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे.
3: राज्यातल्या मोठ्या, मध्यम आणि छोट्या अशा सर्व धरणांमध्ये आज सकाळपर्यंत सरासरी 22.73% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे अशी माहिती राज्य सरकारनं दिली आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 42.16% होता. महसूल विभाग निहाय पाहता अमरावती विभागात सर्वाधिक 38.11% पाणीसाठा असून त्याखालोखाल नागपूर, कोकण, नाशिक, छत्रपती संभाजीनगर विभागाचा क्रमांक लागतो. पुणे विभागात सर्वात कमी 13.46% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याचं शासनानं सांगितलं आहे. रायगडावर पिण्यासाठी पुरेसं पाणी उपलब्ध व्हावं यासाठीच्या योजनेला मंजुरी देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. रायगडावर आज तिथीप्रमाणे 353वा शिवराज्याभिषेक सोहळा झाला. या सोहळ्याला शिंदे उपस्थित होते, त्यावेळी ते बोलत होते. रायगड हा केवळ दगडांनी बांधलेला किल्ला नाही तर तो आपल्या स्वाभिमानाचा कणा आहे असंही ते यावेळी म्हणाले. मंत्री भरत गोगावले, स्थानिक आयोजक आणि हजारो शिवभक्त या सोहळ्याला उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातला दौरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजपासून सुरू केला. निवडून आल्यावर पक्षांतर केलेल्या खासदारांना आणि भाजपालाही जाब विचारा असं आवाहन ठाकरे यांनी यवतमाळ इथल्या सभेत केलं. दरम्यान, तुमचं स्वातंत्र्य कोणाला हिरावू देऊ नका, पुढची निवडणूक होईल तेव्हा आपल्याच पक्षाचा उमेदवार निवडून द्या असं आवाहनही त्यांनी केलं. वाशिममध्ये झालेल्या सभेत त्यांनी पक्षाशी प्रतारणा करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही असा इशारा दिला. याच सभेतून उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वाशिम मतदारसंघातून डॉ सिद्धार्थ देवळे यांच्या उमेदवारीची घोषणा केली. कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावं असं आवाहनही त्यांनी केलं. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा असं आवाहन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी केलं. बारामती इथं खेत बचाओ अभियानांतर्गत आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये कांदा दरात सुधारणा झाली असून कांद्याचा दर सरासरी प्रति क्विंटल 3,000 रुपयांपुढे गेला आहे. पूर्व आशियाई देशांकडून वाढलेली मागणी आणि विविध राज्यातून होत असलेली खरेदी यामुळे लासलगाव, पिंपळगाव, बसवंत सारख्या प्रमुख बाजारपेठांसह अन्य बाजार समित्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. गडचिरोली जिल्ह्यात अवैध वाळू उपसा प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी मंडळ अधिकारी आणि तलाठ्याला निलंबित केलं आहे. तसंच तहसीलदाराच्या निलंबन करण्याचा प्रस्ताव त्यांनी राज्य सरकारला पाठवला आहे. गुरुवारी देसाईगंज तालुक्यातल्या कोंढाळा इथं सिंड्राई रेती घाटावर अवैध रेती उपसा सुरू असताना लोडरखाली दबून एका मजुराचा मृत्यू झाला होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरून मन की बातच्या 135व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, यूट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून मन की बात हा कार्यक्रम ऐकता येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर पोलिसांनी 35,20,000 प्रतिबंधित गुटखा आणि कंटेनर जप्त केला. या प्रकरणी राजस्थानच्या 22 वर्षीय चालकाला अटक करण्यात आली. राष्ट्रीय महामार्गावर नाकाबंदी करून सुरतहून विजयवाड्याकडे जाणारा कंटेनर जप्त करत पोलिसांनी ही कारवाई केली. लातूर जिल्ह्यातल्या शिरूर अनंतपाळ तालुक्यामधल्या शिवपूर गावात आज महिला आणि ग्रामस्थांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या ढाब्याची तोडफोड करून आग लावली. अवैध दारू विक्री करणाऱ्या ढाब्याची पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही ते दखल घेत नसल्यानं ही तोडफोड

0: केल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं. पोलिओमुक्त महाराष्ट्राचा दर्जा कायम राखण्यासाठी सर्व पालकांनी उद्या आयोजित राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावं असं आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. येत्या 2 दिवसात कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहील. बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोराचे वारे वाहतील आणि जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. टीईटीचा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द. परराज्यातल्या 3 जणांना अटक. टीईटी पेपर फुटी प्रकरणी मकोका लावण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न. निष्पक्ष चौकशीची विरोधकांची मागणी. गेल्या वर्षीच्या जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्याच्या तुलनेत यंदा राज्यातल्या धरणांमध्ये निम्मा पाणी साठा. बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातल्या उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला सुरुवात. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बात द्वारे देशवासियांशी संवाद साधणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतरचा कार्यक्रम 7:15 प्रसारित होईल.
2: श्रोतेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
3: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
2: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
4: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
2: पण मग अशा वेळी करायचं काय?
5: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
2: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का? सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
6: श्रोते हो, अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासतं, जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 45151 आणि 45151 STD कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही वनिता मंडळ.
7: सांगारे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग, पाणी वाचवा रे.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. आता ऐकूया साप्ताहिक विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभा समालोचन. लेखन केलं आहे गौरीशंकर घाले यांनी, तर वाचन केलं आहे तुषार पवार यांनी.
1: राज्य सरकारकडून 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर. प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थांविरोधात पथक उभारणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत ग्वाही. अधिवेशनाचं कामकाज हाताळण्यासाठी प्रभारी मंत्र्यांच्या नियुक्तीवरून विरोधकांचा सभात्याग. मुद्रांक नोंदणी प्रक्रियेतील गैरव्यवहारांची महालेखापरीक्षकांमार्फत चौकशी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे. राज्यातील 8 शहरांमध्ये सुसज्ज मराठी भाषा विकास केंद्र उभारणार. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा. ही होती या आठवड्यातली विधानसभेच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाला सोमवार दिनांक 22 जून पासून सुरुवात झाली. प्रथेप्रमाणे पहिल्या दिवशी वंदे मातरम आणि जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीतानं विधानसभेचं कामकाज सुरू झालं. कामकाजाच्या सुरुवातीलाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित आमदार उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि अक्षय कर्डिले यांना विधानसभा सदस्यत्व आणि गोपनीयतेची शपथ दिली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या. यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 साठी 20,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वीच्या कर्जमाफीतील प्रलंबित बोजासाठी 200 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. एकूण 97,706 कोटी रुपयांच्या या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी विविध तांत्रिक समायोजना आणि केंद्र सरकारच्या मदतीचा परतावा लक्षात घेता राज्याच्या तिजोरीवर प्रत्यक्ष निव्वळ अतिरिक्त भार 74,817 कोटी रुपयांचा पडणार आहे. पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांच्यासह विधानसभेच्या दिवंगत माजी सदस्यांच्या निधनाबद्दल सभागृहात शोकप्रस्ताव मांडण्यात आला. विधानसभा अध्यक्षांनी शोकप्रस्तावाचं वाचन केल्यानंतर सभागृहानं 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण केली. प्रस्तावाच्या छापील प्रतींमधील तांत्रिक चुका आणि बारीक फॉन्टमुळे वाचनादरम्यान चुका झाल्याचा खुलासा विधानसभा अध्यक्षांनी केला आणि दिलगिरी व्यक्त केली. पावसाळी अधिवेशनातलं कामकाज हाताळण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याकडील काही खात्यांचा प्रभार अन्य मंत्र्यांकडे दिला असून विधानसभा अध्यक्षांनी याबाबतची माहिती सभागृहाला दिली. मात्र सभागृहात मंत्री असताना अन्य मंत्र्यांकडे प्रभार सोपवण्याची नवी प्रथा चुकीची असल्याचं सांगत विरोधी बाकांवरील सदस्यांनी त्याला हरकत घेतली. मात्र मागील काळातही अशी व्यवस्था करण्यात आली होती अशी आठवण विधानसभा अध्यक्षांनी करून दिली. त्यांच्या या स्पष्टीकरणानं विरोधकांचं समाधान झालं नाही आणि त्यांनी सभात्याग केला. अंमली पदार्थांच्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी पथक उभारण्यात येणार असून ड्रग्ज विरोधी लढ्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना विशेष वेतन आणि पसंतीची नियुक्ती दिली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात केली. राज्य सरकारनं एकूण 15 विभागांचा एकत्रित टास्क फोर्स तयार केल्याचंही त्यांनी यावेळी

0: सांगितलं. राज्यात समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्यासंदर्भातील कायदेशीर मसुदा तयार करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहाला दिली. समान नागरी कायदा लागू करण्यासाठी राज्य सरकार 100% प्रयत्नशील असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशा स्पष्ट सूचना दिल्याचं गृहराज्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यात मराठी भाषेचा प्रचार संवर्धन आणि शासकीय कामकाजातला मराठीचा वापर वाढवण्यासाठी येत्या वर्षभरात पुणे, नाशिक, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर आणि कोल्हापूर या 8 शहरांमध्ये सुसज्ज मराठी भाषा विकास केंद्र उभारणार असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली. सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. यासोबतच लंडनमधील महाराष्ट्र मंडळाच्या ऐतिहासिक इमारतीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं मराठी भाषा वैश्विक केंद्र सुरू केलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. कोकणातील आंबा आणि काजू पिकांचं तब्बल 90% नुकसान झालं असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल अर्थात एनडीआरएफ निकषांच्या पलीकडे जाऊन राज्य सरकारकडून वाढीव आर्थिक मदत दिली जाईल असं आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी सभागृहात दिलं. तर कोकणातील बागायतदारांना तातडीनं दिलासा देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असून 209 कोटी रुपयांच्या मदतनिधीची प्रस्ताव मदत पुनर्वसन विभागाकडे पाठवण्यात आली आहे. तसंच फळपीक विमा योजनेतून निधीही दिला जाणार असून येत्या 15 दिवसात हा निधी वितरित केला जाईल असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी चर्चेदरम्यान स्पष्ट केलं. मुद्रांक शुल्क निश्चितीत अर्धन्यायिक अधिकाऱ्यांच्या गैरवापराच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2026 या काळातील राज्यातील सर्व प्रकरणांची महालेखापाल यांच्या विशेष कृती दलाच्या माध्यमातून सखोल चौकशी केली जाईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन केलं जाणार असल्याचंही महसूल मंत्री बावनकुळे यांनी यासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. राज्यात बालविवाह रोखण्यासाठी राजस्थानच्या धर्तीवर लग्नपत्रिकेत वधू आणि वर यांच्या जन्मतारखेची नोंद करणं बंधनकारक करण्याचा विचार शासन करत असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भातील तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. महाराष्ट्रात आतापर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 6,05,596 घरकुलांची कामं पूर्ण झाली आहेत. देशभरात एखाद्या राज्यानं नोंदवलेला हा विक्रम आहे. या घरांपैकी 5 लाख घरांचं लोकार्पण नुकतंच करण्यात आलं अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी यासंदर्भातील तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. पुणे जिल्ह्यातील लोहगड इथं केतन अगरवाल या तरुणाच्या झालेल्या हत्येच्या निष्पक्ष तपासासाठी या घटनेची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करायचे निर्देश तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी राज्य सरकारला दिले. सदस्य सुनील शेळके यांच्या मागणीनंतर त्यांनी हे निर्देश दिले. मात्र तालिका अध्यक्षांनी दिलेले निर्देश सरकारला लागू होतात का असा तांत्रिक मुद्दा विरोधी पक्षांवरचे सदस्य भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. त्यावर विधानसभा अध्यक्ष या प्रकरणी अंतिम निर्णय घेतील असं तालिका अध्यक्षांनी स्पष्ट केलं.
1: श्रोते हो, आत्ताच आपण विधानसभाचे साप्ताहिक समालोचन ऐकलं. आता ऐकूया विधान परिषदेचे साप्ताहिक समालोचन. लेखन केलं आहे अनुराग कांबळे यांनी, वाचन केलं आहे तुषार पवार यांनी.
0: 97,706.40 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. विधानसभेच्या आमदारांकडून निवडून आलेल्या 10 विधानपरिषद सदस्यांचा परिचय. पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर आणि दिवंगत विधान परिषद सदस्यांना श्रद्धांजली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ मंजूर. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. पुणे विषारी दारूकांडात आवश्यक असल्यास मकोका कायदा लावणार, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची घोषणा. ही होती विधान परिषदेच्या आठवड्याच्या कामकाजातील काही क्षणचित्र. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवार दिनांक 22 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रारंभ झाला. कामकाजाच्या सुरुवातीला विधानसभेच्या आमदारांकडून निवडून आलेल्या डॉ नीलम घोरे, ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू, अंबादास एकनाथराव दानवे, डॉ प्रज्ञा राजीव सातव, प्रमोद शांताराम जठार, झिशान जियाउद्दीन सिद्दीकी, माधवी संजय नाईक, सुनील विनायक कर्जतकर, विवेक बिपिनदादा कोल्हे आणि संजय नथ्थूजी भेंडे यांचा सभागृहाला परिचय करून दिला गेला. 97,706.40 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेत सादर केल्या. सरकारनं नुकतीच घोषणा केलेल्या शेतकरी कर्जमाफीसाठी तब्बल 40,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात आधीच्या कर्जमाफीतील प्रलंबित बोजासाठी 200 कोटी रुपये तर आताच जाहीर करण्यात आलेल्या नव्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 साठी 20,252 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एकूण 97,706 कोटी रुपयांच्या या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी विविध तांत्रिक समायोजना आणि केंद्र सरकारच्या मदतीचा परतावा लक्षात घेता राज्याच्या तिजोरीवर प्रत्यक्ष निव्वळ अतिरिक्त भार 74,817.66 कोटी रुपयांचा

0: पडणार आहे. पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांच्यासह दिवंगत प्राध्यापक भाऊराव तुळशीरामजी देशमुख, सुरेशकुमार कन्हैयालाल जेथलिया यांच्या निधनाबद्दल विधान परिषदेत आदरांजली अर्पण करण्यात आली. सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी हा शोकप्रस्ताव मांडला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच महागाई भत्ता, घरभाडं भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ मंजूर करण्यात आल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. विधान परिषदेत निवेदन करताना मंत्री सरनाईक म्हणाले की या निर्णयामुळे महामंडळावर दरमहा सुमारे 45 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला, तसंच महागाई भत्ता, घरभाडं भत्ता, वार्षिक वेतनवाढीची थकबाकी आणि इतर वैधानिक देणी मिळून सुमारे 5,649 कोटी रुपयांची देयकं अदा करण्यासाठी शासन भविष्यात आवश्यक ते प्रयत्न करेल, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. या निर्णयानंतर 29 जून रोजी प्रस्तावित धरणं आंदोलन मागे घेण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतल्याचं त्यांनी सांगितलं. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या 16 सदस्यांना विधान परिषदेत सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी शपथ दिली. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, डॉ राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन, सुहास सिरसाट यांना यावेळी शपथ देण्यात आली. काही कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये महिलांवरील छळाच्या घटनांबाबत विशिष्ट कार्यपद्धती दिसून येत आहे, त्यामुळे विद्यमान कायदे आणि नियमांचं पुनरावलोकन करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी विधानसभा आणि विधान परिषदेतील महिला सदस्यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार असून ती महिला सुरक्षेसंदर्भातील कायदे, नियम आणि घडलेल्या घटनांचा अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचवेल. राज्य शासन त्या शिफारसींची अंमलबजावणी करेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा ऐतिहासिक दस्तऐवज मिळवण्यात शासनाला यश आलं असून हा दस्तऐवज शासन आपल्या संग्रहात घेऊन त्याचं जतन आणि संवर्धन करणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधान परिषदेत केलेल्या निवेदनात दिली. सांस्कृतिक कार्य विभागानं ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांच्याकडे असलेला संयुक्त महाराष्ट्र चळवळीविषयीचा महत्वाच्या दस्तऐवजाचं शासनाच्या समितीमार्फत परीक्षण आणि मूल्यांकन करून हे सरकारनं आपल्या संग्रही घेण्याचा निर्णय केला आहे, असं त्यांनी सांगितलं. तसंच अन्य कोणाकडे अशा प्रकारचे दस्तऐवज असतील तर ते सरकारला द्यावेत, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी मालवाहू वाहनांतून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई केली जाणार असून अशा वाहनांचे परवाने रद्द करायचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक म्हणाले की अलीकडे घडलेल्या 2 भीषण अपघातांमध्ये अनुक्रमे 13 आणि 11 जणांचा मृत्यू झाला असून दोन्ही घटनांमध्ये अवैध प्रवासी वाहतूक हेच प्रमुख कारण होतं. या प्रकरणांमध्ये वाहन चालकासह संबंधित वाहन मालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित मालवाहू वाहनाचा परवानाही रद्द करण्यात आला आहे. अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली होती. राज्यातील वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील ताण लक्षात घेऊन एसटी महामंडळासाठी 8,300 नवीन बस खरेदी करण्यात आल्या आहेत. राज्यातील अपघातप्रवण ठिकाणांचा अभ्यास करून व्यापक रस्ता सुरक्षा आराखडा तयार करण्यात आलाय. ग्रामीण आणि दुर्गम भागात प्रवाशांना अधिकृत वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी यासाठी 100 मिनी बसेसही ताफ्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील हडपसर, दापोडी आणि फुगेवाडी परिसरात मिथेनॉल मिश्रित विषारी दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणातील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मकोका लावण्यात येईल, अशी घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली. या प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस विभागातील 13 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरण्यात आलं आहे, असंही त्यांनी सांगितलं. राज्यात सध्या विजेची कोणतीही टंचाई नसून कृषी पंपांना नियमानुसार दिवसा 8 तास वीज पुरवठा केला जातोय. राज्यातील सुमारे 75% शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली असून उर्वरित 25% शेतकऱ्यांनाही या वर्षाअखेरीस दिवसा वीज पुरवठ्याच्या कक्षेत आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
1: आताच आपण विधिमंडळाचं साप्ताहिक समालोचन ऐकलं. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.

0: वेळेवर करून घ्या पीयूसी टेस्ट, वाढत्या प्रदूषणावर उपाय बेस्ट.
1: सर सलामत तो पगडी 50, हेल्मेट वापरावर ठेवा विश्वास.
0: वाहन चालवताना मोबाईल वर बोलू नका, धोक्यात जीव घालू नका.
1: धूर धूर वाढतं प्रदूषण, हे काय शहराला आहे भूषण?
0: आपलं वाहन कडेला घ्या, मोबाईल वर बोलण्याचा आनंद घ्या.
1: मोबाईल वर बोलणं वाहनावर, लागेल ना जीव टांगणीवर.
0: सीट बेल्ट लावून कार चालवा, प्रवासाचा वेळ सुखात घालवा.
1: ओव्हरटेक करताना काळजी घ्याल तर लाख मोलाचा जीव वाचवाल.
0: सुरक्षा आपली आपल्या हातात, वाहन नका चालवू भरधाव वेगात.
1: सुरक्षितपणे वाहन चालवू, प्रवासाचा वेळ मजेत घालवू.
0: सुरक्षा आपली आपल्या हातात, नका चालवू वाहन भरधाव वेगात.
2: प्रसार भारतीच्या

0: नमस्कार कास्तकार बांधवांनो, अशा माझं घर माझं वावर या कार्यक्रमात मी श्यामली राऊत आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू असून शेतकरी बांधव पेरणी, पीक नियोजन आणि शेती व्यवस्थापनाच्या विविध कामांमध्ये व्यस्त आहेत. बदलतं हवामान, आधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत शेती पद्धती यांची योग्य माहिती मिळाल्यास शेती अधिक फायदेशीर आणि समृद्ध होऊ शकते. याच उद्देशाने कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि उपयुक्त माहिती आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. चला तर अशा कार्यक्रमाची सुरुवात करूयात. सुरुवातीला ऐकूयात ग्रामगीतेतील काही बोधात्मक ओवी.
1: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, गावी उरली मुख्यतः शेती, ती कशी बशी चालविती, विशेष बुद्धी शक्ती संपत्ती यांचा ओघ दुसरीकडे, उत्तम शिक्षित सामर्थ्यवान ते नोकरीसाठी फिरती वणवण, उद्योग धंदे वा शेती कोठून होईल उन्नत गावची.
0: श्रोते हो, आपण ग्रामगीतेतील काही बोधात्मक ओवी ऐकल्यात. यानंतर वळूयात अशा आपल्या कार्यक्रमांकडे. कास्तकार बांधवांनो, शेतातील उपलब्ध संसाधनांचा वापर करून कमी खर्चात शाश्वत आणि आरोग्यदायी शेती करण्याचा मार्ग म्हणजे नैसर्गिक शेती. याच नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन सुरू केले आहे. याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात. तर सादर करतोय राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन याविषयीची माहिती आणि यासंदर्भात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत नागपूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री रवींद्र मनोहरे. सर नमस्कार.
2: नमस्कार.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
2: धन्यवाद.
0: सर, सर्वप्रथम असं सांगा की आपल्या श्रोत्यांना रासायनिक नैसर्गिक शेती मिशन म्हणजे काय आणि ही योजना शेतकऱ्यांसाठी का महत्वाची आहे आणि एकूणच या योजनेचा उद्देश काय आहे.
2: खरं तर शेतकरी बांधवांनी शेती करताना ज्या दोन तीन प्रकारच्या शेती आहेत, यामध्ये रासायनिक शेती हा एक भाग झाला, त्यानंतर आलं सेंद्रिय शेती आणि आता जे नव्यानं एक अभियान सुरू झालंय 2024 पासून ते आहे राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन. तर याबद्दल यामधला जो फरक आहे तो आपण समजून घेतला पाहिजे. आपल्याला माहित आहे की आपली शेती ही पूर्णतः निसर्ग अवलंबून आहे आणि याकरता लागणाऱ्या ज्या काही निविष्ट आहे, शेतकरी बांधव बरेचदा बाहेरून विकत आणतात आणि बाहेरनं घेत असताना त्यांना रासायनिक कीटकनाशक किंवा रासायनिक खतं याचा ते वापर करत असतात. त्यामुळे होतं काय की आपलं जे जमिनीची सुपीकता आहे ती कमी होत आहे सातत्यानं आणि शेतकरी बांधवाचा खर्च सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होतो आणि याचा दुष्परिणाम म्हणून जो जमिनीचं आरोग्य आहे ते ढासळत चाललेलं आहे, माणसाचं आरोग्य खराब होत चाललेलं आहे. तर यासाठी मग त्याला उत्तर म्हणून हे नैसर्गिक शेतीचं एक नवीन अभियान 2024 पासून केंद्र शासनानं सुरू केलं आहे आणि यामधला उद्देश हाच आहे की आपल्या शेतकरी बांधवांचा जो वाढता खर्च

0: आहे तो आटोक्यात आणणं आणि जे उत्पादनं होतील ते सुद्धा आपल्याला म्हणजे दर्जेदार होतील आणि त्याचा कुठलाही आपला हानी आपल्या जीवितला किंवा आपल्या जमिनीचं आरोग्य सुद्धा अबाधित राखलं जाईल.
1: नक्कीच, म्हणजे असं म्हणता येईल की कमीत कमी खर्चामध्ये चांगल्यात चांगलं उत्पादन देणारी शेती शेतकऱ्यांना करता येईल. सर, आपण मगाशी उल्लेख केला आहे की नैसर्गिक शेतीतला फरक, तर असं सांगा की नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेती या दोन्ही संकल्पना अनेकदा आपल्याला एकसारख्या वाटतात, तर या दोन्हीमधील मूलभूत फरक कोणता आहे?
0: वर्करनी जर आपल्याला ते सारखं वाटत असलं नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेती, पण त्याच्यामध्ये मूलभूत असा खूप आमूल बदल त्याच्यामध्ये फरक आहे. सेंद्रिय शेतीमध्ये काय की आपण ज्या काही बाहेरच्या निविष्ट आहे त्याचा वापर करत असतात. उदाहरणार्थ आपण वापर करत असताना सेंद्रिय खत आहे, गांडूळ खत आहे, व्हर्मी वॉश आहे, कंपोस्ट खत आहे, बायोडायनामिक खत आहे, तर हे जे की खत आहे, जीवाणू खत असतील, हे आपण बाहेरनं खरेदी करतो आणि ती आपल्या शेतामध्ये टाकतो. पण नैसर्गिक शेतीमध्ये असं नाही, आपल्याला जे की निसर्गानं दिलेले आहेत तिथे ज्या काही मूलभूत बाबी असेल, आच्छादन आहे, उदाहरणार्थ वर्षभर जे हिरवं आच्छादन असतं, जैव आच्छादन असतं, हिरवेचं खत असतं, आणि सर्वात महत्वाचं नैसर्गिक शेतीला जे काही त्याला आपण बॅकबोन किंवा पिलर तो म्हणजे आपली गाय, देशी गाय, त्याच्यापासून शेण आणि गोमूत्र एवढं जरी असलं तर ते नैसर्गिक शेतीला पुरेस आहे. आणि मला वाटतं एक गाय आणि त्याच्यापासून जे काही आपल्याला उत्पादन मिळतं तर ते आपण आपल्या नैसर्गिक शेतीसाठी वापरू शकतो. आणि त्यापासून बीजामृत असेल, जीवामृत असेल, घनजीवामृत असेल आणि एकंदरीत आपल्या जे सेंद्रिय कर्ब वाढवण्याचं काम आहे हे नैसर्गिक शेतीमध्ये बिनखर्चाचं काम त्याला म्हणता येईल आपल्याला, की ते आपल्या शेतीतच सर्व दिलंय निसर्गाने आणि आपल्याला फक्त गाय आणि त्याचं शेण आणि गोमूत्राचा जर वापर केला आपण नैसर्गिक शेती चांगल्या पद्धतीने करू शकतो. म्हणूनच नैसर्गिक शेतीला काय म्हटलं की झिरो बजेट नॅचरल फार्मिंग, म्हणजे शून्य खर्च, त्याच्यामध्ये कुठलाही बाहेरचा खर्च बाहेरून विकत आणायचा नाही, मार्केटमधून तिथे वापरायचं नाही, आणि आपल्याला या नैसर्गिक शेतीमध्ये निसर्गाशी सुसंगत आणि एकरूप राहून काम करायचं, हे याच्यामधलं मूलभूत फरक आपल्याला नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीमध्ये सांगता येईल.
1: आपण आता नैसर्गिक शेतीबद्दल बोललाच आहात, तर नैसर्गिक शेतीमध्ये जे जीवामृत, बीजामृत, आच्छादन आणि वापसा हे जे घटक आहेत, तर या घटकांची नेमकी भूमिका काय असते?
0: खरं तर आपल्या जे जमिनीमध्ये म्हणजे मातीचा जो हा प्रकार आहे याच्यामध्ये आपल्याला जर त्याच्यातलं जैविक घटक वाढवायचे असेल तर आपण जसं मी आधी म्हटलं आपल्याला की शेण आणि गोमूत्र याचा एक महत्वाचा भाग त्याच्यामध्ये असतो आणि त्यापासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्युलेशन करू शकतो. आता बीजामृत आहे, जीवामृत आहे, घनजीवामृत आहे, ह्या आपल्याला देशी गाईच्या शेणापासून आपण तयार करू शकतो. आणि यासोबतच आपलं जे आच्छादन म्हटलेलं आहे की आच्छादन करताना आपल्या जमिनीचं जे तापमान आहे, आपण आता हे बघतो की खूप मोठ्या प्रमाणात तापमान वाढलंय, त्यामुळे तिथे सुद्धा आपल्याला जे पाहिजे तेवढं म्हणजे बियाणं रुजत नाही किंवा आपल्याला त्याची उत्पादकता मिळत नाही, अशा वेळेस जर आपलं तिथे मायक्रो क्लायमेट ज्याला म्हणणार आपण की जर जमिनीमध्ये जमीन थंड असली, त्याचा वापसा कंडिशन असली, तर नक्कीच आपलं येणारं जे पीक आहे ते सुद्धा दर्जेदार राहील आणि कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला उत्पादन मिळू शकेल, म्हणजे त्याला पर ड्रॉप मोर क्रॉप जे म्हणतो, एका थेंबापासून जास्तीत जास्त उत्पादन मिळवणं, तर हे मूलभूत तत्व या नैसर्गिक शेतीमध्ये आहे. शेतकरी बांधवांनी स्वतः उत्पादन करायचं स्वतः तिथे शेतामध्ये आणि त्याचा वापर करायचा, जेणेकरून आपलं जे काही तिथली जैवविविधता आहे, पर्यावरणाचा समतोल आहे, तो सुद्धा राखला जाईल.
1: राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन जे आहे आपलं, या अंतर्गत शेतकऱ्यांना अशा कुठल्या बाबी आहेत जे शेतकऱ्यांसाठी आहेत आणि यामध्ये शेतकऱ्यांना अनुदान कशा पद्धतीने दिल्या जाईल?
0: तर या योजनेमधलं एक वैशिष्ट्य ज्याला म्हणता येईल की आपल्याला शेतकरी बांधवांना नैसर्गिक शेती आधी शिकवायची आहे, म्हणजे कशा पद्धतीने करायची आहे, त्याच्यामध्ये काय काय इनपुट आहे, तर म्हणून याच्यात ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ज्याला म्हणतो, म्हणजे याच्यामध्ये प्रशिक्षणावर खूप जास्त भर दिलेला आहे. आणि प्रशिक्षण देत असताना जसं ग्रामस्तरावर म्हटलं, आपल्याला सर्व शेती काही आपल्याला नैसर्गिक पद्धतीने करायची नाही, काही निवडक एक क्लस्टर त्याच्यामध्ये डेव्हलप करायचे, की एखादा क्लस्टर आहे तर त्यासाठी म्हटलेलं आहे की 50 हेक्टर, म्हणजे एका एकराचा जर एक म्हटलं आपण तर 125 एकर, म्हणजे 125 शेतकऱ्यांनी एकत्र यायचं, तो गट झाला आणि त्या गटामार्फत सर्व काम करायचं, हा एक पहिली याच्यामधली अट आहे. दुसरं यामध्ये की हे काम करण्यासाठी आपल्याला कृषी सखी, म्हणजे ज्या काही आपल्या भगिनी आहे महिला शेतकरी, आता हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष आहे या वर्ष, त्यामुळे आपण कृषी सखींना याच्यामध्ये जास्तीत जास्त समाविष्ट करून घेतलं आणि प्रत्येक गटासाठी एक कृषी सखी त्याच्यामध्ये कार्यरत असणार आहे. आणि या कृषी सखीला मानधन जे आहे, मासिक मानधन 5000 रुपयाची तरतूद त्याच्यामध्ये दिली आहे, ही एक तरतूद महत्वाची.
1: महिलांना सुद्धा या माध्यमातून,
0: महिलांच्या माध्यमातून नैसर्गिक शेती म्हटली तर महिलाशिवाय होऊ नाही शक्य, त्यांना सुद्धा याच्यामध्ये मानधनाची तरतूद आहे. काही लोक त्याच्यामध्ये शेतकरी बांधव म्हणजे जीवामृत करतील तर त्यांना ड्रम ते सुद्धा त्यांनी खरेदी करायचं, त्याचं अनुदान त्याला मिळणार आहे. त्याचे काही मूलभूत जेवढ्या काही बाबी त्याच्यामध्ये लागतात तर तो त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे. आणि जसं मी आधी पण म्हटलंय की याचं प्रमाणीकरण केल्याशिवाय आपण नैसर्गिक शेती आहे असं कोणी म्हणणार नाही, तर त्यासाठी सुद्धा याच्यामध्ये तरतूद दिली आहे की प्रमाणीकरणाचा जो काही खर्च आहे तो जवळजवळ आता 2100 रुपये एका हेक्टरला ज्या खर्च असतो, तर तो सुद्धा एरिया सर्टिफाय करण्यासाठी हा खर्च या योजनेमधून देण्याची तरतूद आहे. तर म्हणून आपल्याला थोडेसे हे क्लस्टर तयार करणे त्यांच्या माध्यमातून, आणि हे आता एआयचं युग आहे, म्हणजे बरेचसे संदेश आपले शेतकरी

बांधवांपर्यंत जाऊ द्यायची असेल तर आपल्या कृषी सखी आहे त्यामधल्या तर त्यांच्या माध्यमातून त्यांना मोबाईलची तरतूद याच्यामध्ये की मोबाईल मार्फत ते त्याचा प्रचार प्रसार करतील. आणि यामध्ये आणखी जे काही आपले बायो इनपुट सेंटर बीआरसी युनिट म्हणजे एखादं त्या क्लस्टरमध्ये एक बीआरसी युनिट केलं महिलांनी एकत्र येऊन तर त्या युनिटसाठी लागणाऱ्या जेवढे काही बाबी आहे मग याच्यामध्ये करत असताना त्यात ड्रम खरेदी असेल किंवा बाकी उत्पादन करण्यासाठी जे काही बायो फर्टिलायझर किंवा बायोसाईडचे बाबी असेल तर त्या सुद्धा या बीआरसी युनिटच्या माध्यमातून त्यांना ते करता येईल. तर जसं नीट बेस सर्व आहे म्हणजे जशी गरज असेल त्या भागाची त्यानुसार काम होणार आहे याच्यामध्ये. आणि हे जे याच्यामध्ये सहभाग जो आहे त्या ग्रामपंचायतीचा खूप चांगल्या पद्धतीनं असणं आवश्यक आहे. मोठा कार्यक्रम आहे आणि आपल्याला संपूर्ण म्हणजे राज्यामध्ये जर बघितलं आपण तर जसं 85,000 हेक्टरवर नैसर्गिक

0: जर बघितलं आपण तर जवळजवळ 85,000 हेक्टरवर नैसर्गिक शेतीचं एक लक्ष्यांक याच्यामध्ये शासनाने ठरवून घेतलेलं आहे आणि जवळजवळ 2 ते 2.5 लाख शेतकरी पूर्ण राज्यभर याच्यामध्ये कव्हर होणार आहे. आणि याच्यात आपण जर बघितलं तर नागपूरबद्दल बोलायचं झालं तर आपल्याकडे जवळजवळ आता आम्ही ज्या काही गोशाळा असतील प्रत्येक तालुक्यामध्ये गोशाळा आहेत तर त्यांच्याशी समन्वय साधून तिथले गोशाळ्यामधले जे काही आपले तिथले कर्मचारी आपले कृषी विभागाचे कर्मचारी आत्मा यंत्रणेचे कर्मचारी यांनी एकत्र येऊन असे गट विकसित केले आहे की 50 हेक्टर म्हणजे 125 एकराचे 125 शेतकरी एकत्र येऊन त्यांना दर आठवड्याला त्याची माहिती देणं त्यांना प्रशिक्षित करणं आणि अशा तिचं हे जनजागृतीचा कार्यक्रम यामध्ये समाविष्ट आहे.
1: म्हणजे मोठ्या प्रमाणावर असा हा कार्यक्रम आहे आणि नक्कीच यातून आपल्या शेतकरी बांधवांना बरेच असे फायदे मिळणार आहेत. सर, ही जी नैसर्गिक शेती आहे तर याचे उद्दिष्ट नेमकं आपल्याला काय सांगता येईल?
0: तर याचा उद्देश असा आहे की आपल्याला याची जमिनीची सुपीकता वाढवायची आणि आरोग्य सुधारण्याचं हे करण्याचं पहिलं उद्दिष्ट आहे. आता जे काही आपला शेतमाल उत्पादित होणार आहे तर तो सकस असावा, सुरक्षित असावा आणि त्याच्यामध्ये कुठले रसायन असू नये, रसायनमुक्त असावा, तर हे उत्पादन करण्याचं नैसर्गिक शेतीचं दुसरं उद्दिष्ट आहे. तिसरं याच्यामध्ये आपण म्हणतो की नैसर्गिक शेती जर एका शेतकऱ्याने केली तर ते त्याचा लाभ होणार नाही, एक त्याची एक मूल्य साखळी म्हणू की जसं आपण एक गट एकत्र आला त्यांनी म्हटलं की माझा हा नॅचरल फार्मिंग आहे. आपण बऱ्याचदा बघतो की काही रिमोटमधले जे गाव आहे, आदिवासी गाव आहे, खूप आतमध्ये आहे, ते कुठली खतं वापरत नाही आणि ते खतं वापरत नाही तर त्यांची तुम्ही प्रत बघा, त्याची चव बघा, हे सर्व खूप चांगल्या असते. तर हे सुद्धा एक मूल्य साखळी तयार करणं हा एक नैसर्गिक शेतीचा हे आहे. दुसरं याच्यामध्ये जे की आपल्या नैसर्गिक वनस्पती आहे किंवा याच्यामधले आपल्या म्हणजे परंपरेनुसार जे गाय, देशी गाय आणि त्याच्यापासून जो वापर होत होता तो सुद्धा याच्यामध्ये त्याचं जतन करणं आणि त्याचा वापर करणं नैसर्गिक शेतीमध्ये हे आपलं चौथं उद्दिष्ट याच्यामध्ये म्हणता येईल. आणि यासोबतच जी विविधता आहे, कारण नैसर्गिक शेतीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची पिकं असतात ते आपण तिथे घेत असतो आणि त्यामध्ये एखाद्या वेळेस जर म्हणजे निसर्ग वातावरण बदलामुळे समजा जर काही आपलं एखादं पीक हातचं गेलं तर दुसरं पीक आपल्याकडे असते. म्हणून आपण नैसर्गिक शेतीमध्ये जी आपले आधीची पूर्वज जे करायचे की वेगवेगळे प्रकारचे पिकं ते एका एकरामध्ये घ्यायचे जेणेकरून आपले सर्व त्याचं बॅलन्स राहील. तर ही जैवविविधता ज्याला म्हणू किंवा पीक उत्पादनातली विविधता ही सुद्धा यामध्ये टिकून राहतं. आणि जे काही आपल्याकडे निसर्गाने दिलेलं आहे, प्रकाश असेल, हवा असेल, पाणी असेल, तर याचा कार्यक्षम वापर करणं हे जे नैसर्गिक संसाधन आहे याला जरी सध्या आपण म्हणतो की याला कुठले पैसे पडत नाही, प्रकाशाला पैसे पडत नाही, हवेला पडत नाही, पण ते चांगल्या स्वरूपामध्ये आपल्याकडे असणं आणि जे काही पाणी आहे त्याचा पाण्याचा वापर कार्यक्षम वापर करणं हे नैसर्गिक शेतीमधलं एक महत्वाचं सूत्र आहे. आणि जे नैसर्गिक आपले कीटक आहे ज्याला आपण मित्र कीटक म्हणतो याचं संगोपन करणं यामध्ये, म्हणजे कुठले बाहेरचं पेस्टिसाईड आपण रासायनिक आणून तिथे फवारणी करण्यापेक्षा जे निसर्गाने आपल्याला दिलेलं आहे त्याचा आपण वापर करून आपलं म्हणजे नियंत्रण, कीड नियंत्रण करणं हे एक महत्वाचं याच्यामधलं सूत्र आहे. आणि यासोबतच आपल्याला ज्या काही स्थानिक निविष्ट आहे, ज्या काही आपल्याला लागतं इनपुट, त्याचा वापर आपल्याला करायचा आहे. अल्टिमेटली म्हणजे शेवटचा उद्देश म्हणजे याच्यामधला आपला खर्च कमी करणं आणि निव्वळ उत्पन्न याच्यामध्ये वाढवणं हा एक आपला उद्देश याच्यामधला आहे नैसर्गिक शेतीचा.
1: म्हणजे असं म्हणता येईल की रासायनिक शेतीकडून आता जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी नैसर्गिक शेतीकडे वळायला हवं आणि नक्कीच हे जे नैसर्गिक शेती मिशन आहे ते गट शेतीवर मोठ्या प्रमाणावर आधारित आहे. सर, आपण मगाशी सांगितलं होतं की या मिशन अंतर्गत शेतकऱ्यांना कशा पद्धतीने अनुदान दिल्या जाईल, तर याच संदर्भात माझा असा प्रश्न आहे की या मिशनमध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना कोणत्या आर्थिक लाभ किंवा प्रोत्साहनपर लाभ दिले जातात?
0: आता खरं तर आपल्या नैसर्गिक शेती मिशनमध्ये जे आपण गट यामध्ये निवडतो तर ज्या ठिकाणी खूप वारे माप याचा वापर झालेला आहे रासायनिक खताचा किंवा काही ठिकाणी होऊ शकते की तिथे पोहोचत नाही खत, समजा अशा जे काही गावं आहेत की तिथे आपला खूप मोठा प्रमाण खर्च होतो तर तिथला आपल्याला खर्च कमी होण्यासाठी म्हणून तसे गट याच्यामध्ये निवडणं आणि ज्यांच्याकडे किमान काही देशी गायी आहे किंवा त्याच्यात थोडाफार ते वापर करण्यासाठी इच्छुक आहे तर अशा शेतकरी बांधवांचे गट तयार केले जातात. आणि या ज्या आपल्या स्वतःकडच्या निविष्ट आहे, देशी गाय आणि शेण असेल ते असून ते तयार कसं करायचं आणि त्याचा वापर कसा करायचा तर त्याचं पूर्ण याच्यामध्ये निरीक्षण घेतले जातात. आणि त्याच्यामध्ये त्याचा आधी तर मातीचा नमुना घेऊन त्याच्यातलं सेंद्रिय कर्ब किती आहे, तिथलं नत्रस्फुरत पालाचं प्रमाण कसं आहे, तिथली सुपीकता निर्देशांक किती आहे याचा तो आधी घेतला जातो. आणि नंतर एका वर्षानंतर त्यामध्ये काय परिवर्तन झालं, दुसऱ्या वर्षी काय झालं, तर अशा पद्धतीने त्याचं एक कंटिन्युअस मॉनिटरिंगचं काम जे सनियंत्रण करण्याचं काम या योजनेमार्फत केलं जातं. आणि यामध्ये जे काही अवेअरनेस प्रोग्राम आहे, जनजागृती कार्यक्रम आहे, त्या त्या गटाकरता ते केले जातात, त्यांना सर्टिफिकेशनची तरतूद त्याच्यामध्ये आहे. आणि यामध्ये सोबतच जे काही त्यांना इन्सेंटिव्ह म्हणू आपण, कारण तो जेव्हा इकडे वळतो तर त्याला थोडंफार कमी उत्पादन येऊ शकते, तर त्यासाठी त्या शेतकऱ्यांना एक मॉनिटरी ज्याला म्हणू आपण की 4,000 रुपये एका एकरला त्याच्यामध्ये त्याच्या खात्यावरती आपलं डीबीटी तत्वावरती टाकला होता, म्हणजे त्यांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब केलेला आहे.

0: तर त्याला हे त्याच्यामधलं अनुदान स्वरूपामध्ये, तर एका एकराला 4000 रुपये एका वर्षाला त्याचा त्याचं अनुदान स्वरूपात त्यांनी वापर केला, ते त्याचा इन्सेंटिव्ह म्हणूया आपण, तसं अनुदान त्यांना त्याच्या खात्यावरती दिलं जातं.
1: नक्कीच, म्हणजे कुठल्याही प्रकारचा शेतकरी बंधवांचं नुकसान होऊ न देता त्यांना नैसर्गिक शेतीतून चांगल्यात चांगलं उत्पादन कसं मिळवून देता येईल यासाठी त्यांना योग्य प्रशिक्षण आणि योग्य मॉनिटरिंग करून त्यांना याविषयीची माहिती देण्यात येईल. सर, शेवटी असं सांगा की आपल्या महाराष्ट्रातील जे आपल्या विदर्भातील जे शेतकरी बांधव आहेत तर त्यांना राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनच्या संदर्भात आपण कोणता संदेश देऊ इच्छिता?
0: आता जरी समजा शेतकरी सर्व त्याच्यामध्ये आपले कव्हर होऊ शकले नाही, कारण कार्यक्रम थोडा छोटा आहे आणि आपण आपले शेतकरी तर संख्या भरपूर जास्त असते, तर किमान आपण काही आपल्या शेतामध्ये आपण काही भागामध्ये आपल्या एका एकरामध्ये सुद्धा स्वतःहून आपण कार्यक्रम सुरू करू शकता. याच्यामध्ये आपल्याला हे बघायचं आहे की आपण जे खतं वापरत होतो मागच्या समजा 5 वर्षात, तर अशा वेळेस आपल्याला थोडं एक खताचं नियंत्रण करण्यासाठी एक याचं नियोजन शेतकरी बांधवांनी केलं पाहिजे की मी जे काही खत टाकतो, युरिया डीएपी असेल किंवा बाकी खतं टाकतो आपण, मिश्र खतं टाकतो, तर याचा वापर किमान आपण अर्ध्यावर आणला पाहिजे, म्हणजे जर त्यांना शेती इकडे करायची असेल तर. आणि एखादा आपल्या जमिनीचा एक भाग असा आहे की तिथे मी नैसर्गिक पद्धतीनं फक्त तिथे ह्याच निविष्ट वापरणार, नैसर्गिक म्हणजे त्याला आच्छादन करणार मी तिथे, त्याच्यामध्ये जे काही बीज अमृत असेल त्याची आम्ही म्हणजे बीज प्रक्रिया करणार किंवा जीवामृतचा वापर करणार. तर थोडं ते ऑब्झर्वेशनमध्ये जर ठेवलं शेत आणि दोघांची तुलना केली वर्षाच्या अखेरीमध्ये हंगामाच्या शेवटीला, तर असं लक्षात येईल आपल्याला की नक्कीच इथं जे आपल्याला पीक मिळालं त्याची जी की चव आहे, त्याचा रेट जरी सध्या आता आपल्याला वेगळा करता आला नाही, पण नक्कीच त्याचा हळूहळू आपल्याला त्यांना क्षेत्र वाढवता येईल, एवढंच आपल्याला नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं.
1: रासायनिक शेतीकडून आता नैसर्गिक शेतीकडे आपल्या शेतकरी बांधवांनी वळलं पाहिजे आणि आपलं हे जे राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन आहे या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना नक्कीच मोठा असा आर्थिक लाभ होईल. सर, तुम्ही याविषयी खूप छान अशी माहिती सांगितली, आपल्या शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवली आहे, त्यासाठी आकाशवाणी नागपूर तर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: कसकार बांधवांनो, आपण ऐकत होतात नैसर्गिक शेती मिशन. याविषयी रवींद्र मनोहरे यांची मुलाखत आणि यांच्याशी बातचीत केली होती शामली राऊत यांनी. यानंतर कार्यक्रमात ऐकूयात आपल्या शेतकरी बांधवांच्या आवडीचं एक छानसं गीत.

मंडळी, आपण सावरखेड एक गाव या चित्रपटातलं गीत ऐकलं आणि या गीतासाठी आपल्याला आवड कळवली होती चंद्रपूरवरून ठेमाजी ठिकरे, मंगला ठिकरे आणि चंदू ठिकरे यांनी. यानंतर वळूयात आजच्या आपल्या पुढल्या कार्यक्रमाकडे. सादर करतोय शेताच्या बांधावर ही मालिका. या मालिकेत आज आपण ऐकूयात मुक्काम पोस्ट गव्हाणपूर, तालुका वरुड, जिल्हा अमरावती स्थित प्रगत शेतकरी युवराज बर्डे यांची मुलाखत आणि जाणून

0: घेऊयात त्यांचे त्यांच्या शेतीबद्दलचे अनुभव. हॅलो, नमस्कार.
1: नमस्कार.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपलं नाव सांगा.
1: युवराज धनराज बर्डे.
0: आणि कुठनं बोलताय आपण?
1: कंपोस्ट गव्हाणकुंड, तालुका वरुड, जिल्हा अमरावती.
0: बरं, आणि आपली एकूण शेती किती एकर आहे?
1: माझी जवळपास शेती 12 एकर आहे.
0: आणि 12 एकरांमध्ये मग कुठली पिकं घेता तुम्ही?
1: माझ्याकडे आहे बांधावर सीताफळ आहे, आणि फणस आहे, आंबा आहे, आणि संत्रा आहे.
0: तुम्ही जो संत्रा पट्ट्यामध्ये फणसाचा प्रयोग केलेला आहे, तर त्याबद्दल आम्हाला सांगावं.
1: प्रयोगासाठी मी सुरुवातीला 2 फणसाची झाडं आणली होती. 2008 मध्ये फणसाची 2 झाडं ट्रायलसाठी आणल्यानंतर मी त्याचं उत्पन्न कसं मिळतं, काय मिळतं या पद्धतीने मी सुरुवातीला फणसाची लागवड केली 2 झाडांची. त्याच्यानंतर त्याला 8 वर्षानंतर चांगली फणसं लागली. ते फणसं लागल्यानंतर मग मी निर्णय घेतला की आपल्याकडे फणस हे पीक चांगल्या प्रकारे येऊ शकतं. त्या पद्धतीनं मी पुढलं पाऊल टाकलं. मी फणसाचा प्लॉट लावला 2017 साली. 2017 साली प्लॉट लावल्यानंतर मला मधात असं वाटलं होतं की 4 वर्षांनंतर की माझा प्लॉट यशस्वी होईल की नाही होईल, ही थोडी भीती होती. कारण मी म्हणजे माझ्या जिल्ह्यामध्ये असा एकमेव शेतकरी होतो की हा वेगळा निर्णय घेणारा. आणि यामध्ये जेव्हा मी प्लॉट लावले, भरपूर जणांनी मला माझ्या शेतात येऊ लागले पाहायला, तर त्यांनी मला तर अक्षरशः मूर्खातच काढलं होतं.
0: किंवा
1: संत्र्याच्या पट्ट्यामध्ये तुम्ही फणस कसा काय घेऊ शकता, तर त्यांनी मला असं इग्नोर केल्यासारखं केलं. काही दिवसानंतर म्हणजे 6-7 वर्षाची झाडं झाल्यानंतर जेव्हा मला त्यावर फळं दिसायला लागली, तेव्हा मला असं वाटलं की आपण या प्लॉटमध्ये यशस्वी होऊ शकतो. त्या काळामध्ये भरपूर असे शेतकरी बाहेरचे ज्यांना माहिती होतं की आपल्या एरियामध्ये संत्रा फणस प्लॉट आहे, तर ते भरपूर शेतकरी माझ्याकडे पाहायला यायचे. तर त्यांना म्हणजे ते पाहून म्हणजे आश्चर्यचकित झाले की आपल्या संत्रा पट्ट्यामध्ये फणस कसं काय येऊ शकतं.
0: आम्हालाही म्हणजे हा आगळा वेगळा प्रयोग असा वाटला.
1: त्यामुळे मला म्हणजे एवढं म्हणजे त्यात खरी प्रेरणा तर भेटली आहे माझ्या वडिलाकडून मिळाली मला. म्हणजे तू बा हे संत्र्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही करू शकतो तर फणस प्लॉट लाव. म्हणून मी फणस प्लॉट लावला. त्यासाठी मी थोडी धावपळ केली. म्हणजे धावपळ म्हणजे अशी केली की सोशल मीडियावरून आपले भारतामधले प्रसिद्ध असलेले जे फणस किंग आहे त्यांच्याकडे मी त्यांचे जे व्हिडिओ आले होते ते मी पाहत होतो. त्या व्हिडिओ सोशल मीडियावरून देसाई सरांचे जे व्हिडिओ पाहिले त्या व्हिडिओवरून मी थोडस म्हणजे मला असं वाटलं की हे खरोखर पीक एकदम वेगळं पीक आहे, हे आपण घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर मी त्यांच्यासोबत फोनवर कॉन्टॅक्ट केले, त्यांच्याकडून ती फणसाची माहिती जाणून घेतली. ते माहिती जाणून घेतल्यानंतर मग मी निर्णय घेतला की हा प्लॉट लावायचा. तर तो माझा 8 प्लॉट सक्सेस झाला आहे. 7व्या वर्षापासून त्या बागेमध्ये फणसाचं पीक येणं सुरू झालं. म्हणजे मागच्या वर्षीला कमी फळं आली सुरुवात असल्या कारणानं. त्याच्यानंतर हे जे या वर्षीचं होतं दुसरं पीक, तर याला फणस भरपूर लागले. म्हणजे एका झाडाला जवळपास 25-30 फणस. मागच्या वर्षी 10-12 फणस होते. तर त्यामुळे मला आता असं वाटतं की यापुढेही आता फणसाचा प्लॉट आणखी लावावा.
0: संत्र्याच्या बागेमध्ये आपण फणस लावलेला आहे, तर याचं एकूणच व्यवस्थापन कसं केलं आपण?
1: मॅडम, मी माझं टोटली ऑर्गेनिक आहे. कारण कसं आहे, फणस हे पीक जे आहे हे स्वावलंबी आहे. हे स्वतःच अन्न स्वतः तयार करणारं पीक आहे. कारण याचं वर्षातून म्हणजे 3 वेळा त्याची पानगड होते. आणि ऑलरेडी पावसाळा आला की त्याचं खात होऊन जातं. त्यामुळे त्याला खत व्यवस्थापन करण्याची गरज नाही. पण त्यावर कीडनाशकाची गरज नाही किंवा कुठलाही कीटक येत नाही. त्यामुळे काही फवारणी वगैरे करण्याची गरज नाही, काहीच नाही. म्हणून ते सगळ्यात स्वस्त आणि मस्त पीक आहे.
0: तर आता आपले जे शेतकरी बांधव आहेत त्यांना जर आपल्या संत्र्याच्या बागेमध्ये जर फणस लावायचा असेल तर त्यांना तुम्ही काय सांगाल?
1: मी तर हेच म्हणणार की संत्र्याच्या बागे व्यतिरिक्त तुम्ही आणखी कोणता वेगळा पर्याय शोधला पाहिजे. तर तो पर्याय आहे फणस. हे पीक सगळ्यात उत्तम पीक आहे. कारण याला खर्च नाहीये. संत्रा या पिकाला खूपच खर्च आहे. आताच्या कंडिशन मध्ये आता जनरल जवळपास 90% शेतकरी जे आहे हे ऑर्गेनिक न करता रासायनिक शेती करतात. या रासायनिक शेती केल्यामुळं आता खताचे भाव वाढ झालेली आहे. कीटकनाशकांची दुष्णाशकाची खूप भाव वाढ झालेली आहे. आणि मजूर लेबर याची सुद्धा खूप वाढ झालेली आहे. ज्याला खर्च येत नाही असं पीक शेतकऱ्याने लावलं पाहिजे. तर ते एकमात्र पीक असं आहे की फणस त्याला कुठला प्राणीही खात नाही, फक्त माणूस खातो. त्यामुळे ते सगळ्यात चांगलं पीक आहे.
0: सगळ्यात चांगलं पीक आहे. तर एकूण तुम्ही किती फणसाची झाडं लावली आहेत?
1: मी जवळजवळ माझ्याकडे 105 झाडाचा प्लॉट आहे.
0: अच्छा.
1: एका एकरामध्ये लावलेले आहेत. मी सुद्धा त्याबरोबरच आणि आंबा सुद्धा लावला आहे मी दशेरी केशर.
0: तर तुम्हाला आता उत्पादन कसं मिळतं?
1: मागच्या वर्षी मला सुरुवात असल्या कारणानं म्हणजे पहिलंच वर्ष असल्या कारणानं मला 25-30 हजार रुपये मिळाले. पण या वर्षी मला 60 हजाराच्या वर मिळाले. आता यानंतर जसे जसे झाडांची ग्रोथ होईल त्या पद्धतीनं ते प्रोग्रेस होईल, उत्पन्न वाढेल.

0: बरं, आपली जी व्यावसायिक पीक पद्धती आहे त्याबद्दल आम्हाला सांगा.
1: हे जे पारंपरिक पीक पद्धती आहे, आमच्याकडे टोटल संत्र्याचा बेल्ट आहे. या संत्र्याचा बेल्ट असल्या कारणानं दुसरं कोणतंही पीक कोणी घेत नाही, पण ज्यांची जमीन खाली आहे ते कपाशी घेतात, मिरची घेतात, सोयाबीन घेतात, तूर घेतात, अशी पिकं घेतात. पण माझ्याकडे संत्राच आहे जास्तीत जास्त. पण मी या संत्र्याला काहीतरी पर्याय शोधून मी फणस आणि आंब्याची लागवड केली होती.
0: तर या सगळ्यातून तुम्हाला म्हणजे ही जी आपली व्यावसायिक पीक पद्धती आहे, तर याच्यात म्हणजे तुम्ही याचं नियोजन कसं करता आणि तुम्हाला कसं उत्पादन मिळतं? म्हणजे एकूणच तुम्ही आता संत्र्याच्या पट्ट्यामध्ये फणस सुद्धा लावला आहे, आंबा सुद्धा घेता, तर हे कसं काय मॅनेज करता सगळ्या गोष्टींनी? याच्यातून तुम्हाला किती उत्पन्न मिळतं?
1: मॅडम ते कसं आहे, मृग नक्षत्रानंतर जेव्हा आंब्याचे म्हणजे मृग भारतीचे संत्र निघतात, त्याचा जो टायमिंग आहे त्याचा टायमिंग आहे मार्चला किंवा फरवरी महिन्यामध्ये. आमच्याकडे तर जानेवारी आणि फरवरी मध्ये संत्रा निघणं सुरू होते. आणि आंब्याचा जो सीझन आहे, आंब्याचा सीझन जो असा आहे की तो डिसेंबर पासून तर मे महिन्यापर्यंत हा सीझन आहे. तसाच फणसाचा सुद्धा तोच सीझन आहे सेम. मग हे दोन सीझन बरोबर आपल्याला ऍडजस्ट करता येतात. फक्त संत्रा हा वेगळा आहे, त्या तो जानेवारी आणि फरवरी मध्ये येतो काढणीस. आणि फणस जे पीक आहे मार्च महिन्यापासून तर जून महिन्यापर्यंत काढणीस येतात. त्याचप्रमाणे आंबा जो आहे तो सुद्धा मार्च पासून जून महिन्यापर्यंत काढणीस येतो. त्याच्याने याचं मॅनेजमेंट व्यवस्थापन पद्धतीने करता येतं.
0: आणि आपण बघतो की पावसाळ्यामध्ये खूप पाऊस असतो, गारपीट होत असते, कधी कधी फळगळती पण होते, तर या गोष्टी तुम्ही कशा मग याच्यावर कसं मात करता?
1: यावर आता पहा, माझ्याकडे दोन प्रकारची शेती मी केलेली आहे. कारण लोकांना ते कळलं पाहिजे की ऑर्गॅनिक केल्याने काय होते आणि रासायनिक केल्याने काय होते. त्यासाठी मी सुरुवातीलाच दोन पार्ट करून ठेवले आहे शेतीचे, म्हणजे लोकांना हे कळलं पाहिजे म्हणून. तर रासायनिक शेतीमध्ये अति पावसाळा झाला तर फळ पिकाची गळण सगळ्यात जास्त होते, विशेषतः संत्र्यामध्ये. आंब्यामध्ये होत नाही आणि फणसामध्ये तर होतच नाही, काही प्रॉब्लेम नाही. तर जर ऑर्गॅनिक केलं तर संत्र्यामध्ये, जर ऑर्गॅनिक केलं तुम्ही तर संत्र्यामध्ये ऑर्गॅनिक केल्यानंतर कुठलीही फळगड, वातावरण कितीही बदललं, पाऊस कितीही झाला तर ऑर्गॅनिक मधलं कुठलंही फळ जास्त गळ होत नाही.
0: अच्छा,
1: त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी ऑर्गॅनिक कडे वळलं पाहिजे.
0: नक्कीच. आणि आपण जैविक मिशन मध्ये सुद्धा सहभागी आहात.
1: हा,
0: तर त्याबद्दल आपण.
1: मी माझ्या तालुक्यामध्ये शक्तिवर्धा फार्मर प्रोड्यूस कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये मी मास्टर ट्रेनर म्हणून काम करतो. तर यामध्ये मी प्रत्येक शेतकऱ्याला, जवळपास मी 326 शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो. आमच्याकडे 15 गट आहे, त्यामुळे टोटल 326 शेतकरी होतात. प्रत्येकांच्या शेतामध्ये व्हिजिट देतो, त्यांना जैविक शेती मिशन बद्दल, जैविक बद्दल मार्गदर्शन करतो. त्यांना कुठले प्रोडक्ट घरी तयार करता येतात, म्हणजे निविष्ठा कुठल्या तयार करता येतात, कीटकनाशक बुरशीनाशक जे आहे आणि खतं कसे तयार करायचे, हे सर्व प्रकारचे मी मार्गदर्शन करत असतो.
0: आणि मला सांगा की आपण आता जे काही उत्पन्न घेता तर त्याची विक्रीची व्यवस्था, आपण विक्रीचं व्यवस्थापन आपलं कसं आहे?
1: मी माझ्या शक्तिवर्धा फार्मर प्रोड्यूस कंपनीच्या माध्यमातून यावर्षी 50% विक्री केलेली आहे. आणि उर्वरित जे 50% विक्री म्हणजे विकायचा जो माल होता तो मी होम डिलिव्हरी केलेली आहे.
0: तुमची स्वतःची कंपनी आहे, फार्मास प्रोड्युसर कंपनी?
1: हा, स्वतःचीच कंपनी, म्हणजे आमचे संचालक मंडळ आहे.
0: बरं, तर त्याच्याबद्दल थोडंसं थोडक्यात सांगा मला, फार्मर्स प्रोड्युसर कंपनी विषयी तुमच्या.
1: त्यामध्ये आमच्या फार्मर प्रोड्युस कंपनी मध्ये शक्तिवर्धा फार्मर जैविक शेती मिशन फार्मर प्रोड्युस कंपनी म्हणून रजिस्टर्ड आहे अकोला, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचा योजना आहे ते. त्या माध्यमातून आम्ही कंपनी स्थापन केली. यामध्ये आमच्याकडे संचालक मंडळ जवळपास 9 संचालक मंडळ, संचालकाची बॉडी आहे. या संचालकांच्या माध्यमातून आम्ही जे गटाच्या माध्यमातून जे जैविक शेती करतो त्या शेतीमधून जे निघालेलं उत्पन्न आहे ते आम्ही आमच्याच कंपनीच्या माध्यमातून विक्री करतो. ते घाऊक बाजारामध्ये करतो, किरकोळ बाजारामध्ये करतो आणि होम डिलिव्हरी सुद्धा करतो. त्यामधून आम्हाला म्हणजे जवळपास बाजार भावापेक्षा जास्त आम्हाला नफा मिळतो. म्हणजे ऑर्गॅनिक साठी ग्राहक भरपूर आहे, पण त्या ग्राहकापर्यंत आजपर्यंत कोणी पोहोचलेलं नाही. पण आमची कंपनी प्रत्यक्ष त्या ग्राहकापर्यंत पोहोचलेली आहे. मग आम्हाला दरवर्षी, म्हणजे मागच्या वर्षीपासून तर आम्ही म्हणजे सगळ्यात जास्त ऑर्गॅनिकचा माल विक्री करतो.
0: तर या कंपनीच्या मार्फत तुम्हाला चांगला भाव मिळतो आणि तुमचा फायदाही होतो. बरोबर. तर युवराजची आपल्या भविष्यातील योजना काय आहेत?
1: आता मला माझ्या शेतीमध्ये आणखी काहीतरी वेगळं करायचं आहे, त्यासाठी आमचे नवीन प्लॅनिंग आहे. यावर्षीला आम्हाला दशेरी, केशर आणि मल्लिका नावाच्या व्हेरायटी, आंब्याच्या व्हेरायटी लावायची आहे 1 एकरमध्ये. त्यानंतर 1 एकरमध्ये नारळ लावायचं आहे, जे मलेशियन ड्वार्फ व्हेरायटीचे जे नारळ असतात ते लावायचे, असे काहीतरी वेगवेगळे प्लॅनिंग करायचे आहे. आणि हे निघालेला जो गटाच्या माध्यमातून जो जैविक माल निघणार आहे हा आता आम्हाला मॉलच्या माध्यमातून विक्री कसा करता येईल आणि बाहेर देशामध्ये विक्री कसा करता येईल त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे.
0: युवराजजी, तुमच्या भविष्यातील योजनेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि अगदी वेळात वेळ काढून आपण आमच्याशी बोललात त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे

मी आपली आभारी आहे. धन्यवाद. मंडळी, आपण ऐकत होतात शेताच्या बांधावर या मालिकेअंतर्गत मुक्काम पोस्ट गव्हाणपूर, तालुका वरुड, जिल्हा अमरावती स्थित प्रगत शेतकरी युवराज बर्डे यांची मुलाखत आणि यांच्याशी बातचीत केली होती श्यामली राऊत यांनी. तर श्रोते हो, यासोबतच आजचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. पुन्हा भेटूयात नव्या विषयासह, व्यक्तिमत्वासह आपल्याच आवडत्या माझे घर माझं वावर या कार्यक्रमात. नमस्कार.

देशाच्या नंबर वन रेडिओ चॅनल वर आपल्या लोकप्रिय कार्यक्रमांना आपल्या ब्रँड चे नाव द्यायचंय, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात। तर आता प्रतीक्षा संपली। मधुमालती, सांसधारा आणि बेला के फूल या आपल्याच लोकप्रिय कार्यक्रमांना आपण प्रायोजित करू शकता, तेही फक्त 2856 रुपयात। तर विचार काय करताय, आज संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी। संपर्क क्रमांक 0712-2548-271, 2548-271। मेल आय डी csu.nagpur@gmail.com। कंडिशन्स अप्लाय। आपल्या ब्रँडला नवीन ओळख हवी, आपल्या ब्रँडचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचंय, आपलं नाव गाजवायचंय देशाच्या नंबर वन रेडिओ चॅनल वर, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात। आता प्रतीक्षा संपली। विविध भारती नागपूर आपल्यासाठी घेऊन आला आहे अल्पदरात आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्याची संधी, फक्त 167 रुपयात। तर विचार काय करताय, आज संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी। संपर्क क्रमांक 0712-2548-271, 2548-271। मेल आय डी csu.nagpur@gmail.com। कंडिशन्स अप्लाय।

0: विजेच्या लखलखाटात आकाशात निना देणारी ती देववाणी, धरित्री ते आकाश हे अंतर जिंकणारी ती नभोवाणी, ज्ञान सूचना आणि मनोरंजनाची खाण ती नागपूर आकाशवाणी। ऐकत रहा मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्स वर आकाशवाणी नागपूर केंद्र।
1: दूरदर्शन संच ज्यांचे घरी
2: देशात परदेशातही आपली मायबोली कानी पडी
1: अशी आहे ही DTH आकाशवाणी वाहिनी।
2: गुणवत्ता प्रसारणाची अव्वल दर्जाची
1: अहर्निश सेवा श्रोत्यांच्या आवडीची
2: FM रेनबो आणि FM गोल्ड व्यतिरिक्त नागपूर आणि पुणे केंद्राचे
1: मराठी भाषेतील निवडक कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित केले जाते। प्रसारण सेवा DTH ची तुम्हा आम्हा सर्वांची।

0: चे 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होतील.
1: आकाशवाणी मुंबई. मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. टीईटीचा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द. परराज्यातल्या तिघांना अटक. टीईटी पेपर फुटी प्रकरणी मकोका लावण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न. निष्पक्ष चौकशीची विरोधकांची मागणी. सेशेल्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात सहभागी होणार. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बात द्वारे देशवासियांशी संवाद साधणार. टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे. या प्रकरणी मकोका लावण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. तर या प्रकरणाची तत्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसनं दिला आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडीमधल्या काही व्यक्तींकडे टीईटीच्या प्रश्नपत्रिकेतले काही प्रश्न असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी आज पहाटे धाड टाकून चौकशी केली. या व्यक्तींकडे असलेल्या कागदपत्रांमध्ये आणि उद्या होणाऱ्या परीक्षेतले प्रश्न समान असल्याचं आढळून आलं. राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिल्यावर भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. राजू शॉ, आकाश कुमार आणि धीरज सिंह अशी आरोपींची नावं आहेत. यातले राजू आणि आकाश हे बिहारचे तर धीरज सिंह हा हरियाणाचा रहिवासी आहे. त्यांच्या ताब्यातून मोबाईल, रोख रक्कम आणि टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे 4 संच जप्त करण्यात आले आहेत. आरोपी भिवंडीत कोणाच्या संपर्कात होते, या प्रकरणात कोणत्या शैक्षणिक संस्था किंवा स्थानिक एजंटचा सहभाग आहे का, तसंच या संपूर्ण नेटवर्कचा सूत्रधार कोण आहे याचा तपास पोलीस करत आहेत अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी बातमीदारांना दिली.
3: 1.5 करोड रुपये त्यांची अपेक्षा होती, तेवढी मागणी केली होती. त्यानंतर त्यांच्या सिस्टम प्रमाणे त्यांचे जे काही विकत घेणारे आहेत त्यांना विकणार आणि नंतर ते खाली जे शिक्षक कॅन्डिडेट आहेत त्यांना विविध रकमामध्ये पेपर देऊन ते विकणार होते.
2: या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या पथकात 2 सहाय्यक पोलीस आयुक्त, 9 पोलीस निरीक्षक आणि इतर 20 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे असं दुधे यांनी सांगितलं. ही पथकं विविध ठिकाणी रवाना झाली आहेत. तपासात जे निष्पन्न होईल त्यानुसार दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं ते म्हणाले. टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीची घटना अत्यंत संतापजनक असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. आरोपींकडून जप्त केलेल्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न टीईटी प्रश्नपत्रिकेतल्या काही प्रश्नांशी जुळत होते अशी माहिती शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. या प्रकरणाची सरकारनं गंभीर दखल घेतली असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
4: माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी पण याची गंभीर नोंद घेतलेली आहे. पोलीस प्रशासनाला त्याचा सखोल चौकशी करण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि या चौकशीतून जे काही समोर येईल त्या सर्वांवर त्या ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल.
2: नीट परीक्षेचा पेपर फुटल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिषदेनं खबरदारी घेतली होती. पेपर कसा फुटला हे चौकशीनंतर स्पष्ट होईल असं भुसे यांनी सांगितलं. सातत्यानं विविध परीक्षांचे पेपर फुटणं हे सरकारचं अपयश असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होईलही, पण असे प्रकार वारंवार होणं कधी बंद होणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सरकारला विद्यार्थ्यांच्या भवितव्याविषयी देणं घेणं नाही अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.
5: नीट पेपर फुटे असेल, टीईटी असेल, पोलीस रिक्रुटमेंट असेल, यामध्ये सरकारची भूमिका काय? सरकारला या साध्या परीक्षा व्यवस्थित घेता येत नाही म्हणजे सरकारला विद्यार्थ्यांच्या प्रति त्यांच्या भविष्याच्या संदर्भात काही देणं घेणं नाही.

0: या परीक्षेसाठी यंदा 4,28,122 परीक्षार्थी बसले होते. परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून कर्जमुक्तीची रक्कम पात्र शेतकऱ्यांना थेट कर्ज खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होईल असं प्रशासनानं जाहीर केलं आहे. कर्ज खात्याच्या माहितीत किंवा बँक तपशिलात काही तांत्रिक त्रुटी असल्यास शेतकऱ्यांना दाद मागता यावी म्हणून सक्षम तक्रार निवारण व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 3 दिवसीय दौऱ्यासाठी सेशल्सची राजधानी व्हिक्टोरिया इथं दाखल झाले. सेशल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांनी विमानतळावर केलेल्या स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात त्यांचे आभार मानले. सेशल्स हा भारताचा महत्वपूर्ण सागरी भागीदार आणि हिंद महासागर क्षेत्रातला घनिष्ठ मित्र आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. आपल्या भेटीमुळे नागरिकांच्या कल्याणासाठी दोन्ही देशातलं सहकार्य वाढेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. सेशल्सच्या 50व्या स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य सोहळ्यात प्रधानमंत्री मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा बहुमान मिळालेले ते पहिले भारतीय नेते आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरून मन की बातच्या 135व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या यूट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून मन की बात ऐकता येणार आहे. राम मंदिर देणग्यांच्या कथित अपहार केल्याप्रकरणी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाचे महासचिव चंपत राय आणि सदस्य अनिल मिश्रा यांनी राजीनामे दिले असल्याची माहिती विश्वस्त मंडळानं दिली आहे. या राजीनाम्यांवर 11 जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचंही विश्वस्त मंडळानं कळवलं आहे. देणग्यांशी संबंधित आरोपांची निष्पक्ष चौकशी केली जाईल असं आश्वासनही विश्वस्त मंडळानं दिलं आहे. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणग्यांमधील कथित गैरव्यवहारावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली. रामाला भाजपापासून मुक्त करण्याच्या चळवळीचं नेतृत्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष करेल असंही ते यावेळी म्हणाले. मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा जिल्ह्यात 2 वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झाले आहेत. या घटनेतल्या 2 गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे तर 4 जणांवर बैहर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बैहर आणि घडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. अफगाणिस्तानच्या ईशान्य भागाला आज 6.1 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला. प्राथमिक माहितीनुसार यात जीवितहानीचं वृत्त नाही. या भूकंपाचं केंद्र 215 किलोमीटर भूगर्भात असल्याचं राष्ट्रीय भूकंपशास्त्र संस्थेनं म्हटलं आहे. दिल्ली आणि जम्मू काश्मीरमधल्या काही भागातही या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. इराणने आपल्यावर पुन्हा ड्रोन हल्ला केल्याचा बहारीननं आरोप केला आहे. बहारीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं निवेदन जारी करून हा आरोप केला. मात्र त्यांनी हल्ला झालेल्या ठिकाणांबाबतचे कोणतेही तपशील दिलेले नाहीत. मात्र या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचंही बहारीननं म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेने इराणच्या दक्षिण किनारपट्टीवर केलेल्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून आपण बहारीनमधल्या अमेरिकेच्या लष्कराशी संबंधित ठिकाणांना लक्ष्य करून हा हल्ला केल्याचं इराणच्या लष्करानं म्हटलं आहे. अमेरिकेचा हल्ला हा संयुक्त राष्ट्रांची सनद आणि दोन्ही देशांमधील युद्ध संपुष्टात आणण्याच्या कराराचं उल्लंघन आहे असा दावाही इराणनं केला आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीतून जाणाऱ्या एका व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून काल अमेरिकेनं इराणवर हल्ले केले. त्यानंतर इराणनं हा हल्ला केला होता. दरम्यान संयुक्त अरब अमिरातीनं बहारीनवरच्या हल्ल्याचा निषेध केला आहे. हा हल्ला बहारीनच्या सार्वभौमत्वावरचा हल्ला असून यामुळे सुरक्षा आणि स्थैर्याला धोका निर्माण झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जागतिक बँकेनं बांगलादेशसाठी 110 कोटी डॉलर्सच्या आपत्कालीन वित्त पुरवठ्यास मान्यता दिली आहे. बांगलादेशमध्ये सध्या इंधन आणि खत दरवाढीमुळे आर्थिक अस्थिरता आणि अन्न सुरक्षेविषयी वाढती चिंता आहे. या पॅकेजमध्ये खतांची आयात आणि तांदळाच्या उत्पन्नाला पाठबळ देण्यासाठी 30 कोटी डॉलर्सचा समावेश तर रोग सहाय्य जीवनावश्यक वस्तू आवश्यक वीज पुरवठा आणि आपत्कालीन खर्चासाठी 71.30 कोटी डॉलर्स राखून ठेवण्यात आले आहेत. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज अमेरिकेत पनामा आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. त्याशिवाय क्रोएशिया आणि घाना यांच्यातही सामना होईल. अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत

0: भारताच्या देविका सिहा, किदांबी श्रीकांत आणि रौनक चौहाननं उपांत्य फेरीत धडक मारली आहे. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य एमएसएमई अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाच्या योगदानावर अवलंबून आहे असं मत उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं. एमएसएमई दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. टीईटीचा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द, परराज्यातल्या तिघांना अटक. टीईटी पेपर फुटी प्रकरणी मकोका लावण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न. निष्पक्ष चौकशीची विरोधकांची मागणी. सेशेल्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात सहभागी होणार. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बातद्वारे देशवासियांशी संवाद साधणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 झाली आहेत. आज लोकसंगीताच्या कार्यक्रमात राम उगावकर लिखित बाजी प्रभू देशपांडे यांच्यावरील पोवाडा विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांच्या आवाजात ऐकूया.

बादशाह घाबरून गेला, त्यानं फाजल खानाला शिवाजीला पकडण्यासाठी पाठविले, परंतु कप्तान शिवबाला मारू पाहणाऱ्या अफजल खानालाही शिवाजी

आत्ताच आपण लोकसंगीताच्या कार्यक्रमात विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांच्या आवाजात बाजी प्रभू देशपांडे यांचा पोवाडा ऐकला. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी, रात्रीचे 8:30 वाजले आहेत. भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पुष्पा पागधरे यांच्या आवाजात मधुकर जोशी यांचं गीत.

भावधारा कार्यक्रमात यानंतर ऐकूया गजानन वाटवे यांच्या आवाजात कवी अनिल यांचे गीत.

यासोबतच भावधारा हा कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. रात्रीचे 9:15 वाजता आहेत. यानंतर रात्री 11:10 पर्यंत